0: वंदे मातरम।
1: वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्य

मध्यम लहरी 239° 60 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्झवर, एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आणि श्रोते हो, याबरोबरच आता प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टीवरही आमचं प्रसारण उपलब्ध आहे. नमस्कार श्रोते हो, आज बुधवार भारतीय सौर दिनांक 7 श्रावण शके 1948 अर्थात 29 जुलै 2026, सकाळचे 5:56 होत आहेत. आमची आजची प्रातकालीन प्रसारण सभा आता सुरू होत आहे. या पहिल्या प्रसारण सभेत आपलं स्वागत. श्रोते हो, सुप्रभात.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6 वाजतायत. आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीमधल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

गिरवाणवाणी। आज या कार्यक्रमात मंगला जोशी यांच्या स्वरात भवानी अष्टकम स्तोत्र आत्ताच आपण ऐकलं। गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण। या प्रसारणात मी आहे आपल्यासोबत रोहित इंदोलीकर। यानंतर प्रसारित करत आहोत प्रभात वंदन, हा प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला वाणी जयराम यांच्या स्वरात ही रचना, जगदीश खेबुडकर।

वाणी जयराम यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत होतं राम कदम यांचं. श्रोते हो, आज आहे आषाढ शुद्ध पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा. आमच्या सर्व श्रोत्यांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात संत एकनाथ महाराज यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. प्रभातवंदन कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया संत रामदास स्वामी यांची भक्तिरचना उषा मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत आहे मीना खडीकर यांचं.

उषा मंगेशकर यांनी गायलेली संत रामदास स्वामी यांची ही रचना आपण ऐकली. श्रोते हो, प्रभात वंदन हा प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

ही होती उत्तरा केळकर यांनी गायलेली सदाशिव जावडेकर यांची भक्तिरचना. प्रभातवंदन कार्यक्रमात यानंतर ऐकूया डॉक्टर लक्ष्मण भावे यांची भक्तिरचना. गायक आणि संगीतकार आहेत श्रीधर फडके

श्रीधर फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात डॉक्टर लक्ष्मण भावे यांची ही रचना आपण ऐकलीत. प्रभात वंदन कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया नारायण अग्रवाल यांची हिंदी भक्तिरचना हरिहरन यांच्या आवाजात. संगीत आहे हरिप्रसाद चौरसिया यांचं.

आणि आता प्रभात वंदन कार्यक्रमात शेवटी कवी सुरेश देशपांडे यांचं देशभक्तीपर गीत ऐकूया. गोविंद पोवळे आणि सीमा चंद्रगुप्त यांच्या स्वरात, संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: आणि या गीताबरोबरच प्रभात वंदन हा प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. आता यानंतर ऐकूया शेतीविषयक कार्यक्रम कृषी वार्ता. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात झेंडू लागवड याविषयीची संकलित माहिती. माहिती संकलक आणि वाचक आहेत महेश इनामदार. ऐकूया तर कृषी वार्ता या कार्यक्रमात झेंडू लागवड याविषयीची संकलित माहिती.
1: मंडळी, आपल्याकडे फुलबाग लागवडीला महत्वाचं स्थान दिलं जातं. त्यातूनही झेंडू लागवडीला भरपूर वाव आपल्याकडे मिळतो. झेंडूची फुलं ही विविध रंगी, आकर्षक, टिकाऊ आणि सर्व प्रकारे वापरायला उपयुक्त असल्यानं सणासुदीला आणि लग्न समारंभाच्या वेळी याला खूप प्रचंड प्रमाणात मागणी असते. थोडक्यात, कमी खर्चात जास्तीत जास्त पैसे मिळावेत म्हणून अभ्यासपूर्ण नियोजन करून याची जर लागवड केली तर नक्कीच या झेंडूपासून आपल्याला चांगले पैसे कमवता येतील. दसरा, दिवाळी, लग्नसराईच्या तिथी यांचा अभ्यास करावा आणि हे सण कधी येत आहेत त्या तारखेच्या अगोदर साधारण 45 ते 50 दिवस झेंडू रोपांची पुनर्लागण करायला हवी. म्हणजे त्या अगोदर 30 ते 35 दिवस रोपांसाठी गादी वाफ्यावर बी टाकलं गेलं पाहिजे. झेंडूची लागवड करताना कमी फूल येणारे आणि स्थानिक वाण वापरण्याऐवजी संकरित झेंडूचे वाण वापरावेत. संकरित वाण स्थानिक वाणांपेक्षा अधिक पटीने उत्पादन देतात. संकरित झेंडूत एक पाकळी फूल अजिबात नसते. संकरित झेंडूची फुलं ही आकाराने मोठी आणि वजनदार असतात. संकरित झेंडूची फुलं दिसण्यास आकर्षक, देखणी आणि चांगल्या ठेवणीचे असतात. स्थानिक वाणांचे उत्पादन 2 तर संकरित वाणांचे उत्पादन 8 ते 10 टन मिळतं. झेंडूची लागवड उत्तम निचऱ्याच्या 5.5 ते 6.5 सामू असलेल्या जमिनीत करावी. 3 फुटी सरीच्या बगलेत 1 फूट अंतरावर रोपांची पुनर्लागण करावी. लागवड केल्यापासून साधारण 45 ते 50 दिवसात फुले तोडणीला तयार होतात. पुढे 1 ते 1.5 महिना चालतात. 6 ते 8 तोडे मिळत असल्यानं उत्पादन हे 8 ते 9 टन मिळू शकतं. दरही स्थानिक बाजारापेक्षा चांगला मिळतो. झेंडूच्या पिकासाठी लागवडीवेळी एकरी 100 किलो 19-19-19 तर खुरपणीच्या वेळी 18-46-0 60 किलो आणि 50 किलो युरिया तसंच 100 किलो निंबोळी पेंड ही खतं द्यावीत. अशा प्रकारे पिकवलेली झेंडूची फुलं ही ऐन मोक्याला बाजारात येऊन आपल्याला दरवाढीचा फायदा उठवता येईल.
0: कृषी वार्ता या कार्यक्रमात झेंडू लागवड याविषयीची संकलित माहिती आपण ऐकलीत. माहिती संकलक आणि वाचक होते महेश इनामदार. कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:45 आणि 25 सेकंद झाली आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत आरोग्यविषयक कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तर त्याच्यानंतर पचन होण्यासाठी पित्ताची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं, तर पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर पचनावरती काही परिणाम होत असतात का?
2: तसा पचनावरती या पित्ताचा फारसा फरक पडत नाही. कारण काय होतं की खडे वगैरे ज्या वेळेला होतात त्यावेळेला जे पित्त लिव्हरमध्ये जे बाईल म्हणतात इंग्रजीमध्ये, ते बाईल वाढल्यानंतर ते पित्त हे थोडंसं वेगळं, आपण जे जनरल पित्त म्हणतो तो पोटातील ॲसिडिटी आहे, आणि हे जे पित्त आपण म्हणतो ही पित्ताची पिशवी वेगळी, थोडंसं ते या पित्तापासून ते पित्त थोडंसं वेगळं आहे. आणि त्या पित्ताची पिशवी काढल्यानंतर फारसा फरक पडत नाही. कारण काय की ते पित्त जे आहे ते थोडं जर एक्सेस झालं तर थोडी जी छोटी जी साठवण्याची जागा म्हणून ते बहुतेक निसर्गानं तिथं ठेवलेलं आहे, आणि काढल्यानंतर फारसा फरक जाणवलेला नाही. कारण इथं जे आपण पित्ताचे खडे पिशवी

0: बरोबर काढतो, कारण या पिशवी खूप महत्वाची नसते, पण जर ठेवली काही डिसीजेसमध्ये तर काही वेळेला अडचणी निर्माण पुढं होतात, तर ही काढल्यानंतर फारसा त्याच्यावरती पित्तामध्ये फरक पडत नाही, बॉडी त्याला ॲडजस्ट करते.
1: आपण बघतोय की पित्ताशयाची पिशवी काढण्याचं प्रमाण समाजामध्ये थोडंसं जास्त दिसायला लागलेलं आहे, तर याची नेमकी काय कारणं असू शकतात?
0: पित्ताची पिशवी काढण्याचं प्रमाण वाढलंय असं म्हणण्यापेक्षा अलीकडं पित्ताच्या पिशवीचे रोगनिदान करण्याची क्षमता किंवा आधुनिकता बरीच वाढलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अनुषंगानं काही आजार असतील, एखाद्याला डायबिटीस आहे, शुगर आहे, त्यालाही पित्ताच्या पिशवीचे काही आजार आहेत, तर मग काही वेळेला डायबिटिक असेल तर कॉम्प्लिकेशन नंतर पुढे वाढण्याची शक्यता जास्त असते, पित्ताच्या पिशवीला इन्फेक्शन वाढण्याची ज्यादा शक्यता असते. अशा वेळी मग हे काही वेळेला निर्णय घ्यावे लागतात, किंवा पुढे वय वाढत जाईल आणि ह्या पित्ताच्या खड्यांचा कदाचित पित्त वाहून नेण्याच्या नलिकेमध्ये अडकण्याची पॉसिबिलिटी जर ज्यादा असेल, तर अशा अनुषंगानं थोडंसं पेशंटची चर्चा करून काही वेळेला एखादा निर्णय तसा तो घ्यावा लागतो. किंवा एखाद्याची बीपी वाढण्याची पॉसिबिलिटी आहे, वाढत असेल, आणि फिटनेस प्रॉब्लेम येण्याची पॉसिबिलिटी असेल, अशा वेळी काही वेळेला पित्ताची पिशवी काढण्याचे निर्णय घ्यावे लागतात. निदान योग्य आणि रिपीटेड त्रास असेल नेहमी तरी काही वेळेला ते काढावी लागते, म्हणजे थोडासा. आणि लोकांना आता अवेअरनेस वाढलेला आहे, म्हणजे भीती पण वाढलेली आहे, मग अशा वेळी पण ते काही वेळेला इन्सिस्ट करतात, पण इन्सिस्ट केले तरी डॉक्टर ते त्याला योग्य रिझन असल्याशिवाय ती काढली जात नाही. पण एकंदरीत निदान क्षमता वाढलेली आहे आणि इतर डिसीजेसमध्ये पण त्याचा प्रॉब्लेम पुढं येऊ नये याच्यासाठी सुद्धा काही वेळेला मग तो निर्णय त्या परिस्थितीनुसार घेतला जातो, योग्य असल्याशिवाय काढलं जात नाही, हे तितकंच खरं आहे.
1: पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर मी नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे?
0: तिखट तेलकट थोडंसं कमी ठेवणं, त्याचप्रमाणे जे चटपटी खाणं, सध्या जे फास्टफूड म्हणतो तेही कमी करणं, त्याचप्रमाणे वेळेवर झोप घेणं, ताणतणाव शक्यतो कमी करणं, आणि जेवढं काय नॅचरल डाएटकडं जाता येईल तेवढं ते नॅचरल डाएटकडं जास्तीत जास्त फळं पालेभाज्या यांचं योग्य प्रमाणात सेवन करणं, पाणी व्यवस्थित पिणं, रेग्युलर व्यायाम, स्ट्रेस कमी करणं, ह्या लाईफस्टाईल ज्या काही जनरल आहेत त्याच व्यवस्थित आपण जर आत्मसात केल्या तर त्याच्यानंतर फारसा कोणाला त्रास होत नाही, किंवा नंतर काढल्यानंतर होण्याचं प्रमाण हे अगदी नगण्य आहे.
1: कोणत्या विशिष्ट वयोगटांमध्ये पित्ताशयाच्या पिशवीचे किंवा पित्ताच्या खड्यांचे त्रास होतात असं काही आपलं ऑब्झर्वेशन आहे का?
0: साधारणतः 40-45 ते 50 या वयोगटामध्ये आणि जरासं जाड पेशंटमध्ये आणि स्त्रियांच्या मध्ये हे प्रमाण जरा जास्त आहे.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर ऐकूया पर्यावरण विषयक कार्यक्रम परिसर. परिसर
1: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहोत.
2: सर, पर्यावरण संवर्धनासाठी काम करताना शाश्वत विकासाची संकल्पना या बाबतीत काय असू शकेल असं आपल्याला वाटतं?
3: जगात शाश्वत असं काही नाहीये असं फिजिक्सच्या लोकांनी आणि बायोलॉजी लोकांनी सांगितलं. ते कसं सांगितलं? ते म्हणाले, निसर्ग अगदी सुरुवात अनादिकालापासून हा चालू आहे. बदल हा निसर्गाचा आहे. जन्मणार, मग तरुण, म्हातारे म्हणून मरणार, चालू राहणार, सायकलचा पुनर्जन्म चालू राहणार. आणि हे सगळ्या मानवाला नाही, सगळ्या जीवन सृष्टीला लागू आहे. त्यामुळे शाश्वत असं काही नाही. जी शाश्वत ही कल्पना ज्यांनी आणली त्याला शाश्वत

0: किंवा चिरांतन म्हणतो. तर खरी इकोसिस्टीम मध्ये अशी आहे, तलाव घेतला तर ती इकोसिस्टीम आहे. या तलावाला बाहेरचं काहीही गरज नाही. इथलं जे आहे जिवंत आहे, मरतंय, वनस्पती खाऊन प्राणी जगतायत, मासे जगतायत, माशांना खाऊन पक्षी जगतायत, हे सगळं चक्र अखंडित असतं. बाहेरच्या कशावरही ते अवलंबून असत नाही. आता ते आकार कमी जास्त असेल, मोठा तलाव, लहान तलाव किंवा नदी, ते स्वतःवर स्वावलंबी असं आहे. पण निसर्ग हा इकोसिस्टीम आहे. इथं ह्या चिरंतन विकासामध्ये विकास वाढ याची तुलना केली पाहिजे. अतिशय चांगली याची तुलना आहे समाजशास्त्रात, अतिशय चांगली तुलना आहे. विकास हा सर्वांचा असतो, वाढ ही एकट्याची असते. माझी, आपली, आमची नाही. निसर्गात माझं असं कुणाचंच काय नसतं. वाघाचं जंगल आहे काय, बाकीची हरणच
1: तिथं
0: सगळ्यांना सर्वसमावेशक, सगळ्यांना उपलब्ध, इथं ते नाहीये. त्यामुळे हा विकास सर्वांचा असला पाहिजे. हा विकास दूरगामी असला पाहिजे. थोड्या दिवसासाठी आता तो विकास होऊ शकत नाही. ती वाढ झाली नंतर तो ज्याला आपण काय म्हणून सुनियोजित असला पाहिजे विकास. आता 5 वर्षात काय करायचं, आता आपली आपण डेव्हलपमेंट प्लॅन, रिजनल प्लॅन, 30 वर्षाचा असतो. 30 वर्षात हे 5 वर्षाचे डेव्हलपमेंट प्लॅन 4-5 बसतात. हा त्यासाठी ते असतं. आपल्याकडे वाढ याला नियोजन नसतं. आपण जी विकास जो म्हणतो तो दुर्दैवाने अनेक वेळा वाढीत जातो. म्हणजे उद्या तिथं काय घरं वाढली, आमच्या तिथं पलीकडे खूप लोक राहायला आली, हो, पण झोपडपट्टी आहे, त्याला रस्ते नाही आहेत, त्याला शौचालय नाही आहेत, ही वाढ आहे. आणि विकास नीट रस्ते आहेत, हवेशीर आहेत, बाग आहेत, तो विकास झाला. विकासाचं जे प्रारूप आहे ते पुन्हा तपासलं पाहिजे. ते नियोजन पूर्ण पाहिजे, सर्वांसाठी पाहिजे, सशक्त पाहिजे. हे घेतलं पर्यावरणाला ते लागू होतं. आणि आता आपण सगळ्यांनी म्हणायचं की माझ्यासाठी नाही, माझ्याकडे आहे त्या माझ्या कोटीप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे मिळू, म्हणजे माझ्या मुलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी, भावी पिढ्यांसाठी आहे. नाहीतर आपली ही शेवटची पिढी होईल. आता वॉर्निंग दिली की जी यांनी सकळ सुख उपभोगली
1: बरोबर
0: आणि भावी पिढ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. ही जबाबदारी आपली आहे की आपण नाही करायचं असं.
1: बरोबर बरोबर. आणि त्यामुळे म्हणजे भविष्यात होणारा जो हवामान बदल आहे किंवा भावी पिढ्यांची सुरक्षितता आहे, ती आज आपल्या हातात आहे. आणि त्या दृष्टीनं आपण हे प्रयत्न करणं गरजेचं.
0: म्हणून टीका त्यांची अशी मोठी झाली होती, तुम्ही चंद्रावर माणूस राहू शकेल का म्हणून जागा बघायला रॉकेट पाठवताय. तेवढ्या कोट्यावधी आता जे अन्नान्न करणारी मुलं जगतील त्यांना पहिले द्या खायला. आधी डोळ्यासमोर दिसतोय तर लढाई चालू आहेत. पर्यावरणाचा सगळ्यात मोठा आता धोका आहे तो लढाईने दाखवलेला आहे. प्रदूषण केवढं मोठं सुरू झालेलं आहे, स्फोट होत आहेत, म्हणजे ह्याच्यापेक्षा आणखी कुठल्या लेवलला जाणार. निसर्गातून आता आपण जे शिकलेलं आहे, जसं आपल्याला मिळाला निसर्ग चांगल्या अवस्थेत, तसा तो भावी पिढ्यांकडे देणं आपलं कर्तव्य आहे.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 6:56 होत आहेत.

आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 7 वाजता आज दिनांक याअंतर्गत आजचा सुविचार आपण ऐकाल. सकाळी 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:20 आणि पुन्हा रात्री 8 वाजता एक गाणे ताजे तवाने आपण ऐकू शकाल. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. आज सकाळी 7:40 ॲडव्हान्स आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहात. त्यानंतर 7:45 गाणी मनातली. सकाळी 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमी

दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, तसंच सकाळी 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. सकाळी 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी प्रसारित होईल. आज सकाळी 8:55 आपण ऐकणार आहात गुरुपौर्णिमेनिमित्त समन्वित कार्यक्रम डिजिटल गुरुजी डिजिटल शाळा. लेखक राहुल राजाराम पाटील, सादरकर्ते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती आहे. त्यानंतर आज सकाळी 9:15 क्रीडांगण हा कार्यक्रम, यामध्ये सॉफ्टबॉलची राष्ट्रीय खेळाडू स्वरांजली राहुल देशपांडे यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल सादरकर्त्या तेजा दुर्वे. हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:30 आम्ही पुनःप्रसारित करू. सकाळी 9:30 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल 10:10. आज सकाळी 10:15 आपण ऐकणार आहात सामुदायिक गायन पाठ हा कार्यक्रम, यामध्ये डोंगरी गीताचा पाठ आपण ऐकू शकाल. उमंग हा NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होईल 10:30. 11:00 गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आज सकाळी 11:40 आपण ऐकणार आहात जागतिक व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम, भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल. लेखक आणि सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. ही आकाशवाणी अमरावती केंद्राची निर्मिती आहे. दुपारी 12:00 ते 3:00 आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम, दुपारी 1:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. दुपारी 1:05 गीत बहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 1:30 आपण ऐकू शकाल मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. आज दुपारी 1:40 आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. दुपारी 1:55 आयसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम प्रसारित होतील. दुपारी 2:15 दोपहर समाचार हे हिंदीतून बातमीपत्र आपण ऐकू शकाल. आज दुपारी 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मधुवंती देव यांचं शास्त्रीय गायन, त्यांनी गायलेला राग सूर मल्हार आपण ऐकणार आहात. त्यानंतर दुपारी 3:00 प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. हे आहेत आमचे या सभेत प्रसारित होणारे कार्यक्रम.

श्रोते हो, आमची सायंकालीन सभा सुरू होईल सायंकाळी 5 वाजता. सभेच्या सुरुवातीला 5 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र. आज सायंकाळी 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात बाबू बोरुडे आणि सहकार्यांनी सादर केलेलं भेदिक आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 6:20 संस्कृतमधून समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:30 क्रीडांगण या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. त्यानंतर संध्याकाळी 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 अर्थविशेष हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय बाबूराव घाडगे यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. या मुलाखतीचा भाग पहिला आज प्रसारित होईल. सादर करते मुक्सित मुजावर. रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आपण ऐकू शकाल. रात्री 8:15 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. रात्री 8:30 संसद समीक्षा. 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज ऍट 9. रात्री 9:15 स्पॉटलाईट. 9:30 चर्चा का विषय है आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आणि रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अजय पोहनकर यांचं शास्त्रीय गायन, त्यांनी गायलेला राग मालकंस आपण ऐकू शकाल. रात्री सभेच्या शेवटी 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही

कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 7:02 आणि 37 सेकंद झाली आहेत.

श्रोते हो सुप्रभात. आज आहे बुधवार, दिनांक 29 जुलै 2026. सर्वप्रथम श्रोते हो आपल्याला आजच्या आषाढ पौर्णिमेच्या म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. ऐकूया आजचा सुविचार. मित्र हो, आपल्याला लाभणारे गुरु हे आपल्या आयुष्याच्या आकाशात मार्गदर्शक प्रकाशासारखे असतात, जे आपल्याला स्वप्नांच्या पलीकडील क्षितिज दाखवतात. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि ज्ञानाचा अखंड वाहणारा झरा. म्हणूनच गुरुविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण नसे जगी सन्मान, जीवन भवसागर तराया, चला वंदू गुरुराया. श्रोते हो, पुन्हा एकदा आपल्याला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

0: आजचा सुविचार आपण ऐकलात.
1: आपल्या मुलीच्या सुरक्षित, सक्षम आणि उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय आजच घ्या.
2: सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींसाठीचं इंजिनिअरिंग महाविद्यालय सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जैतापूर, सातारा.
1: शैक्षणिक क्षेत्रातील 38 वर्षांचा सावकार समूहाचा विश्वास. पुणे मुंबईच्या धर्तीवर आधुनिक शिक्षण आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रम.
2: मुलींच्या सुरक्षिततेसाठी बस आणि हॉस्टेल सुविधा.
1: आजच प्रवेशासाठी संपर्क करा 94225100. सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जैतापूर, सातारा.
3: क्रीडांगण विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
4: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
3: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
4: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
3: आणि याचं पुनःप्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
4: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
3: आकाशवाणी एक असं माध्यम
4: जे इतिहास,
3: वर्तमान
4: आणि भविष्यातही.
0: श्रोते हो, आता ऐका एक निवेदन. बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागात 29 ते 31 जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा, खान्देश, कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खान्देशमध्ये वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. तुलनेत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमी पावसाची शक्यता आहे. या काळात अतिवृष्टीसदृश्य पावसाच्या घटना घडण्याची शक्यता असल्यानं सखल भागात पाणी साचणं, नदी नाल्यांना पूर येणं, काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होणं, वाहतुकीवर परिणाम होणं तसंच काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी दरड कोसळण्याचीही शक्यता देखील नाकारता येत नाही. सध्याच्या हवामान अंदाजानुसार 29 जुलै रोजी कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव प्रामुख्यानं विदर्भात, विशेषतः पूर्व विदर्भात जाणवण्याची शक्यता आहे. 30 जुलै रोजी त्याचा प्रभाव पश्चिम विदर्भ, खान्देश, उत्तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि कोकणात अधिक जाणवू शकतो. 31 जुलै रोजी खान्देशातील काही भाग तसंच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा प्रभाव राहण्याची

शक्यता आहे. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात 30 आणि 31 जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये 30 जुलै रोजी पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. विदर्भ, उत्तर मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील नागरिकांनी या कालावधीत सतर्क राहावं. विशेषतः सखल भाग, नदीनाल्यांचा परिसर तसंच घाट रस्त्यांवरून प्रवास करताना अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. निवेदन आपण ऐकलं. आता यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: एक जगी त्राता आषाढ महिन्यातली पौर्णिमा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस श्रद्धेचा कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का। गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो। येत्या बुधवारी 29 जुलैला अवश्य ऐका गुरु पौर्णिमेविषयी उर्मी हा कार्यक्रम पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता गुरु एक जगी त्राता।
1: अंगणातल्या चिमुरड्या पाखरांना हवं असतं एक मायेचं छप्पर, जिथं पुस्तकाच्या ओझ्याविना सुखाचा मिळेल क्षण सुंदर। कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत खेळ घर परिवार या संस्थेच्या संचालिका डॉक्टर सौ जुईताई कुलकर्णी आणि सौ मेधाताई कुलकर्णी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो ही मालिका अवश्य पहा।
2: गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
3: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला सुरुवात। गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे राज्य सरकार मागे घेणार। नीट पेपर फुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल आणि अंमली पदार्थ प्रतिबंध अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। आता सविस्तर बातम्या। लोकसभेत काल सार्वजनिक परीक्षेतील गैरप्रकार रोखणाऱ्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली। या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे। या विधेयकात 10 वर्षापर्यंतची कारावासाची शिक्षा, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यांसारख्या कठोर शिक्षांचा समावेश आहे। या खटल्यांच्या जलद न्यायनिवाडा होण्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशानं सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करणं या कायद्यानुसार अनिवार्य होणार आहे। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सादर केलं। हे विधेयक देशातील विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल असल्याचं ते म्हणाले।
4: 2 महिने के भीतर

0: केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या 18 वर्षांखालील आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थी आंदोलकांची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. तसंच या आंदोलनांशी संबंधित इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुरावे जतन करण्याचे आदेशही न्यायालयानं अधिकाऱ्यांना दिले आहेत. या आंदोलनात विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी जखमी झाल्याच्या आरोपांची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी होणं आवश्यक असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांकडून बळाचा अतिरवापर झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं अनेक अंतरिम निर्देश जारी केले आहेत. नीट पेपरफुटीनंतरच्या आंदोलनात राज्यातील आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईसह राज्यातील विविध शहरात युवा वर्गानं आंदोलन केलं होतं. संबंधित न्यायालयाच्या परवानगीनं दाखल गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक, पुरावा नष्ट करणं असे विविध आरोप या आरोपपत्रात आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली. या आरोपींवर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या राखीव जागांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत सुधारणा अध्यादेशाला काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. आता या सदस्यांना 12 महिन्यात जातवैधता प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. मादक द्रव्य आणि मादक पदार्थ अधिनियमाअंतर्गत दाखल प्रकरणं चालवण्याकरता पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करण्याचे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमानुसार दाखल प्रकरण चालवण्याकरता अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळ इथं अनन्य विशेष न्यायालय स्थापन करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी ही न्यायालयं उपयुक्त ठरणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील कुंडुवारी इथं दिवाणी न्यायालय कनिष्ठतर आणि प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी तसंच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड तालुक्यात जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गुरुपौर्णिमेनिमित्त आज राज्यभरातील विविध मंदिरांमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध दत्त मंदिरांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. अक्कलकोटचं श्री स्वामी समर्थ मंदिर, शेगावमधील संत गजानन महाराज मंदिर, शिर्डीचं साईबाबा मंदिर यांसह राज्यभरातील सर्वच मठ मंदिरांमध्ये आज पहाटेपासूनच पूजा, काकड आरती सुरू असून दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिरातील तळघर आज गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांना दर्शनासाठी खुलं केलं असून तिथेही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथातील ज्ञान तरुण पिढीला मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध करून देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. दासबोध सखोल अभ्यासक्रम फाउंडेशनच्या वतीनं दासबोध AI साधक असिस्टंट या नावाचं क्रांतिकारी संशोधन अमेरिकास्थित तरुण तंत्रज्ञ दाम्पत्य ओंकार आणि अवनी सबनीस यांनी साकार केलं आहे. आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्याचं ऑनलाईन लोकार्पण होणार आहे. याचं वैशिष्ट्य सांगताना कराड इथले ज्येष्ठ तंत्रज्ञ आणि संत साहित्याचे अभ्यासक विवेक सबनीस म्हणाले,
1: दासबोध AI यात समर्थांनी सांगितलेला आणि कल्याण स्वामींनी लिहून घेतलेला अधिकृत दासबोध वापरलेला असल्यामुळे आपण कोणतेही प्रश्न विचारा, इंग्लिशमध्ये विचारा किंवा मराठीत विचारा, तो आपल्याला दासबोधामध्ये असलेल्याच ओव्या देतो, त्याचा सारांशाने अर्थ सांगतो आणि आपल्याला त्याचा एक छान अभ्यास करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. जर अवेलेबल असलेले जे टूल्स जर आम्ही वापरले, क्लाउड वापरला, चॅट GPT वापरला, तर दासबोधातल्या ओव्या मिळतीलच असं सांगता येत नाही. बऱ्याच वेळेला त्या चुकीच्या असू शकतात. बऱ्याच वेळेला ही टूल्स US मध्ये तयार केलेली असल्यामुळे, त्याच्यामध्ये दासबोध फीड केलेला नसल्यामुळे चुकीचा अर्थ चुकीच्या ओव्या सर्व पद्धतीने येऊ शकतं आणि समर्थांचा दासबोध त्याचं ऑथेंटिसिटी कमी होऊ शकते. आणि म्हणूनच सध्याच्या काळामध्ये कुठल्याही समर्थ वक्तांनी, एस्पेशली तरुण पिढींनी जर दासबोध अभ्यास करायचा असेल तर

0: या टूलचा उपयोग करावा यासाठीच केलेला हा दासबोध यायचा प्रयत्न आहे.
1: गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाचा बिमोड केल्यानंतरही नक्षल्यांच्या नावानं पत्रकं टाकून भीती निर्माण करणाऱ्या सहा जणांना एटापल्ली तालुक्यातील पिपरी बुर्गी परिसरातून अटक करण्यात आली. कोठी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम जिल्हा सोयाबीन उत्पादनात राज्यात अग्रस्थानी आहे. वाशिम जिल्ह्यातील पावसाच्या सध्याच्या स्थितीविषयी अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: यावर्षी मान्सूनने जिल्ह्यावर अवकृपा केल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यातील नदी नाले कोरडे तर सिंचन तलावांनी अजूनही तळ गाठलेलाच आहे. जिल्ह्यात सध्या केवळ 13.09% जलसाठा शिल्लक आहे. सध्या जिल्ह्यात भाग बदलत पाऊस पडत असला तरी हा पाऊस खरीप पिकासाठी पूरक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 93.63% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यात सर्वाधिक पेरणी सोयाबीनची तर सर्वात कमी पेरणी उडीद या पिकाची झाली आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वाशिमहून सुनील कांबळे.
1: ज्येष्ठ पत्रकार संपादक लक्ष्मणार जोशी यांचं काल नागपूरमध्ये अल्पशा आजारानं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. त्यांनी नागपूर तरुण भारत दैनिकातून पत्रकारितेला सुरुवात केली. काही काळ गोव्यात पत्रकारिता केल्यानंतर ते नागपूरला परत येऊन तरुण भारतमध्ये कार्यरत राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरू आहे. 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकासह भारत सध्या पदक तालिकेत 9व्या स्थानावर असून एकूण पदकांची संख्या 12 झाली आहे. हवामान. राज्यातील विविध भागात 31 जुलैपर्यंत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकांवर लोकसभेत चर्चेला सुरुवात. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे राज्य सरकार मागे घेणार. नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. आणि अंमली पदार्थ प्रतिबंध अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: गुरु एक जगी त्राता. आषाढ महिन्यातली पौर्णिमा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत.
4: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:20 आणि 46 सेकंद झाली आहेत. ऐकूया एक गाणे ताजे तवाने.

रवींद्र साठे यांच्या आवाजात संजय चुरमुले यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत होतं मानसिंग जावीर यांचं. एक गाणे ताजेतवाने आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, लोकशाहीचा सर्वात महत्वाचा पाया म्हणजेच मतदानाचा अधिकार, आणि हा अधिकार बजावण्यासाठी मतदार यादी अचूक आणि अद्ययावत असणं अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशानं भारतीय निवडणूक आयोगातर्फे SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवली जाते. यामध्ये आपण SIR म्हणजे नेमकं काय, या मोहिमेचं उद्दिष्ट काय, मतदारांनी कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं, किंवा मग कोणती कागदपत्रे यासाठी आवश्यक आहेत, आणि या प्रक्रियेत आपला सहभाग किती आणि का महत्वाचा आहे, याच विषयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे अप्पर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आपले सर्वांना नमस्कार.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जाते, तर मुळात SIR म्हणजे नेमकं काय?
1: आपल्या राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या दोषविरहित व अचूक करण्यासाठी नव्याने मतदार याद्या तयार करणे म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे SIR आहेत. त्या उद्दिष्टाने आपण हे पुनरीक्षण राबवत आहे.
0: मग हे SIR म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षण जे आहे, हे नियमित मतदार यादी पुनरीक्षणापेक्षा वेगळं कसं आहे?
1: नियमित पुनरीक्षणामध्ये सध्या असलेले मतदार याद्या असंच आपण वापरतो, त्यांच्यामध्ये

0: काही बदल असेल तर कुणाचं नाव नंबर बदलायचं, कुणाचं मृत्यू झाले त्यांचं नाव वगळायचं किंवा कुणाचं नवीन नाम त्यांच्यामध्ये ऍड करायचं एवढंच काम करतो. परंतु सखोल पुनरीक्षणामध्ये आता अस्तित्वात असलेले यादी बाजूला ठेवून नवीन याद्या तयार करतो. यांच्या आवश्यकता असं आहे की शहरीकरण वाढलेलं आहे, स्थलांतरण झालेलं आहे नागरिकाच्या, तसेच मृत्यू किंवा दुबार नाव असल्यामुळे नाव वगळणे किंवा कमी करणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपण 15-20 वर्षानंतर एक वेळ सखोल पुनरीक्षण राबवतो.
1: अच्छा, म्हणजे त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी एसआयआर मोहीम ही अतिशय महत्वाची आहे.
0: होय, बरोबर.
1: यामध्ये सुद्धा निवडणूक आयोगानं या वर्षी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबवण्याचा निर्णय का घेतलाय?
0: आपल्या राज्यामध्ये मागील सखोल पुनरीक्षण 2002 मध्ये झालेलं आहे, त्यांच्यानंतर 24 वर्ष झालेलं आहेत. आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये शहरीकरण वाढलेलं आहे, काही कारणामुळे, नोकरीसाठी असो इतर कारणामुळे असो, स्थलांतर भरपूर झालेलं आहे. काही काळामध्ये लोकांनी एक ठिकाणी नाव नोंदवलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी सुद्धा नोंदवलेलं आहे. हे आपल्या दोषविरहित मतदार याद्या तयार करणे यासाठीच आता आपण ही मोहीम राबवत आहे.
1: सर, एसआयआर मोहीम आहे, या मोहिमेचं उद्दिष्ट आणि कशा पद्धतीनं लोकशाही प्रक्रियेला त्याचा फायदा होणार आहे?
0: आपल्याला माहिती आहे की 2024 इलेक्शननंतर काही तक्रार आले होते, मृत्यू झालेले लोकांचं नाव यादीमध्ये आहेत आणि काही मतदारांचं नाव दोन ठिकाणी आहेत असं तक्रार आले होते. हे आपण दोषविरहित केलं तर आपल्याला निवडणुकामध्ये मतदानाच्या टक्केवारी आहेत. आपण मागच्या इलेक्शनला सुद्धा म्हटलेलं आहे की 60-70% पर्यंत मतदार मतदान करतात, त्यापेक्षा जास्त होत नाही असं आपण मतदारांना दोष देतो. परंतु अनुभव आहे आम्हाला की सखोल पुनरीक्षणाच्या नंतर अनावश्यक सर्व नाव आपण कमी केल्यानंतर मतदानाच्या टक्केवारी वाढतात. उदाहरण तमिळनाडूमध्ये आता झाले 90% मतदान झाले. म्हणजे आपण अनावश्यक दोष देतो मतदारांना मत देत नाही म्हणून, परंतु कारण आहे कुणाचं नाव आपण वगळायला पाहिजे ते न वगळता राहिलेले मुले आहेत. हे सखोल पुनरीक्षणानंतर असं आपल्याला दिसून येणार, मतदारांना मतदान देण्यामध्ये फार उत्सुक आहेत आणि टक्केवारी सुद्धा वाढून मिळणार आहे आपल्याला.
1: म्हणजे इतकी वर्ष काही जणांना मतदानाचा अधिकार असतानाही सुद्धा या सगळ्या गोंधळामुळे ते करता येत नव्हतं मतदान, आणि यामुळे ते शक्य झालेलं आहे आणि काही ठिकाणी टक्केवारी वाढलेली आहे. एकूणच आपण जर पाहायला गेलं तर मतदार यादी असो किंवा पुनरीक्षण प्रक्रिया, ही विशेष सखोल पुनरीक्षणाची संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीनं राबवली जाते?
0: पहिल्या प्रश्नाला उत्तर देतो. आपण सांगितल्याप्रमाणे अपात्र लोकांचं नाव कमी करणे, तसेच नवीन मतदारांचं नाव घेणे, म्हणजे 24-18 वय झाले आपण त्यांचे अर्ज घेतलेले नाहीये, आपल्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी झाल्यानंतर त्यांचे आपण घेणार आहोत. आता या सखोल पुनरीक्षणामध्ये आपण 30 जून पासून हे राबवत आहेत, 19 ऑक्टोबर पर्यंत हे पुनरीक्षण चालू राहणार आहेत. त्यांचा पहिला टप्पा आता चालू आहेत, म्हणजे आमचं बूथ लेवल ऑफिसर BLO मार्फत 30 जून पासून 8 ऑगस्ट पर्यंत हे कार्यक्रम चालू राहणार आहे. म्हणजे BLO घरोघरी येणार, आपल्याला भेटणार. सखोल पुनरीक्षणाच्या 2-3 महत्वाच्या विषय आहेत. पहिला विषय आहे त्या मतदार त्यांच्या पत्त्यामध्ये राहत आहेत का नाही या तपासण्यासाठी BLO गृह भेट देणार आणि तपासणार आपण आहेत का नाही, आपल्या सही घेणार. समजा आपण तिथे राहत असेल परंतु त्या वेळामध्ये नसेल, आपल्या कुटुंबातील कोणी प्रौढ व्यक्ती त्यासाठी सही करू शकतात. म्हणजे पहिला विषय आहे गृह भेटीच्या वेळामध्ये ते संबंधित मतदार राहत आहेत का असा पाहून त्यांची तपासणी करणे. त्यांच्या सोबत या पुनरीक्षणाला दुसरा महत्वाचा विषय आहे की संबंधित मतदार या देशाच्या नागरिक आहेत का, त्यासाठी आपण मॅपिंग करतो. आपण ऐकलं असेल मॅपिंग झाले का, मॅपिंग झाले का, म्हणजे जुळवणी झाले का. आपल्या नागरिकत्वाच्या कायद्याप्रमाणे 87 पूर्वी त्यांचा जन्म झाले असेल तर आपल्या देशामध्ये जन्म झाले एवढा पुरावा पुरेसा आहेत. आपण 2002-3-4 यादीमध्ये नाव आहेत का असं का तपासतो? त्या यादीमध्ये मतदार असेल त्यांचा जन्म 87 पूर्वी झाला असावे, म्हणजे त्यांच्या वय 18 झाला आहे 2-3-4 मध्ये, म्हणजे 87 पूर्वी जन्म झाले म्हणून त्यांनी नागरिक आहेत. तसेच त्यांचं नाव नसेल, त्यांचं आई वडील त्यांचं नाव यादीमध्ये असेल, आई वडिलाचा जन्म झालेला आहे 87 पूर्वी, या तपासण्यासाठी आपण जुळवणीचा काम करतो. तो BLO घरी येताना दोन्ही तपासणार, काही तपासणार राहत आहेत का

0: आणि जुळवणी होतात का नाही, आणि जुळवणी होत नसेल तर काय करायचं ते आपण मी पुढे सांगतो. परंतु आपल्याला गृहभेटीच्या नंतर 17 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी होणार आहेत. त्यांच्या नंतर कुणाचं नाव राहिलेलं आहे आपण त्यावेळेला उपस्थित नाही किंवा आता सध्या यादीमध्ये नसल्यामुळे आपल्याला गणना पत्र मिळालं नाही, या सर्वांनी 17 ऑगस्ट पासून 1 महिन्यामध्ये नवीन फॉर्म 6 भरू शकतात.
1: अच्छा.
0: त्यांच्या यादीमध्ये नाव असेल काही अडचण नाही, नाव नसेल त्यांनी फॉर्म 6 भरून करू शकतात. या पूर्ण प्रक्रिया आम्ही तपासणी करून 19 ऑक्टोबर मध्ये अंतिम मतदार यादी आम्ही प्रसिद्ध करणार आहेत.
1: बर,
0: हे पूर्ण प्रक्रिया आहे.
1: म्हणजे 17 ऑगस्ट पासून जे आहेत, समजा त्यांची काही नावं कुठे वगळली गेली, पुन्हा ती त्यामध्ये चढवली गेली नाहीत, अशा लोकांना पण पुढे
0: संधी
1: मिळणार आहे. हा सर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण बऱ्याच नागरिकांमध्ये गैरसमज आहे की यामध्ये समजा आमचं नाव नसेल तर म्हणजे आम्हाला तो मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही, तर त्यांच्यासाठी हे खास महत्वाचं उत्तर आहे.
0: महत्वाचं आहे. आपण 17 ऑगस्टच्या नंतर फॉर्म ऑनलाईन सुद्धा भरू शकतात, ऑफलाईन भरू शकतात. आपल्याला एकच विनंती आहे की आता यापुढे फॉर्म 6 भरताना भारत निवडणूक आयोगाने सूचित केल्याप्रमाणे आपण आपल्याच्या किंवा आपल्या आई वडील आजोबा आजीच्या पूर्वीच्या सखोल पुनरीक्षणाच्या यादीमध्ये जुळवणी करावा लागेल किंवा डॉक्युमेंट प्रूफ आपल्याला भारत निवडणूक आयोगाने सूचित केलेलं आहे त्यांच्यामध्ये एक आपल्याकडे ठेवा लागेल. ते काय काय डॉक्युमेंट आहे मी पुढे सांगतो.
1: एसआयआर मोहिमेचं वेळापत्रक आपण पाहायला गेलं तर ते पण थोडंसं लोकांना सांगितलं पाहिजे, कारण त्यामध्ये पण डेट्स कशा असणार आहेत त्याबद्दल काय सांगाल.
0: 30 जून पासून आपण कार्यक्रम सुरू केलेले आहेत गृहभेटी, परंतु आपल्याला माहिती आहे राज्याच्या काही भागामध्ये पाऊस जास्त पडले होते, त्यांच्यामुळे पूर आले होते, त्यांच्यामुळे 10 दिवसाच्या मुदत गृहभेटीसाठी वाढवून दिलेलं आहे. म्हणजे 8 ऑगस्ट पर्यंत गृहभेट होणार आहेत. आपल्या राज्याच्या अंदाजित 24-25 जिल्ह्यामध्ये गृहभेटचा काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. फक्त आपल्याला मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणतो, म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, रायगडचा काही भाग, पुणे, नागपूर मध्ये थोडा गृहभेटचा काम शिल्लक आहे, बाकी ठिकाणी जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. या पूर्ण झाल्यानंतर 1 आठवड्याला आम्ही प्रारूप यादी तयार करणार आणि 17 ऑगस्टला ते प्रसिद्धी करणार आहे. 17 ऑगस्ट पासून 1 महिन्याच्या आत नवीन अर्ज कुणाला करायचे आहेत, यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांचे नाव यादीमध्ये नसेल किंवा नवीन मतदार 18 वयापेक्षा जास्त आता रिसेंटली झालेला आहे त्या लोकांनी अर्ज करू शकतात. 17 ऑगस्ट पासून पुढील 2 महिन्यामध्ये काही लोकांना त्यांच्या माहिती बरोबर नाही किंवा त्यांच्या जुळवणी झाल्याने डॉक्युमेंट कलेक्ट करावा लागते, त्यांना नोटीस इश्यू करणे, त्यांच्याकडून उत्तर घेणे आणि फायनल यादीमध्ये घेण्यासाठी प्रक्रिया 2 महिन्यासाठी चालू असणार आहे. मिडल ऑफ ऑक्टोबर पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल.
1: श्रोतेओ, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच आपली माहिती पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच म्हणूया आपण की सशक्त लोकशाही, आणि आपल्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे, त्यामुळे एसआयआर मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं बीएलओंची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील किंवा इतर काही घटक आहेत त्यांचा सुद्धा कशा पद्धतीनं फायदा घेऊ शकतो, या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM बँड 100.6 मेगा हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आणि श्रोते हो, याबरोबरच आता प्रसार भारतीच्या वेव्ज OTTवरही आमचं प्रसारण उपलब्ध आहे. सकाळचे 7:38 आणि 45 सेकंद झाली आहेत.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: आकाशवाणी सांगली केंद्र, सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत ॲडव्हान्स आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
5: नमस्कार.
0: 59 वर्षांचे हे गृहस्थ, ज्यांना 15 वर्षापासून डायबिटीस होता आणि नंतर त्यांचा युरिनचा कंट्रोल सुटला होता, म्हणजे जसं अगदी लहान बाळाचं होतं की झोपेत बाथरूमला होणं, तसं या आजोबांचं होत होतं, तर खरंच डायबिटीसचा युरिनच्या कंट्रोलशी काही संबंध आहे का?
5: कसं आहे की आजकाल तुम्ही बघायला गेलं तर लहान मुलांच्या डायपरच्या जशा ऍड येत आहेत तशा मोठ्यांच्या डायपरच्या सुद्धा ऍड येत आहेत. आता तुम्ही कधी पण बघायचं, ज्या ऍड येत आहेत म्हणजे ते प्रॉब्लेम कुठेतरी क्रिएट झालेले, बरोबर की नाही? म्हणजे जर का समजा 2-4 लोकांना होत असेल तर एवढे डायपर काढून करणार काय ते? अनेक सिनियर सिटीजन्स मध्ये आजकाल युरिनचा कंट्रोल सुटण्याचे प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागले. आता डायबिटीसच्या बाबतीत जर का आपण विचार केला तर म्हणजे आता बघितलं तर बी12 डेफिशियन्सी डायबिटीस मध्ये कॉमन आहे, कारण अनेक डायबिटिकची मेडिसिन जी आहेत ती अनेक गोष्टींचं ऍब्सॉर्प्शन थांबवतात, बरोबर की नाही? त्यामुळे बी12चं ऍब्सॉर्प्शन थांबवतात हे प्रूव्हन आहे, बरोबर. मग बी12 काय करतं, तर तुमच्या नर्वस सिस्टीमचं जे काही आरोग्य आहे ते बी12च्या अंडर आहे. मी बी12चे आणखीन पण अनेक काम आहेत, पण मेनली नर्वस सिस्टीमच्या आरोग्यासाठी बी12 फार गरजेचं आहे, बरोबर ना? इव्हन अनेक गोष्टी पण, म्हणजे अनेक बी1 असेल, बी6 असेल, बऱ्याचशा गोष्टी का, म्हणजे बी कॉम्प्लेक्स पूर्णपणे त्याच्या गरजेचं आहे ते. मग ह्या अनेक गोष्टी शरीरामध्ये व्हिटॅमिन डेफिशियन्सी व्हायला लागली. आपण बघतो की न्यूरोपॅथी होते म्हणजे पायाला जळजळ होते. आता ही सेन्सरी न्यूरॉन झाले, तसं ऍटॉमिक न्यूरॉन पण असतात, म्हणजे आतल्या ज्या सिस्टीम आहे, तुमचे हार्ट रेट आहे किंवा तुमचं जे ब्लॅडरचं कंट्रोल आहे, हा सगळा इंटरनल कंट्रोल आहे, हा पण नर्वस सिस्टीमनी असतो, बरोबर की नाही? आणि जसं बाहेरचे न्यूरॉन्स डॅमेज होऊ शकतात तसे इंटरनल न्यूरॉन सुद्धा वीक होऊ शकतात. आणि मग इंटरनल न्यूरॉन जर का वीक झाले तर मात्र तुमचा या सगळ्या गोष्टीवरचा कंट्रोल जायला सुरुवात होते. आणि त्याच्यामुळे म्हणजे नुसतंच तुम्ही पायाला जळजळ झाली आणि मग टेम्पररी काहीतरी औषधं घेतली, सेंट्राइड पेन किलर घेऊन थांबू नका, कधी कधी हे इंटरनल लेवलला पण जाऊ शकतं आणि ह्या गोष्टी होतात. त्यामुळे प्रायमरी लेवलला जेव्हा तुम्हाला म्हणजे न्यूरोपॅथी होत असेल तर लगेच जर का तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर पुढच्या गोष्टी तुम्हाला नक्कीच टाळता येतात.
0: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84484060.

0: दहा पंचवीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य सहा दहा पंचवीस 8484061025।
1: आता कसं मिळतंय का की न्यूरोपॅथी का क्रिएट होते तर अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स कमी झाल्यामुळे अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स कमी का होतात मेडिसिनच्या अतिरेकामुळे बरोबर की नाही। तर मग पहिल्यांदा तुम्हाला बघावं लागतं की याचा डायबिटीस कशामुळे आहे मग तो वातज आहे पित्तज आहे कफज आहे मग आयुर्वेदानुसार त्याला उपाय करावा लागतो बरोबर की नाही। आता इन्सुलिनमुळे डायबिटीस होतो ही तर कन्सेप्ट खतमच झालेली आहे बरोबर। म्हणजे शरीरामध्ये कंडिशन अशा होतात की शरीर साखर पचू शकत नाही म्हणजे त्याच्यावर काम करायला लागतं। नॅचरली डायबिटीस तुम्ही मेंटेन केला आयुर्वेदानुसार तर तुमच्या गोळ्या कमी होतात। गोळ्या जर का कमी झाल्या तर तुम्हाला पचनावर काम करता येतं आणि मग हळूहळू शरीरामध्ये वाढलेली हीट जी आहे बरोबर ना म्हणजे आयुर्वेदामध्ये पित्त आणि वात वाढला तर मग न्यूरोपॅथी होते। तर ह्या गोष्टी जर का बॅलन्स केल्या म्हणजे नर्वसचं जे कव्हरिंग आहे ते डॅमेज झालेलं असतं ते जर का परत रिपेअर करायला आपण सुरुवात केली आणि नर्वस सिस्टीमला जर का योग्य ताकद आपण दिली शरीरामधला वाताचा म्हणजे म्हणतो ना युरिन कंट्रोल वगैरे हे सगळं वाताच्या अंडरमध्ये येतं हा वात जर का तुम्ही प्रॉपरली जर का बॅलन्स करायला सुरुवात केली तर हे प्रॉब्लेम आपल्याला नक्कीच सॉल्व्ह करता येतात बरोबर ना। नाहीतर मग आयुष्यभर डायपर लावून फिरण्यापेक्षा जर का तुम्ही पहिल्यांदा जर का आयुर्वेदाचं जर का मत घेतलं तर नक्कीच तुमचं पुढचं आयुष्य चांगलं होण्याला मदत मिळू शकेल।
0: श्रोतेहो डायबिटीस हार्ट किडनी कॅन्सर संधिवात मणक्याचे आजार वाताचे पित्ताचे पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये। या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील। लक्षात ठेवा मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 1025 84 84 06 1025 8484061025। पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
1: नमस्कार।
2: ऍडव्हान्स आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। श्रोतेहो सकाळचे 7:45 झालेली आहेत।
3: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत लगभग 60 करोड़ लोग बने हैं 5 लाख रुपए के मुफ्त उपचार के हकदार। अब तक 12 करोड़ से भी ज्यादा मुफ्त उपचार किए जा चुके हैं, जिससे गरीब परिवारों के चिकित्सा खर्च में लगभग 2 लाख करोड़ रुपए की बचत हुई। आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड कर आयुष्मान कार्ड बनाएं। ज्यादा जानकारी के लिए 1455 पर कॉल करें।
1: बारे कोण शिवल्यागत का बंद आहे
2: तात्या दाढ लावून निघालिया मंजन लावून बसलोय
1: बाळे साळी पिरून घेऊ येतात वे उठा जी आणि माधव मिशनला जा फास्टात
2: वय दातासाठी एक नंबर
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर।
4: आपल्या मुलीच्या सुरक्षित सक्षम आणि उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय आजच घ्या।
5: सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींसाठीचं इंजिनिअरिंग महाविद्यालय सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जैतापूर सातारा।
4: शैक्षणिक क्षेत्रातील 38 वर्षांचा सावकार समूहाचा विश्वास पुणे मुंबईच्या धर्तीवर आधुनिक शिक्षण आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रम।
5: मुलींच्या सुरक्षिततेसाठी बस आणि हॉस्टेल सुविधा।
4: आजच प्रवेशासाठी संपर्क करा 94225100 सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जैतापूर सातारा।
6: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आता ऐकूया कार्यक्रम गाणी मनातली। कार्यक्रमात सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांची गीतरचना, संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं।

सुमन कल्याणपूर यांनी गायलेली ग दि माडगुळकर यांची ही गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. श्रोते हो गाणी मनातली या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी एक निवेदन. मेरा युवा भारत सांगली युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीनं नशामुक्त युवा फॉर विकसित भारत या अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय विविध सांस्कृतिक साहित्यिक आणि सर्जनशील स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धा दिनांक 31 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मिरज इथं होणार असून सहभागासाठी 30 जुलै 2026 अखेर नोंदणी करावी. नोंदणीसाठी मेरा युवा भारत सांगली यांच्याशी 9970821930 आणि 9970220047 या क्रमांकांवर संपर्क साधावा असं आवाहन मेरा युवा भारत सांगलीचे उपसंचालक राहुल डोंगरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलं आहे. व्यसनमुक्तीबाबत युवकांमध्ये जनजागृती निर्माण करणं त्यांच्या सृजनशीलतेला वाव देणं आणि विकसित भारताच्या उभारणीत युवकांचा सक्रिय सहभाग वाढवणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धांमध्ये सामूहिक लोकगीत सामूहिक नृत्य पथनाट्य चित्रकला रील स्पर्धा घोषवाक्य लेखन स्लॅम पोएट्री म्हणजेच मौखिक कविता तसंच भाषण या स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व स्पर्धा नशामुक्त युवा फॉर विकसित भारत या विषयावर आधारित असून व्यसनमुक्त निरोगी जीवनशैली सामाजिक जबाबदारी आणि विकसित भारत निर्मितीत युवकांची भूमिका या विषयावर स्पर्धकांनी आपली सादरीकरणं करावीत. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयं शैक्षणिक संस्था युवक मंडळे स्वयंसेवी संस्था तसंच 15 ते 29 वयोगटातील युवक युवतींनी मोठ्या संख्येने

संख्येनं सहभागी होऊन हा जनजागृती उपक्रम यशस्वी करावा असं आवाहनही श्रीयुत डोंगरे यांनी केलेलं आहे. निवेदन आपण ऐकलत. गाणी मनातली कार्यक्रमात यानंतर ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना उत्तरा केळकर यांच्या आवाजात. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

गाणी मनातली या कार्यक्रमात आता शेवटी रवींद्र साठे यांनी गायलेली अनिल कांबळे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे आनंद मोडक यांचं.

आकाशवाणी, संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर आजही लोकसभेत चर्चा होणार। नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीतून घेतला वित्त वाणिज्य उद्योग क्षेत्राचा आढावा। झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश। आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची आगेकूच, 2 सुवर्ण पदकांसह 12 पदकांची कमाई। आता सविस्तर बातम्या। लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षेतील गैरप्रकार रोखणाऱ्या सुधारणा विधेयकावरील चर्चा पुन्हा सुरू होईल। या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे। यामध्ये 10 वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षांचा समावेश आहे। या खटल्यांचा जलद न्यायनिवाडा होण्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशानं सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करणं या कायद्यानुसार अनिवार्य होणार आहे। तसंच पोलीस ठाण्यात माहिती नोंदवल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणं आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणं अशा तरतुदीही यात करण्यात आल्या आहेत। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सादर केलं। हे विधेयक देशातील विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल असल्याचं ते म्हणाले। सरकारच्या या प्रस्तावित सुधारणा हा केवळ दिखावा असून शिक्षण क्षेत्रात खऱ्या सुधारणा घडवण्यात सरकार अपयशी ठरलं आहे असा आरोप काँग्रेसनं केला। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, गौरव गोगोई, खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर टीका केली। 2024 पेपरफुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला, तर काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचं म्हटलं। भाजपाच्या बासुरी स्वराज, तेजस्वी सूर्या, अनुराग ठाकूर तसंच शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी यांनीही या चर्चेत भाग घेतला। दरम्यान विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं।

जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या 18 वर्षांखालील आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थी आंदोलकांची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. तसंच या आंदोलनाशी संबंधित इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुरावे जतन करण्याचे आदेशही न्यायालयानं अधिकाऱ्यांना दिले आहेत. या आंदोलनात विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी जखमी झाल्याच्या आरोपांची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी होणं आवश्यक असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांकडून बळाचा अतिवापर झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं अनेक अंतरिम निर्देश जारी केले आहेत. नीट पेपरफुटीनंतरच्या आंदोलनात महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, पुरावा नष्ट करणे असे विविध आरोप या आरोपपत्रात आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली. हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सरकारच्या सचिवांसमवेत झालेल्या दुसऱ्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं. यामध्ये वित्त आणि अर्थव्यवस्था, वाणिज्य आणि उद्योग, तंत्रज्ञान क्षेत्रांशी संबंधित मंत्रालयं आणि विभागांच्या भविष्यातील कृती धोरणांचा आढावा घेतला. विकसित भारताच्या उद्दिष्टांच्या दिशेनं प्रगतीचा वेग वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. सर्व मंत्रालयं आणि विभागांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी या बैठकीत केलं. प्रत्येक निर्णय धोरणाच्या केंद्रस्थानी देशाचे नागरिक असले पाहिजेत असं मोदी यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यकाळाला 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला आहे. काल राष्ट्रपती भवनात एका विशेष पुस्तक प्रकाशन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपती या प्रदर्शनाच्या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते 5 पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. राष्ट्रपतीपद हा केवळ एक सन्मान नसून ती एक मोठी जबाबदारी असल्याचं राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाल्या. आदिवासी समुदायानं आपला सांस्कृतिक वारसा जपत विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं असं आवाहनही मुर्मू यांनी केलं. राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात राष्ट्रपतींना मिळालेल्या 300 भेटवस्तूंचा लिलाव सुरू करण्यात आला आहे. या लिलावात येत्या 5 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत भाग घेता येईल. आज जगभरात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्यात येत आहे. यंदाची संकल्पना स्थानिक आणि आदिवासी समुदायांना केंद्रस्थानी ठेवून वाघांचं भविष्य सुरक्षित करणे अशी आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात सुमारे 3682 वाघ आहेत. जगातील 70% अधिक वाघ भारतात आढळतात. तज्ञांच्या मते भारतानं व्याघ्र संवर्धनात उल्लेखनीय यश मिळवलं असून भविष्यातही ही वाटचाल अधिक बळकट करण्याची गरज आहे. झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. 1 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला माओवाद्यांचा वरिष्ठ नेता आणि पोलित ब्युरोचा सदस्य मिसीर बेसरा यांना धनबाद गिरिडीह सीमेवरून अटक करण्यात आली आहे. 15 लाख रुपयांचं बक्षीस असलेला मेहनत उर्फ मोच्छू आणि माओवादी कार्यकर्ता गौरव यालाही ताब्यात घेण्यात आलं. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी स्वतंत्र बैठका घेत चर्चा केली. या दोन्ही बैठका सकारात्मक आणि फलदायी झाल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या भेटीसाठी आणि रशियानं युक्रेन युद्धात कीवच्या केलेल्या मदतीसाठी रिपब्लिकन प्रशासनानं केलेल्या प्रयत्नांबद्दल झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांचे समाज माध्यमावरून आभार मानले. जपानमधील कुमामोटो प्रांताच्या दक्षिणेकडील भागात काल 7.1 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. यात 5 जणांचा मृत्यू झाला असून किमान 50 जण जखमी झाले आहेत. सुमारे 3 लाख नागरिकांना निवारा केंद्रांमध्ये स्थलांतर करण्याचा सल्ला देण्यात आल्याचं जपानच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं. जपानमधील वाहतूक सेवांवरही परिणाम झाला असून विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं 11 ते 27 सप्टेंबर या काला

0: गणपतीत 246 गणपती विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन केलं आहे. या अंतर्गत मुंबई आणि पुण्याला सावंतवाडी रोड, रत्नागिरी आणि मडगावशी जोडणाऱ्या 184 आरक्षित गाड्या तसंच दिवा आणि खेड दरम्यानच्या 62 अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे. 1 ऑगस्ट पासून या गाड्यांचं आरक्षण करता येईल. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची भारोत्तोलक हरजिंदर सिंग, हरजिंदर कौर आणि लांब पल्ल्यांच्या शर्यतीतील धावपटू गुलवीर सिंग यांनी उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदकं जिंकली तर 3 भारतीय बॉक्सरनी उपांत्य फेरीत धडक मारत देशासाठी आणखी पदकांची निश्चिती केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक पटकावून इतिहास घडवला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. आतापर्यंत 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह भारत पदक तालिकेत 9व्या स्थानावर असून भारताची एकंदर पदक संख्या 12 झाली आहे. हवामान विभागानं छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि विदर्भात उद्यापर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांसाठी पुढील 2 दिवसांकरता नारिंगी बावटा जारी केला असून जम्मू काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कर्नाटक, केरळ, कोकण, गोवा, तेलंगणा, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्येही पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर आजही लोकसभेत चर्चा होणार. नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीतून घेतला वित्त, वाणिज्य, उद्योग क्षेत्राचा आढावा. झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची आगेकूच, 2 सुवर्ण पदकांसह 12 पदकांची कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.68 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, याबरोबरच आता प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टीवरही आमचं प्रसारण उपलब्ध आहे. सकाळचे 8:40 आणि 50 सेकंद झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: खरा प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा, ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै

0: यांचे विचार।
1: मॅन इज अ सोशल ॲनिमल, म्हणजे माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे। माणूस समाजात जन्माला येतो, जगतो आणि एक दिवस मरतो। याचाच अर्थ असा की ज्याप्रमाणे मासा पाण्यात राहतो त्याप्रमाणे माणूस समाजामध्ये नांदत असतो। समाजामध्ये जे निरनिराळे घटक असतात त्या सर्वांचे माणसावर ऋण असतं। शेतकरी शेतात काम करतात, कामगार कारखान्यात राबतात, कारकून आणि अधिकारी ऑफिसात कार्य करत असतात, इंजिनियर्स, डॉक्टर्स, प्राध्यापक, शिक्षक, लोहार, सुतार, शास्त्रज्ञ हे सर्व लोक त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात कार्य करत असताना राष्ट्राला योगदान करत असतात। या सर्वांचं ऋण समाजातील प्रत्येक माणसावर होत असतं। त्याचप्रमाणे प्रत्येक माणसावर माता, पिता, गुरु, सद्गुरु आणि परमेश्वर यांचंही फार मोठं ऋण असतं। थोडक्यात, असंख्य लोकांचे हातभार लागतात तेव्हा माणसाचं जीवन सुसह्य आणि सुखावह होत असतं। समाजाचं हे ऋण प्रत्येक माणसानं जाणून घेतलं पाहिजे। समाजाचं हे ऋण लक्षात न घेता जो स्वार्थी आणि संकुचित वृत्तीनं समाजाचं ऋण मानत नाही तो माणूस परमेश्वराच्या दरबारात चोर ठरतो। चोर म्हटला की त्याला शिक्षाही होतेच। त्याचप्रमाणे समाज ऋण न फेडणाऱ्या या चोरांना निसर्ग नियमाप्रमाणे शिक्षा होतेच। या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा प्रत्येक माणसानं लक्षात ठेवणं आवश्यक आहे। समाज सुखी तर मी सुखी आणि समाज दुःखी तर मी दुःखी ही वस्तुस्थिती प्रत्येक माणसानं लक्षात ठेवणं आवश्यक आहे। घरामध्ये 10 माणसं असतील आणि त्यांच्यापैकी एक जरी आजारी पडला तरी त्या आजारपणाचे अनिष्ट परिणाम घरातील इतर माणसांवर होऊन घराचं स्वास्थ्य पार बिघडून जातं। समाज हे सुद्धा प्रत्येक माणसाचं घरच आहे। म्हणूनच समाजातील सर्व माणसांनी सामंजस्य आणि सहिष्णुता यांच्या अधिष्ठानावर एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक असतं। मी सुखी झालो म्हणजे झालं, समाज गेला खड्ड्यात असं समजणारी माणसं अक्षरशः समाजकंटक असून निसर्ग नियमाप्रमाणे त्यांना परमेश्वराच्या दरबारात शिक्षा भोगावीच लागते। समाज ऋण फेडायचं म्हणजे नेमकं काय करायचं? प्रत्येक माणूस पोट घेऊन जन्माला येतो। स्वतःचं आणि आपल्या कुटुंबियांचं पोट भरण्यासाठी त्याला काम करावंच लागतं। प्रत्येक माणूस हे काम त्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे आणि लायकीप्रमाणे करत असतो। माणसानं पोट भरण्यासाठी काम केलंच पाहिजे असा निसर्गाचा नियमच आहे। या निसर्ग नियमाप्रमाणे काम करत असताना प्रत्येक माणूस परमेश्वराच्या विश्वाच्या रहाट गाडग्याला कळत नकळत हातभार लावत असतो। परंतु नुसतं काम केल्यानं समाज ऋण फिटलं जात नाही। माणूस काय काम करतो याच्यापेक्षा तो ते काम कसं करतो याला अधिक महत्त्व आहे। समाजाचं ऋण लक्षात घेऊन समाज कल्याण साधण्याच्या शुद्ध हेतूनं जो त्याच्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणे, सचोटीनं, आवडीनं आणि कौशल्यानं करतो तोच माणूस काम करून समाज ऋण काही प्रमाणात फेडत असतो। म्हणून या संदर्भात जीवनविद्येचा लव वर्क असा महत्त्वाचा सिद्धांत आहे। परंतु एवढं केल्यानंच समाजाचं ऋण पूर्ण फिटण्यासाठी आणखीन एक गोष्ट अवश्य केली पाहिजे। प्रत्येक माणसाला परमेश्वरानं कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, अंतरेंद्रिय आणि कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, इच्छाशक्ती, भावनाशक्ती वगैरे देणग्याने युक्त असं मानवी शरीर अक्षरशः फुकट दिलेलं आहे। म्हणून प्रत्येक माणसानं या शरीराचा योग्य उपयोग करून समाज कल्याण साधण्याच्या हेतूनं कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे निरपेक्ष सेवा केली पाहिजे। मोठी माणसं समाजाची मोठी सेवा करतील तर छोटी माणसं छोटी सेवा करतील।

इतरांचं भलं करण्यासाठी किंवा कल्याण करण्यासाठी ज्याला जे करणं शक्य असतं ते केल्यानं समाजाचं ऋण फिटलं जातं. किमान पक्षी प्रत्येकानं नित्य शुभचिंतन केलं तरीसुद्धा समाजाचं ऋण फेडता येणं शक्य आहे. शुभचिंतन केल्यानं माणसाला समाज ऋण फार चांगल्या रीतीनं फेडता येणं शक्य आहे. सर्वांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, सर्वांना सुख शांती संपत्ती मिळावी, सर्वांना आनंद आरोग्य ऐश्वर प्राप्त व्हावं आणि सर्वांचं कल्याण होण्यातच माझं कल्याण आहे असं शुभचिंतन जर प्रत्येक माणूस मनापासून आणि प्रामाणिकपणे करीत राहील तर तो समाज ऋण उत्तम रीतीनं फेडू शकतो. हे शुभचिंतन करण्यासाठी ना कष्ट ना खर्च इतकंच नव्हे तर हे शुभचिंतन रिकामपणे सतत करता येतं. समाज ऋण फेडून समाजकल्याण साधण्याचा हा उपाय अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक आहे हे प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंच कळून येईल. थोडक्यात, समाज ऋण फेडण्यासाठी आणि स्वतःचं आणि समाजाचं कल्याण साधण्यासाठी जीवनविद्या हाकारून सांगते, लव वर्क अँड ब्लेस ऑल अँड यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड. याचा अर्थ असा की आवडीनं काम करा आणि सर्वांचं भलं व्हावं अशी मनापासून इच्छा करा म्हणजे परमेश्वर तुमच्यावर कृपेची बरसात करेल. लव वर्क विथ सिन्सिरिटी अँड ऑनेस्टी ही गोष्ट आपण केलीच पाहिजे. याचा अर्थ असा की माणसानं त्याच्या वाट्याला आलेलं काम मनापासून आणि प्रामाणिकपणे केलं पाहिजे. या कामाचे तीन प्रकार आहेत, एक म्हणजे घरातलं काम, दुसरं संस्थेचं काम आणि तिसरं कुटुंबाच्या चरितार्थासाठी वाट्याला आलेलं काम. पहिलं घरातलं काम केल्यानं घराची चांगली राखण होते, दुसरं संस्थेचं काम सेवाभावानं केल्यानं पुण्य प्राप्त होतं जे पैशा इतकंच संसारामध्ये उपयोगी पडतं, तिसऱ्या प्रकारचं म्हणजे चरितार्थासाठी केलेलं काम मनापासून आणि प्रामाणिकपणे केल्यानं एका दगडात सहा पक्षी मारता येतात, तिसऱ्या प्रकारचं काम मनापासून प्रामाणिकपणे आणि उत्तम प्रकारे केल्यानं एक म्हणजे त्या माणसाचा सर्व संबंधितांवर प्रभाव पडतो आणि त्याची सर्वांगानं आणि सर्वार्थानं प्रगती होत राहते. ही प्रगती उत्कर्ष आणि उन्नती अशा दोन प्रकारची असते. उत्कर्ष म्हणजे अधिभौतिक प्रगती आणि उन्नती म्हणजे मानसिक आध्यात्मिक प्रगती. अधिभौतिक प्रगतीमुळं त्याला समृद्धी आणि सुयश प्राप्त होतं आणि उन्नतीमुळं त्या माणसाला सुख शांती आणि समाधान प्राप्त होतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्या माणसाची अशी प्रगती होत असताना त्याच्या कुटुंबाला आनंद स्वास्थ्य आणि समृद्धी प्राप्त होऊन कुटुंबातील सर्व माणसं सुखी होतात. तिसरी गोष्ट अशी की तिसऱ्या प्रकारचं काम केल्यानं त्याचे इष्ट परिणाम समाजावर होतात. माणूस कुठलंही काम करतो तेव्हा त्याचा संबंध कळत नकळत समाजातील लोकांशी येतो. मनापासून आणि प्रामाणिकपणे काम केल्यानं समाजातील संबंधित लोक संतुष्ट होतात आणि त्यांचे आशीर्वाद त्या माणसाला प्राप्त होऊन ते पुण्यरूपानं त्याच्या गाठी जमा होतात. चौथी गोष्ट अशी की तिसऱ्या प्रकारच्या कामानं राष्ट्राची सर्वांगीण प्रगती होते. मनापासून आणि प्रामाणिकपणे काम केल्यानं म्हणजेच भ्रष्टाचार न केल्यामुळं काळा पैसा निर्माण होत नाही, कार्याची गुणवत्ता वाढते, परदेशात राष्ट्राची पत वाढते आणि राष्ट्राची आर्थिक परिस्थिती सुधारून राष्ट्राला श्रीमंती आणि समृद्धी प्राप्त होते. आता पाचवी गोष्ट अशी की तिसऱ्या प्रकारचं काम केल्यानं त्याचे इष्ट परिणाम या विश्वात होतात आणि विश्वात शांती निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. आणि सहावी गोष्ट अशी की असं काम केल्यानं देवाची पूजा म्हणजे देवाची सेवा केल्याचं श्रेय आपोआप पदरात पडतं ते वेगळंच. थोडक्यात, कर्मकांड करण्यापेक्षा कर्म चांग करणं हे दशलक्षपटीनं श्रेष्ठ आहे या सत्याचा प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी सत्कर्म करणं हीच खरी उपासना या धारणेनं सत्कर्मावर श्रद्धा पाहिजे आणि त्याचं फळ मिळण्यासाठी तुमच्याजवळ सबुरी पाहिजे. ओम शांती शांती शांती.

आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 8:55 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत गुरुपौर्णिमेनिमित्त आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती असलेला समन्वित कार्यक्रम.

0: आकाशवाणी बीड प्रसारित करत आहोत गुरु पौर्णिमेनिमित्त समन्वित रूपक डिजिटल गुरुजी काल आज आणि उद्या. लेखन राहुल राजाराम पाटील. निवेदन गोपाल ठाकूर. निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर. सादर करते योगीराज बच्चे.
1: नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

अनादिकाळापासून भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचं स्थान ईश्वराच्या तोडीस तोड मानलं गेलं आहे. ऋषीमुनींच्या आश्रमातील गुरुकुल पद्धतीपासून ते आजच्या एका क्लिकवर चालणाऱ्या डिजिटल क्लासरूमपर्यंत. काळ बदलला, शिक्षणाची साधनं बदलली, गुरुचं रूप बदललं, पण गुरुचं महत्त्व आणि त्याचं श्रेष्ठत्व आजही अबाधित आहे. आजच्या या बदलत्या शैक्षणिक पर्यावरणावर भाष्य करणारं आमचं आजचं विशेष रूपक, डिजिटल गुरुजी, काल, आज आणि उद्या.

0: अरे अमित, अरे काय रे बाबा, तो मोबाईल डोळ्यासमोर धरून बसलाय सकाळपासून? हा अरे डोळे फुटतील की रे तुझे? आज एवढी मोठी गुरुपौर्णिमा, जरा देवासमोर हात जोड, तुझ्या शाळेच्या कॉलेजच्या गुरुजींची आठवण काढ, त्यांचे आशीर्वाद घे.
1: अगं आजी, तू पण काहीतरी बोलू लागलीस बघ. मी माझ्या डिजिटल गुरुजींच्याच पाया पडायला लावलोय सकाळपासून. हे बघ, माझ्या प्राध्यापिका मॅडम ऑनलाईन लई कडक वेबिनार घ्यायला लागल्यात. आता घरात बसूनच

0: मुंबईच्या मॅडमच्या पाया पडतोय मी. मी तर ना थेट चॅट बॉक्स मधून थँक्यू मॅडम असा मेसेज पाठवलाय.
1: हो ना आजी, आणि माझे सायन्सचे सर तर आज आम्हाला व्हर्च्युअल रियालिटीच्या चष्म्यातून थेट मंगळ ग्रहाची सफर घडून आणणार आहेत. घरात बसूनच अंतराळाचा अभ्यास, किती मजा येते ऑनलाईन शाळेत.
2: वा रे वा, तुमची ही ऑनलाईन शाळा. आमच्या काळात गुरुजी समोर दिसले की आदरानं मान खाली व्हायची, पाठीवर शाबासकीची एक थाप मिळाली की ब्रह्मानंद व्हायचा. तुमच्या या काचेच्या स्क्रीनवर कुठं ती माया आणि कुठं तो आदर.
3: आजीची शंका अगदी रास्त आहे, पण श्रोते हो, काळाच्या ओघात ऑनलाईन शिक्षण पद्धती किंवा हा डिजिटल गुरुजी आजच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठं वरदान ठरलं आहे, हेही तितकंच सत्य आहे. चला ऐकूयात काय आहेत या ऑनलाईन शिक्षणाचे फायदे. भौगोलिक सीमांचं बंधन नाही. ग्रामीण भागातील मुलं मुली घर बसल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांचे कोर्सेस शिकू शकतात. वेळेची लवचिकता आहे, विद्यार्थी आपल्या वेळेनुसार आणि स्वतःच्या गतीने अभ्यास करू शकतात. अथांग ज्ञानभांडार, पुस्तकांचं ओझं नाही, तर एका क्लिकवर लाखो ई पुस्तकं आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत. आर्थिक बाबतीतही तसंच आहे, आर्थिक बचत होते, प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च वाचतो, अनेक कोर्सेस कमी खर्चामध्ये उपलब्ध होतात.
0: आजी, लय भारी विषय आहे हा. पूर्वी वर्गात मॅडमनी एखादं अवघड गणिताचं सूत्र शिकवलं की ते एका फटक्यात डोक्यात शिरत नव्हतं. मॅडमला पुन्हा विचारायला जायची छाती धडधडायची. पण हा डिजिटल गुरुजी आहे ना, अजिबात रागवत नाही बघ. मी व्हिडिओ पुन्हा पुन्हा रिवाइंड करून बघू शकतोय. जोपर्यंत डोक्यात फिट बसत नाही तोपर्यंत किट्टाच काढायचा नाही बघ. ए आजी, हे रेणू, जरा गप्प बसा की. माझ्या प्राध्यापिका मॅडम नेमक्या याच विषयावर बोलायला लागल्यात बघ. कान देऊन ऐका जरा.
4: आज डिजिटल गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मला एका गोष्टीचा विशेष आनंद होतोय. माझ्या या ऑनलाईन क्लासमध्ये आज गडचिरोलीच्या दुर्गम भागातील एक मुलगीही जोडली गेली आहे, आणि सोबतच वयाची 50 ओलांडलेले एक गृहस्थही तितक्याच उत्सुकतेनं शिकत आहेत. डिजिटल गुरुजींची हीच तर खरी ताकद आहे. इथं वय, जात, धर्म, श्रीमंत गरीब किंवा सामाजिक स्तर या कोणत्याच गोष्टीला थारा नाही. पडद्याच्या पलीकडे बसलेला प्रत्येक जण हा माझ्यासाठी फक्त आणि फक्त एक विद्यार्थी आहे. शिक्षणाचं हे खऱ्या अर्थानं झालेलं लोकशाहीकरण आहे.
2: अरे वा, तुमच्या मॅडम तर फारच मोलाची गोष्ट सांगतायत रे.
0: अगं आजी, ऑनलाईन शिक्षणामुळं आता स्क्रीनच्या पलीकडे असणारा प्रत्येक माणूस फक्त शिकणारा असतोय. तिथं जात पात काही दिसत नाही. वय वर्ष 5 पोरगा पण कोडिंग शिकतोय, आणि 60 आजोबा पण घर बसल्या तत्वज्ञान वाचायला लागल्यात.
2: म्हणजे आमच्या काळी गरिबीमुळं किंवा परिस्थितीमुळं ज्यांना शिकता आलं नाही त्या स्त्रिया, त्या बहिणी आज वयाच्या कोणत्याही टप्प्यावर घरात बसून या डिजिटल गुरुजींमुळं सन्मानानं शिकू शकतात. तर
3: अगदी बरोबर, डिजिटल शिक्षणानं शतकानुशतकं चालत आलेल्या सामाजिक आणि भौगोलिक भिंती एका झटक्यात पाडून टाकल्या आहेत. ज्ञान आबालवृद्धांसाठी, सर्व जातीधर्मासाठी समान आणि मुक्त झालं आहे. शतोहो, हा डिजिटल गुरुजी आणि नवीन शैक्षणिक धोरणांचा लढा केवळ तंत्रज्ञान वापरण्यापुरता मर्यादित नाही. हा लढा आहे जुन्या कालबाह्य झालेल्या चौकटींना मोडीत काढण्याचा. हे धोरण जुन्या केवळ पाठांतरावर आधारित आणि एकाच साच्यात मुलांना कोंबणाऱ्या शिक्षण पद्धतीला पूर्णपणे नाकारतं, आणि त्याच

0: वेळी मुक्त लवचिक अशा ऑनलाईन पद्धतीचा मनापासून स्वीकार करतो.
1: होय आजी, माझ्या मॅडम आज याच विषयावर फुल राडा करायला लागल्यात बघ, ऐक जरा.
2: होय अमित, आज आपण एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. आम्ही त्या जुन्या शिक्षण पद्धतीला पूर्णपणे नाकारतो, जिथं मुलांच्या बुद्धीची परीक्षा केवळ 3 तासांच्या लेखी परीक्षेत घेतली जायची, जिथं कला शिकणाऱ्या मुलाला विज्ञानाचा अभ्यास करता येत नव्हता आणि जिथं वर्गाच्या 4 भिंतीच्या बाहेर ज्ञान मिळवणं अशक्य मानलं जायचं, ती घोकंपट्टीची आणि केवळ गुणांच्या मागे धावणारी पद्धत आता इतिहास जमा झाली पाहिजे.
3: मग मॅडम, आता आपण नेमका कोणता बदल स्वीकारणार आहोत?
2: शांताबाई, आपण आता ऑनलाईन आणि डिजिटल पद्धतीचा खुल्या मनाने स्वीकार करत आहोत. ही नवी पद्धती विद्यार्थ्याला विचार करायला शिकवते, फक्त पाठांतर करायला नाही. इथं आपण अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्सचा अर्थात ABC चा स्वीकार केला आहे, ज्यामुळे एखादा विद्यार्थी ऑनलाईन कोर्स करून आपले गुण थेट मुख्य पदवीत जोडू शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे परीक्षा आता दडपण राहिलेली नाही. आम्ही वर्षाखेरीस होणाऱ्या त्या एका मोठ्या परीक्षेच्या भीतीला नाकारून ऑनलाईन माध्यमातून सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापनाचा स्वीकार केला आहे. विद्यार्थी संगणकावर काय प्रयोग करतो, त्याचं सादरीकरण कसं आहे, त्यावर त्याची प्रगती तपासली जाते.
1: अगं आजी, सरळ भाषेत सांगायचं तर ती जुनी पद्धत मनायची तेवढं घोकून पाठांतर कर आणि एकाच जागी बसून राहा. पण ही नवीन स्वीकारलेली ऑनलाईन पद्धत काय म्हणते माहिती आहे का? तू दुनियेच्या पाठीवर कुठंही राहा, तुझ्या आवडीचं शिक, तुझ्या गतीनं शिक, तुला कोण अडवणार नाही.
3: बापरे बापा, हे मात्र लईच भारी झालं बघ. आमच्या काळात एखादा मुलगा हुशार असायचा, पण परीक्षेच्या दिवशी आजारी पडला की त्याचं वर्ष वाया जायचं. आता सततच्या मूल्यमापनामुळं मुलांवरचं हे दडपण नक्कीच कमी होईल.
0: अगदी खरं आहे प्राध्यापिका मॅडम. साचे पद्धतीला नकार आणि आधुनिकतेला होकार हाच या डिजिटल युगाचा मूळ मंत्र आहे. केवळ पदव्यांचा कागद देण्यापेक्षा विद्यार्थ्याला स्वावलंबी बनवणारी ही ऑनलाईन पद्धती खऱ्या अर्थानं स्वीकारणारी ठरत आहे.

0: पण श्रोते हो, तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी मानवी मर्यादा संपत नाहीत. या डिजिटल गुरुजींच्या चकचकीत पडद्यामागे काही गंभीर तोटे आणि आव्हानंही दडलेली आहेत, ज्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही.
1: पण आम्ही दादा सतत त्या संगणकाकडे आणि मोबाईल कडे बघून माझे डोळे खूप दुखतात रे. मान पण अखडते आणि वर्गातल्या मैत्रिणींसोबत मधल्या सुट्टीत डब्बा खाताना मैदानात खो खो खेळताना जी मजा यायची ती या लॅपटॉप समोर एकटं बसून अजिबात येत नाही. मला माझी शाळाच बरी वाटते.
0: श्रोतेहो, ऑनलाईन शिक्षणाचे प्रमुख तोटे पण आहेत बरं का. शारीरिक आणि मानसिक दुष्परिणामामध्ये लहान मुलांमध्ये दृष्टीदोष, लट्टपणा आणि एकटेपणामुळे येणारं मानसिक नैराश्य, त्याचबरोबर सामाजिक कौशल्याच्या अभावामध्ये संवाद, सहकार्य, मैत्री आणि मिळून मिसळून राहण्याची वृत्ती ऑनलाईनमध्ये शिकता येत नाही. शिक्षणाचा मानवी स्पर्श नाही, गुरूंच्या डोळ्यातील कौतुक किंवा त्यांनी पाठीवर मारलेली धाकयुक्त थाप या डिजिटल पडद्याआड हरवून जाते आणि डिजिटल दरीसुद्धा निर्माण होते. ग्रामीण किंवा दुर्गम भागामध्ये आजही वीज आणि इंटरनेटचा लपंडाव सुरू असतो, ज्यामुळं गरीब मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून मागे पडण्याचा धोका असतो.
2: अरे अमित, गुरुजींच्या एका कटाक्षात जी शिस्त असायची ती तुमच्या या म्यूट आणि अनम्यूटच्या बटणामध्ये कुठे रे. मुलं कॅमेरा बंद करून मागे काय इरसालपणा करतात हे त्या डिजिटल गुरुजींना कसं समजणार बरं.
0: बदल हा सृष्टीचा नियम आहे. आजच्या युगामध्ये आपण डिजिटल शिक्षणाला, तंत्रज्ञानाला पूर्णपणे नाकारू शकत नाहीत.

0: आणि दुसरीकडे ऑफलाईन शाळेच्या मानवी आणि सामाजिक स्पर्शालाही सोडू शकत नाहीत. म्हणूनच आजच्या काळाची खरी गरज आहे ब्लेंडेड लर्निंग, म्हणजेच ऑनलाईन आणि ऑफलाईनचा सुवर्ण मध्य.
1: अगं आजी, तू सांगतेस ते बी 100% टकाटक आहे बघ. तंत्रज्ञान काय आहे, माहिती मिळवायचं साधन आहे, पण खरं जीवन जगण्याचं शहाणपण आणि शिस्त तर प्रत्यक्ष गुरुजींच्या पायाबशी बसून ऑफलाईन शाळेतच मिळणार बघ.
2: हो, मी आता माझा गृहपाठ कठीण संकल्पना ऑनलाईन समजून घेईल, पण माझ्या मित्रांसोबत शाळेत जाऊन खेळायला आणि शिक्षकांचे प्रत्यक्ष आशीर्वाद घ्यायला कधीच चुकणार नाही.
0: होय श्रोते हो, डिजिटल गुरुजी हे पारंपरिक गुरुजीची जागा कधीच घेऊ शकत नाही. ते केवळ त्यांचे हात बळकट करू शकतात. आजच्या या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या पारंपरिक शिक्षकांचे, गुरूंचे ऋण मानूया आणि त्याचसोबत ज्ञानाची दारं अथंग खुली करणाऱ्या या डिजिटल गुरुजीचेही आभार मानूया. तंत्रज्ञानाची कास धरूया, पण मानवी मूल्यांची साथ कधीही न सोडता. आकाशवाणीच्या वतीनं सर्व श्रोत्यांना गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा कोटी कोटी शुभेच्छा. धन्यवाद.

आत्ताच आपण गुरु पौर्णिमेनिमित्त समन्वित रूपक ऐकलत, डिजिटल गुरुजी काल आज आणि उद्या। सहभाग आजी अपर्णा खोपटीकर, अमित योगीराज बच्चे, रेणू ठाकूर, प्राध्यापिका सुप्रभा जोशी, लेखन राहुल।

राजाराम पाटील, निवेदन गोपाल ठाकूर, निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर आणि सादर करते होते योगीराज बच्चे। ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती।

गुरुपौर्णिमेनिमित्त आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती असलेला समन्वित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

गुरुपौर्णिमेनिमित्त आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती असलेला समन्वित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: रिमझिम त्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला, ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। सकाळचे 9:15 होत आहेत। आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम क्रीडांगण। आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सॉफ्टबॉलची राष्ट्रीय खेळाडू स्वरांजली राहुल देशपांडे यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत। ऐकूया आज या मुलाखतीचा भाग पहिला, सादरकर्त्या तेजा दुर्वे।

नमस्कार श्रोते हो, क्रीडांगण या कार्यक्रमात तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. मंडळी, या कार्यक्रमाच्या मागच्या भागापासून आपण सॉफ्टबॉल या खेळाची राष्ट्रीय खेळाडू स्वरांजली राहुल देशपांडे हिच्याशी केलेली बातचीत ऐकत आहात. मागच्या भागात आपण सॉफ्टबॉल या सांघिक मैदानी खेळामध्ये 16 खेळाडू असतात, त्यापैकी 9 खेळाडू हे प्रत्यक्ष मैदानात उतरतात तर 5 खेळाडू राखीव असतात हे जाणून घेतलं. या खेळासाठी लागणारं मैदान हे कशा प्रकारचं असतं तर ते डायमंड शेप्ड म्हणजेच समभुज चौकोनी, आपला पतंग किंवा शंकरपाळीच्या आकारासारखं साधारण असतं असं म्हणायला काही हरकत नाही. अशा या मैदानावर विशिष्ट प्रकारचा बॉल आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी बॅट जिला स्लगर असं म्हणलं जातं ती घेऊन दोन संघ स्पर्धा खेळतात आणि त्यांच्यामध्ये 3, 5 किंवा 7 अशा इनिंग्स होऊन स्पर्धा खेळली जाते हे आपण स्वरांजलीकडनं जाणून घेतलं. हा खेळ खेळायला स्वरांजलीनं कशी सुरुवात केली आणि त्यात नैपुण्य कसं मिळवलं याविषयी जाणून घेण्यासाठी ऐकूया कार्यक्रमाचा पुढचा दुसरा भाग.

0: व्यायाम होतो, कसरत होते किंवा स्टॅमिना जास्त लागतो अशा या खेळाकडं तू कशी काय वळलीस? तू केव्हापासून सॉफ्टबॉल खेळायला सुरुवात केलीस?
1: मी
0: आणि त्यासाठी काय कारण घडलं?
1: मी 5वीत असल्यापासून खेळाची आवड होतीच पण योग्य मार्गदर्शन मिळत नव्हतं. म्हणजे पहिली ते 4वीपर्यंत पण खेळायची आवड होती पण मार्गदर्शन करणारे असं कोण सापडले नव्हते. जेव्हा 5वीत ऍडमिशन घेतलं तेव्हा या खेळाबद्दल समजलं.
0: बर, तुमच्या शाळेत हा खेळ होता?
1: हा, आमच्या शाळेत हा खेळ होता. हा खेळ जवळजवळ आमच्या शाळेत 15 वर्ष झाला खेळला जातोय. म्हणजे आमचे वरिष्ठ खेळाडू जे आहेत ते पण माझ्यापेक्षा जास्त नॅशनल्स खेळलेले पण खेळाडू
0: शाळेमध्ये तयार
1: झालेले आहेत आमच्या मार्गदर्शकांकडून. सो मी 5वीपासनं हा खेळ शिकले, खेळाची आवड निर्माण झाली. नवीन खेळ होता ना, पहिल्यांदा असं वाटायचं नाही हे आपल्याला नाही जमणार, पण जसजशी गोडी लागत गेली तसतशी या खेळाची माहिती जास्त करून मिळाली व आवड निर्माण झाली. हा खेळ कसा खेळला जातो हे सगळं प्रशिक्षकांनी शिकवलं वगैरे, त्यामुळे या खेळाची जास्त आवड लागली.
0: बर, हा मग तू 5वीपासून सॉफ्टबॉल खेळायला लागलीस. गेली किती वर्ष तू खेळतीयस हा खेळ?
1: हा खेळ मी जवळजवळ 7 वर्षे खेळत आली आहे 5वीपासून. आता मी 12वीत आहे त्यामुळे 12वीपर्यंत खेळत आले हा खेळ.
0: बर, तू आता 12वी सायन्सला आहेस. हा, आणि खेळ म्हणलं की सुद्धा खेळासाठी भरपूर वेळ द्यायला लागतो, शिवाय 12वी

0: या शाखेला भरपूर अभ्यास असतो. दोन्हीची जी कसरत आहे, अभ्यास आणि खेळ, या दोन्हीतली कसरत कशी सांभाळतीस किंवा तू सायन्स साईडच कशी काय निवडलीस?
1: तसं बघायला गेलं तर खेळ आणि अभ्यास याचा समतोल राखणे अवघड असतं, पण वेळेचे जर प्रॉपर नियोजन केले तर म्हणजे आपण करू शकतो, स्वतःला आपण तसं घडवू शकतो. वेळेचे काटेकोर नियोजन, खेळाला वेगळा वेळ, अभ्यासाला वेगळा वेळ आणि विश्रांतीला वेगळा वेळ दिला तर हे होऊ शकतं.
0: म्हणजे थोडक्यात तुला दोन्ही गोष्टी आवडतात, सायन्स ही शाखा पण आवडती आणखीन खेळ सुद्धा आवडतो. या सॉफ्टबॉल या खेळामध्ये तुला जास्त काय आवडतं?
1: मला जास्त असं बॉल टाकायला आवडतं, म्हणजे पिचर. मी एक पिचर आहे, पाचवीपासून मी पिचिंग करत नव्हते, फिल्डिंग करत होते पहिला. नववीत आल्यापासून ना सर म्हणले असं खेळ पिचिंग करू शकतेस तू. म्हणजे एक दिवशी काय झालं, मी फिल्डिंग करत होते आणि एकदम जोरात असा बॉल टाकला फिरून, तर सरांनी विचारलं की पिचिंग टाकशील का. तर पहिला असं वाटायचं म्हणजे नाही आपल्याला हे जमू शकत नाही, पण म्हणजे प्रॉपर मार्गदर्शन सरांचं सराव, त्यामुळं हे जमत गेलं आणि पहिल्यापासून म्हणजे असं भीती वाटायची, पण आता खेळून खेळून खेळून कमी कमी येत आली भीती,
0: कमी झाली भीती. आणि आता तू छान पिचर आहेस.
1: हो,
0: आणखीन ह्या खेळामध्ये तू राष्ट्रीय खेळापर्यंत गेली आहेस, तर त्याची सुरुवात कशी झाली? तुम्ही आता पहिल्यांदा खेळायला लागला तुमच्या शाळेमध्ये, मग त्यानंतर तुम्ही स्पर्धेसाठी कधी उतरलात?
1: आम्ही स्पर्धेसाठी इयत्ता मी आठवीत होते तेव्हा आमचा जिल्हा, म्हणजे आमचे असे टप्पे असतात, जिल्हा, विभाग, स्टेट आणि मग नॅशनल. आमच्या तालुक्याच्या स्पर्धा होत नाहीत कारण की तालुक्याला टीम नसतात, त्यामुळे डायरेक्ट आम्ही जिल्हा खेळतो. जिल्हा खेळलो, परत विभाग खेळलो. विभागाला आम्हाला अटीतटीची मॅच होती. आम्ही इयत्ता आठवीत असताना ना एक विभाग दोन दिवस खेळलेलो, म्हणजे संध्याकाळी आमची बरोबर 3 वाजता मॅच चालू झालेली आणि आटीतटीचा असा सामना चालू झालेला, 0-0, कुणाचेच रन नाहीत. अंधार पडला ना की त्याला असं बॅड लाईट असं म्हणतात. मग बॅड लाईट पडल्यावर आम्ही परत घरी गेलो. दुसऱ्या दिवशी परत एकदा खेळायचं. प्रत्येकाच्या मनात भीती होती की ही मॅच आपण कशी जिंकणार आहे, कसं काय आपण करू शकणार आहे, पण आमच्या सरांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन दिलं, नाही तुम्ही हे करू शकताय, प्रत्येकाला समजून सांगितलं की आपल्याला हे करायचंच आहे. मग प्रत्येकाच्या मनात असं आत्मविश्वास वाढवला की आम्ही हे करू शकतो आणि करत करत गेलो. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सांगली वर्सेस कोल्हापूर मॅच चालू होती. ही विभाग जो असतो तो कोल्हापूर विभाग असतो, त्यातनं मॅच चालू होती आणि आम्ही तो विभाग 2-1 जिंकलेलो, म्हणजे 1 रन आम्ही तो विभाग जिंकलेलो आणि त्याच्यानंतर स्टेटला गेलेलो. असं प्रत्येक मॅचेसच्या वेगवेगळे अनुभव येत राहतात. पण मी आता 9वीपासून पिचिंग स्टार्ट केली, तेव्हापासून आम्ही पहिल्यांदा स्टेटला गेलो. सब ज्युनियरच्या मॅचेस होत्या, सब ज्युनियर स्टेट होतं, तिथे गेलो आणि मॅचेस खेळलो. तिथे आम्हाला फर्स्ट प्लेस बसली आणि तिथनं आमच्या 4 मुली सिलेक्ट झाल्या. पुढं जात गेलो तेव्हापासून पिचिंग चालूच होती. आतापर्यंत सराव करत करत पिचिंग वर जास्त फोकस करत करत चांगले खेळाडू होऊ शकले.
0: नक्कीच, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरांनी तुझ्यातलं बॉलिंगचं म्हणजेच सॉफ्ट बॉलच्या पिचिंगचं कौशल्य ओळखलं आणि तुला संधी दिली. त्यांनी योग्य असं मार्गदर्शन केलं आणि तुझ्याकडून सराव करून घेतला आणि तू सुद्धा नियमित सराव करून राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारलीस आणि तुझी चमक दाखवलीस. हे खरंच खूप कौतुकास्पद आहे स्वरांजली, तुझं खूप खूप कौतुक, मस्त. या खेळाच्या आतापर्यंत कोणत्या कोणत्या स्पर्धांमध्ये तू सहभाग घेतलास?
1: स्टेट, नॅशनल, जिल्हा, विभाग या सर्व स्पर्धांमध्ये मी खेळत आले. 15-20 स्टेट खेळलो असेल आणि 5 नॅशनल्स माझ्या आतापर्यंत झालेत. त्यातल्या 2 स्कूल नॅशनल्स झालेत आणि 3 फेडरेशन.
0: बरं, ह्या स्पर्धा तुझ्या कुठे कुठे झाल्या?
1: स्पर्धा 3 ज्या झाल्या त्या महाराष्ट्रामध्ये झाल्या. त्यातील 2 छत्रपती संभाजीनगरमध्ये झाल्या आणि 1 नागपूर येथे झाली आणि बाकीच्या 2 ह्या बाहेरील राज्यात झाल्या, 1 आंध्र प्रदेश आणि दुसरी चंदीगड.
0: बरं, हे खेळ खेळताना जेव्हा तू बाहेर गावी गेलीस त्यावेळी काही आलेला एखादा अनुभव किंवा लक्षात राहिलेली एखादी आठवण आहे का?
1: एकदा

0: स्कूलचं स्टेट होतं आणि त्यावेळी मी आधी 4-5 दिवस आजारी पडलेले, मला कावीळ झालेली आणि मला डिस्चार्ज 13 तारखेला मिळालेला आणि आमची टीम जाणार होती 15 तारखेला. आणि घरातली पूर्ण म्हणजे असं पाठवत नव्हती की का, म्हणजे आजारी होते ना पूर्ण, सलाईन वगैरे लावलेलं, त्यामुळे जाऊ शकत नव्हते मॅचला. स्वतःला आतनं कसं तरी वाटत होतं मी का आजारी पडली असेल असं तसं. मग परत घरातल्यांना मी स्वतः सांगितलं की मी हे करू शकते, मला पाठवा. घरातल्यांनी ऐकून मला असं माझ्यावर विश्वास ठेवून पाठवलं. म्हणजे घरातल्यांचा पण तेवढाच मला सपोर्ट असतो, म्हणजे प्रत्येक वेळेला जा कर तू करू शकतेस. त्यांच्यामुळे गेले आणि तिथे मी खूपच आजारी होते, पण तिथे पण आम्ही 3rd प्लेस मारून आलो. म्हणजे तो असा 3rd प्लेस मारलेल्याचा जो आनंद होता ना, तो असा शब्दात सांगता येत नाही, असा आनंद होता.
1: छान छान. आतापर्यंत कोणत्या कोणत्या स्पर्धांमध्ये तुम्ही यश मिळवलं याबद्दल काय सांगशील?
0: नॅशनल्समध्ये मी सब ज्युनियरला 3rd प्लेस मिळवलेली, म्हणजे नॅशनल्सला, तेव्हा मी पिचिंग करत होते. आणि दुसऱ्या 2 मॅचेस ज्या स्कूल्सच्या झाल्या त्या मॅचेसमध्ये आम्हाला गोल्ड मेडल आहे दोन्हीमध्ये. आणि बाहेर जेव्हा गेलेलो आंध्र प्रदेश चंदीगड, त्यावेळी टीमची म्हणजे हा सांघिक खेळ आहे ना, त्यामुळं पूर्ण प्रत्येक प्लेयरनं आपला 100% द्यावा लागतो त्यासाठी, मॅच जिंकायसाठी. तर प्रत्येकाची म्हणजे साथ असल्याशिवाय जिंकू शकत नाही ना, प्रत्येकाने 100% आपला द्यायला पाहिजे, असं केलं तरच जिंकणार मॅच. नाहीतर मग गेलेलो आम्ही आंध्र प्रदेश वगैरेला, तेव्हा आमच्या एक एक किरकोळ अशा छोट्या छोट्या चुकांनी आमच्या मॅचेस गेल्या आणि म्हणजे आम्हाला त्या 2 वर्षी प्लेस नव्हती.
1: काहीच हरकत नाही, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. खेळात हारणं किंवा जिंकणं हे महत्वाचं नाहीये, तर राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचून खेळणं हे महत्वाचं. आता हा जरी तुमचा सांघिक खेळ असला तरी तुझी एकटीची वैयक्तिक निवड करण्यात आली नॅशनलला, तर ते कसं असतं त्याबद्दल काय सांगशील?
0: म्हणजे जे आपली स्टेटची टीम असते, आम्ही जे म्हणजे आमच्या विभागाकडनं खेळतो, आमचा सांगली जिल्ह्याचा विभाग कोल्हापूर येतो, त्या विभागाकडनं आम्ही खेळतो. त्यामुळे विभागाकडनं खेळताना जे सिलेक्टर्स असतात, सिलेक्ट करणारे प्लेयर, तर त्यांनी कोणता प्लेयर चांगला आहे म्हणजे अख्ख्या टीम मधला, कुणाचा गेम चांगला होतोय, त्याच्यावर लक्ष ठेवून असतात बारीक. आणि त्यांच्या निरीक्षणामुळे त्यांना जर हा प्लेयर खेळू शकतो तर त्यांनी आपलं नाव घेतात, नाहीतर मग नाही.
1: म्हणजे थोडक्यात तुझी टीचर म्हणून निवड केली गेली आणि तू नॅशनल पर्यंत गेलीयस 5 वेळेला. अरे वा, छान. या खेळामुळे तुझ्या व्यक्तिमत्वात काय बदल झाले, काय सांगशील?
0: मी पहिला अशी लाजरी होते, या खेळामुळे मला आत्मविश्वास मिळाला, प्रत्येकाच्या मनात काय चालू आहे काय नाही हे ओळखायचा असा अनुभव मिळाला. प्रत्येक गोष्टीत आपण कसं वागलं पाहिजे किंवा आपण कुठल्या जागी शांत राहिलं पाहिजे, कुठल्या जागी ॲग्रेसिव्ह झालं पाहिजे हे मला या खेळामुळे कळलं. परत जे निर्णय असतात आपले ते शांतपणे घेणे किंवा संयम राखून घेणे हे आपण या खेळामुळे शिकतो. कुठं शांत राहिलं पाहिजे, कुठं आपण चिडलं पाहिजे किंवा चिडून खेळलं पाहिजे, खुन्नसीनं खेळलं पाहिजे हे या खेळामुळे,
1: यश मिळवण्यासाठी
0: खेळलं पाहिजे हे या खेळामुळे.
1: अग्रेसिव्हली खेळणं असं म्हणतात त्या खेळ,
0: अग्रेसिव्हली खेळलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक मॅच स्वतः आपण 100% दिल्याशिवाय जिंकूच शकत नाही, त्यामुळे स्वतःचा 100% कसा देणे, कुठल्याही कामात आपला 100% दिल्याशिवाय ते काम पूर्ण होऊ शकत नाही हे मला या खेळामुळे कळले. आणि माझ्या स्वभावात बदल किंवा माझ्या वागण्यात बदल ह्या खेळामुळे घडून आला.
1: खरंय, नक्कीच. मैदानावरचं खेळणं पळणं यामुळं आपलं शरीर हलकं लवचिक होतच, पण त्याचबरोबर आपलं मन सुद्धा तणावरहित आणि मोकळं होत असतं. सांघिक खेळातला सहभाग यामुळं टीम वर्कचं महत्व हे प्रत्येक खेळाडूच्या अंगी नकळतच रुजतं आणि त्याचा व्यक्तिमत्व विकास व्हायला मदत होत असते. याच नोटवर आजच्या कार्यक्रमात आपण थांबूया.

श्रोते हो, उत्तम व्यायाम आणि खेळातला आनंद हे दोन्ही अनुभवण्यासाठी सॉफ्टबॉल हा एक उत्तम पर्याय आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. सॉफ्ट

फुटबॉल या खेळाची राष्ट्रीय खेळाडू स्वरांजली राहुल देशपांडे हिच्याशी दीपा तेलंग यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या खेळातला तिचा आत्तापर्यंतचा प्रवास आपण जाणून घेतला. तिची भविष्यातली स्वप्न, तिच्या महत्वाकांक्षा याविषयी तिनं साधलेला मनमोकळा संवाद ऐकण्यासाठी भेटूया क्रीडांगण या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मी दीपा तेलंग आपला निरोप घेते. नमस्कार. श्रोतेहो, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याविषयी तुमचे अभिप्राय किंवा तुमच्या सूचना आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा आमच्या सप्रेम नमस्कार या कार्यक्रमातून. संपर्कासाठी पत्ता आहे सप्रेम नमस्कार विभाग, कार्यक्रम अधिकारी आकाशवाणी सांगली केंद्र, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॅग नंबर 88. नमस्कार.

क्रीडांगण हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:30 आम्ही पुन्हा प्रसारित करू. आम्ही बोलत आहोत आकाशवाणी सांगली केंद्रावरून. सकाळचे 9:30 वाजलेत. आता ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात शांता शेळके यांचीही गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं.
1: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
2: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे.
3: आला, लगेच कॉल करतो.
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
1: कामापासून नाही.
4: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
5: सचिन
6: मम्मी. सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
0: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया सुवर्णा.

0: सुवर्णा माटेगावकर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: बाळे कोण शिवल्यागत का बंद हाय बाळे साळी पिरून घाऊ येतात वे उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात
2: वय दातासाठी एक नंबर
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.
4: रसिक श्रोते हो आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर एफ एम वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून सांगली.
5: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.
6: देश

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत लगभग 7 करोड़ लोग बने हैं 5 लाख रुपए के मुफ्त उपचार के हकदार। अब तक 12 करोड़ से भी ज्यादा मुफ्त उपचार किए जा चुके हैं, जिससे गरीब परिवारों के चिकित्सा खर्च में लगभग 2 लाख करोड़ रुपए की बचत हुई। आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड कर आयुष्मान कार्ड बनाएं। ज्यादा जानकारी के लिए 1-4-5-5-5 पर कॉल करें।
1: श्रोते हो, आज सकाळी 10 वाजता आपण ऐकणार आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। त्यानंतर सकाळी 10:15 सामुदायिक गायन पाठ हा कार्यक्रम, यामध्ये डोंगरी गीताचा पाठ आपण ऐकू शकाल। सकाळी 10:30 उमंग हा NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। त्यानंतर सकाळी 11 वाजता वेळ आहे गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची। आज सकाळी 11:40 जागतिक व्याघ्र दिनानिमित्त समन्वित रूपक आपण ऐकू शकाल। भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल, लेखन आणि सादरकर्ते आशिष गावंडे, ही आकाशवाणी अमरावती केंद्राची निर्मिती आहे। विविध रंगी कार्यक्रम ऐकत रहा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आता ऐकूया भावधारा या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत।

सुरेश वाडकर यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 10 वाजलेत. या प्रसारणात मी आहे आपल्यासोबत रोहित इंदोलीकर. आता आस्वाद घेऊया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात सुरुवातीला ग. दि. माडगुळकर यांची ही गीतरचना. गायक आणि संगीतकार आहेत सुधीर फडके आणि चित्रपट गुरुकिल्ली.

सावरकर यांनी संगीतबद्ध केलेलं अण्णासाहेब देऊळगावकर यांचं हे गीत, रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात हे गीत आहे भक्त पुंडलिक या चित्रपटातलं.

हे होतं सुधीर फडके यांनी गायलेलं भिंतीला कान असतात या चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. संगीत होतं सुधीर फडके यांचं.

0: हे होतं राजाने वाजवला बाजा या चित्रपटातलं सुरेश वाडकर यांनी गायलेलं कवी सुधांशू यांचं गीत, संगीत अशोक पत्की यांचं होतं. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, आम्ही आकाशवाणी सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10:16 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत सामुदायिक गायन पाठ हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात डोंगरी गीताचा पाठ.
1: मुलांना नमस्कार. आज आम्ही तुम्हाला डोंगरी भाषेतलं एक गीत शिकवणार आहोत. हे गीत लिहिलंय ब्रिजमोहनजी यांनी. आणि बरं का मुलांनो, या गीताला संगीतही ब्रिजमोहनजी यांनीच दिलंय. प्रथम मी तुम्हाला या गीतासंबंधी थोडीशी माहिती सांगते. हे गीत मिश्र झिंजोटी रागावर आधारित आहे आणि केहरवा तालामध्ये निबद्ध आहे. या गीतामधून किने आकाशवाणीची स्तुती केली. मुलांनो, आकाशवाणी हे ऑल इंडिया रेडिओचं दुसरं नाव आहे बरं का. या आकाशवाणीवरून उद्बोधनपर, शैक्षणिक तसंच मनोरंजनात्मक कार्यक्रम दिवसभर प्रसारित होत असतात. आणि हो, नुसतेच प्रसारित होत नाहीत तर त्यामध्ये प्रत्येक वर्गाचा, प्रत्येक वयोगटाचा विचार करूनच या कार्यक्रमांची आखणी केलेली असते. तेव्हा प्रथम तुम्ही हे गीत नीट लिहून घ्या बरं.
2: सचो सच आख्या ते घर घर बोलै. सचो सच आख्या ते घर घर बोलै. लिखा
3: जी मैम.
2: बोलिए क्या लिखा आपने.
3: सचो सच आख्या ते घर घर बोलै.
2: हाँ, शाबाश. इसकी दूसरी पंक्ति लिखिए. रेडियो कन्ने इच, रेडियो कन्ने इच. लिखा
3: जी मैम.
2: रेडियो कन्ने इच मिसरी को लै. रेडियो कन्ने इच मिसरी को लै. क्या लिखा.
3: रेडियो कन्ने इच मिसरी को लै.
2: हाँ, तो सारा स्थाई आप रिपीट कीजिए इसका.
3: सचो सच आखे ते कर कर बोले. रेडियो कन्ने इच मिसरी को लै.
2: शाबाश. तो रेडियो हर घर घर में बजता है और अपनी मधुर तथा सत्यवाणी से जन जन के कानों में मिश्री घोलने का काम करता है. इसका पहला अंतराल लिखिए. ए लोके दे मने दी बाज भी है.
3: ए लोके दे मने दी बाज भी है.
2: हाँ, ए गीत भी है. ए गीत भी है ते साज भी है. लिखा
3: जी मैम.
2: इसकी तीसरी पंक्ति लिखिए. संस्कृति ते कला दा ताज भी है. लिखा
3: जी मर्जी.
2: ए पलचे दे गुंजलेगी खोले. क्या लिखा.
3: ए पलचे दे गुंजलेगी खोले.
2: हाँ, पूरा अंतरा इसका रिपीट करें.
3: ए लोके दे मने दी बाज भी है. ए गीत भी है ते साज भी है. संस्कृति ते कला दा ताज भी है. ए पलचे दे गुंजले दी खोले.
2: इसका भाव है कि ए लोके दे मने दी बाज भी है. इसमें कवि ने कहा है

0: हे नवीन गीत तुम्हाला आवडलं असेलच, तेव्हा या नंतरही तुम्ही पुन्हा एकदा म्हणून बघा हा। नमस्ते।
1: सामुदायिक गायन पाठ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। सकाळचे 10:30 झाली आहेत। श्रोते हो, आता ऐकूया उमंग हा NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम।

नमस्कार रसिक श्रोते हो। अच्छा गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हे गीत।

लता मंगेशकर, सुरेश वाडकर, सईद फरीद साबरी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हिना या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते रवींद्र जैन. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आहे अमर अकबर अँथनी या चित्रपटातलं.

0: मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं अमर अकबर अँथनी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं.
1: सचिन
2: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: लवकर टिफिन पैक करा राजू. मोबाइल सोड.
4: आओ ताई बँकेचा नंबर हवा है. रिफंड नहीं आला है.
5: आला लगेच कॉल करतो.
3: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाइट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात.
5: मग योग्य नंबर
3: बँकेच्या ऑफिशियल वेबसाइट किंवा कार्ड वर.
5: तुम्ही तर वाचवलं ताई.
3: कामापासून नाही.
6: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
0: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी एक निवेदन. कार्यकारी अभियंता कोयना संचन विभाग कोयनानगर यांच्याकडून आलेलं हे निवेदन. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळं धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दिनांक 29 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजता धरण पायथा विद्युतगृहाचं एक युनिट सुरू करून 1050 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्र

क्षेत्रात सोडण्यात आला आहे. तसंच पावसाच्या प्रमाणानुसार आणि येणाऱ्या अवकेनुसार वक्राकार दरवाजे उघडून सांडव्यावरून देखील नदीपात्रात विसर्ग वाढवला जाऊ शकतो. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्यानं नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तरी नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये, तसंच नदीकाठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद घ्यावी. कासारी धरण व्यवस्थापनाकडून आलेलं हे निवेदन. कासारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून कासारी धरणामध्ये पाण्याच्या येव्यामध्ये वाढ होत असल्यामुळं धरण परिसलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विद्युतगृहातून सुरू असलेला 250 क्युसेक विसर्ग कायम ठेवून आज दुपारी 2 वाजता वक्र दरवाजातून 300 क्युसेक विसर्ग कासारी नदीपात्रात सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्युतगृहातून 250 क्युसेक, वक्राकार दरवाजांमधून 300 क्युसेक्स असा एकूण 550 क्युसेक्स इतका विसर्ग कासारी नदीपात्रात होणार आहे. पाऊस चालू किंवा वाढत राहिल्यास किंवा आवक वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्गात वाढ करण्यात येईल. तरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. निवेदन आपण ऐकलं. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात ऐकूया या पुढचं हे गीत.

मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातल्या लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात अंजान यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

कार्यक्रमात यानंतरचं हे गीत आहे गंगा जमुना सरस्वती या चित्रपटातलं. अन्नू मलिक यांनी संगीतबद्ध केलेली रचना इंदिवर यांची आणि या गीतासाठी आवाज आहे लता मंगेशकर यांचा.

हे होतं लता मंगेशकर यांनी गायलेलं नाचे मयुरी या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत, आणि संगीत होतं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं. या गीताबरोबरच गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय.

0: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, आता यानंतर प्रसारित करत आहोत आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त आकाशवाणी अमरावती केंद्राची निर्मिती असलेला समन्वित कार्यक्रम.
1: आकाशवाणी अमरावती केंद्र सादर करीत आहे जागतिक व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम. भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल. निवेदन नितीन भट. विशेष सहभाग पर्यावरण तज्ज्ञ डॉ जयंत वडतकर. लेखन आणि सादरकर्ते आशिष गावंडे.

0: प्रतीक आहे. जंगलामध्ये वाघाचं अस्तित्व सुरक्षित असेल तर त्या जंगलातील संपूर्ण परिसंस्था सक्षम आणि सुदृढ असल्याचं मानलं जातं. म्हणूनच व्याघ्र संवर्धन म्हणजे केवळ एका प्राण्याचं संरक्षण नव्हे तर निसर्गाच्या समृद्ध वारशाचं जतन होय. याच महत्वपूर्ण विषयावर अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध पर्यावरण तज्ञ, वन्यजीव अभ्यासक आणि संशोधक डॉक्टर जयंत वडतकर. सातपुडा पर्वतरांगा, मेळघाट, जैवविविधता आणि वन्यजीव संवर्धन या क्षेत्रात त्यांनी अनेक वर्ष संशोधन केलं आहे. पर्यावरण विषयावरील अनेक पुस्तकांचे ते लेखक असून अमरावती जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त पर्यावरण अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वप्रथम जाणून घेऊयात जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यामागची प्रेरणा काय आहे आणि या दिवसाचा इतिहास आपल्याला नेमकं काय सांगतो.
1: वाघ असलेले किंवा वाघाचे अधिवास असलेले देश.
0: डॉक्टर जयंत वडतकर.
1: 2010 साली रशियातील सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी टायगर समिटच्या माध्यमातून एकत्र आलेत आणि मग त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आले की जगभरातल्या वाघाचं संवर्धन करणे, त्या शिकारीवर आळा घालणे, त्यांच्याबद्दल जनजागृती करणे, त्यांच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्या समाप्त झाल्या त्याच्याबद्दल जनजागृती करणे, तर यासाठी म्हणून या समिटमध्ये 2010 जागतिक व्याघ्र दिवस 29 जुलैला दरवर्षी साजरा.
0: गेल्या काही दशकांमध्ये वाघांच्या संख्येत झालेली चिंताजनक घट ही संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा ठरली आणि यामुळे वाघांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्या कारणांचा शोध घेणं आणि त्यावर उपाययोजना करणं आज काळाची गरज बनली आहे. तर मग वाघांची संख्या घटण्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत?
1: वाघांची संख्या झपाट्यानं कमी झाली त्यामध्ये वेगवेगळी कारणं होती. राजे महाराजांच्या काळात, सरदारांच्या, जहागीरदारांच्या काळात वाघांची मोठ्या प्रमाणात शिकार झाली. आपल्या छंदासाठी हे शिकारी करायची. तर ही संख्या 1 लाखावरून असं म्हणतात की 1970 पर्यंत अवघी काही हजारात उरली. म्हणून मग त्यावर उपाययोजना म्हणून ह्या वन्यजीव अभ्यासकांनी किंवा त्या काळातल्या संवर्धक जे लोक होते, ब्रिटिश अधिकारी असतील, त्यांनी भारताच्या सरकारला इशारा दिला की भारतात वाघांची परिस्थिती अशी अशी आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण वाघांना गमावलेलं आहे, तर त्याच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे. आणि मग त्यावर कायदेशीर काय झालं, गेल्या 50 वर्षाचा इतिहास जर बघितला तर वाघांची संख्या आज भारतात जवळपास 4,000 आहे.
0: या आव्हानांवर मात करण्यासाठी देशभरात उभारण्यात आलेल्या व्याघ्र प्रकल्पांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातलं मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचं स्थान हे विशेष मानलं जातं. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भौगोलिक विस्तार आणि त्याची वैशिष्ट्य याविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात.
1: मेळघाट हा भारतातला पहिला व्याघ्र प्रकल्प. पहिला म्हणजे अशा अर्थानं की भारतात जेव्हा 1972 साली त्यावेळी पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांनी वाघांच्या संवर्धनासाठी टायगर प्रोजेक्ट नावाची योजना सुरू केली. या टायगर प्रोजेक्ट योजनेत त्यावेळी 9 जंगलांचा भारतातला समावेश केला होता. त्यामध्ये आपला मेळघाट याचा समावेश होता आणि तो त्यावेळी महाराष्ट्रातला एकमेव टायगर रिझर्व. त्याचं रितसर उद्घाटन 22 फेब्रुवारी 1974 रोजी झालं. केकाचं सगळी प्रक्रिया पार पाडता पाडता आपल्याला 74 साल उगवलं आणि 22 फेब्रुवारी 1974 पासून तर आज साधारणतः 54-55 वर्ष झाली. तर ह्या मेळघाटचं पहिलं वैशिष्ट्य हे आहे की तो भारतातला पहिल्या 9 व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असलेला व्याघ्र प्रकल्प आहे. तो महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. तो आकारमानाने खूप मोठा असलेल्या प्रकल्पांपैकी एक आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सातपुडा पर्वतरांग, जिची सुरुवात पूर्वेकडे मैकाल पर्वतरांगेपासून होते आणि पश्चिमेकडे थेट तोरणमाळ डोंगरापासून पुढे डांगचं जंगल आणि पश्चिम घाटाच्या पर्वतरांगेपर्यंत ती जाऊन मिळते. हीच पर्वतरांग वरती जर आपण मध्य प्रदेशात गेलो तर महादेव डोंगर म्हणजे पचमढी वगैरे जो भाग आहे तिथपर्यंत जाते आणि पुढे विंध्य पर्वतरांगापर्यंत कनेक्टिव्हिटी आहे. तर अशा कनेक्टिव्हिटी असलेल्या ह्या डोंगर रांगेच्या अगदी मधात मध्य भारतात सातपुड्यातला हा मेळघाटचा अतिशय संपन्न असा जंगलाचा पट्टा आहे. त्यामुळे ह्या जंगलाचं विशेष महत्व आहे.

श्रोते हो, वाघ हा केवळ भारताचा प्राणी नाही तर आपल्या जंगलांचं आरोग्य, जैवविविधतेची समृद्धी आणि पर्यावरणीय समतोल याचं जिवंत

0: प्रकल्पात वाघांची संख्या किती आहे आणि त्यामागील संवर्धनाची वाटचाल कशी आहे याविषयी।
1: मेळघाटमध्ये 2022 जी अधिकृत आकडेवारी जाहीर झाली आहे त्यामध्ये 56 वाघ मेळघाटात आहेत, परंतु 2022-26 या कालखंडात जेव्हा आपण व्याघ्रगणना केली म्हणजे व्याघ्रगणना करण्यासाठी मेळघाटचे स्थानिक कर्मचारी, त्यांचं टेक्नॉलॉजी, त्यांचे काही टेक्निकल पर्सन सोबत NTCA माध्यमातून भारतातील जी वन्यजीव विषयक कार्य करणारी संस्था आहे वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून, त्यांच्या संशोधकांच्या माध्यमातून 4 वर्षात पुन्हा गणना झाली आणि आता ती आकडेवारी जाहीर होणार आहे। परंतु साधारणतः 100-105 वाघ आता मेळघाटात असतील असं म्हणायला हरकत नाही आणि मेळघाटात आता असलेली संख्या हा मेळ कुठेतरी आता जुळतो असं आपल्याला म्हणता येईल।
0: वाघांची संख्या वाढण्यासाठी केवळ संरक्षण पुरेसं नसतं, त्यासाठी जंगलातील संपूर्ण परिसंस्था सक्षम असणं आवश्यक असतं। विशेषतः वाघांसाठी आवश्यक असलेली अन्न साखळी ही त्यांच्या अस्तित्वाचा मूलभूत असा आधार आहे। वाघांच्या जीवनात अन्न साखळीचं महत्व काय आहे याविषयी।
1: तृणभक्षी प्राणी साधारणतः वाघाचं भक्ष्य असतात। मेळघाटामध्ये आपल्याला सांबर, चितळ, गवे, रानडुक्कर प्रामुख्यानं वाघाच्या भक्ष्यात येणारे प्राणी आहेत। अन्न भरपूर असेल तर वाघ प्रजनन करतात कारण त्यांची उपलब्धता आहे अन्न। मेळघाट मध्ये साधारणतः पाळीव प्राणी सुद्धा त्यांची पण शिकार केली जाते आणि मग हे हरिण प्रकारातले जे प्राणी आहेत सांबर, चितळ, शिंगा, गवा पण एखाद्या वेळी मोठतो आणि रानडुक्कर हे साधारणतः भक्ष्य मेळघाटात आहेत आणि गेल्या 10 वर्षात यांची संख्या वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न मेळघाटात केले गेले। म्हणजे 1 किंवा 2 पिल्लं मेळघाटातल्या वाघांना व्हायची त्यामुळे संख्या वाढायला फार कठीण जायचं। आता आपण बघतोय की मेळघाटात तृणभक्षी प्राणी आहेत किंवा वाघांचं भक्ष्य असलेले प्राणी आहेत ती वाढवण्यासाठी कुरण विकासासारख्या योजना राबवल्यात आणि मग त्यामुळे ते प्राणी वाढलेत। मेळघाटात आता जे काही फोटो बाहेर येतात त्यामुळे कधी कोण्या वाघाला 4 पिल्ले 5 पिल्ले या गेल्या 2 वर्षात सर्रास असे फोटो आपल्याला किंवा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत।
0: सुरक्षित, अखंड आणि नैसर्गिक अधिवास हा देखील व्याघ्र संवर्धनाचा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे। वाघांच्या अधिवासावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात।
1: जंगलात जर मानवी हस्तक्षेप असेल किंवा इतर काही ऍक्टिव्हिटी होत असतील तर त्यांच्या नैसर्गिक वावरण्यावर बंधन येतात। म्हणजे एखाद्या ठिकाणी जर कुठे प्रोजेक्टचं काम चालू असेल, एखादा रोडचं काम चालू असेल तर त्या भागात वाघ जात नाही। काही ठिकाणी गावं आहेत मेळघाटात तर त्यांची गुरं चरायला जातात मग तिथे वाघांचा वावर जो असतो त्याच्यावर बंधन येतात। त्यामुळे साहजिकच आहे की ज्या ज्या ठिकाणी मानवी हस्तक्षेप किंवा वेगवेगळ्या कारणानं जंगलात ऍक्टिव्हिटी होत असतात तर वाघांच्या नैसर्गिक त्याच्यावर बंधन येतात। स्थानिक लोकांकडून वृक्षतोड त्यामुळे पण वाघाच्या आदिवासावर विपरीत परिणाम होतो। हवामानाच्या बदलाचा तर सार्वत्रिक परिणाम सर्वच अधिवासावर आज होत आहे कारण काय की पाऊस उशिरा येण्यात डायरेक्टली म्हणा इनडायरेक्टली म्हणा वाघांच्या प्रजननावर वाघांवर होत असतो।
0: अधिवासात होणाऱ्या बदलांमुळे अनेकदा मानव आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष देखील निर्माण होतो। या वाढत्या मानव आणि वन्यजीव संघर्षाविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात।
1: मानव वन्यजीव संघर्ष आज व्याघ्र संवर्धनातला एक महत्वाचा गंभीर मुद्दा झालेला आहे। त्या मानानं मेळघाटात मानव वन्यजीव संघर्ष अजूनही कमी आहे। एकतर मेळघाटमध्ये वाघांची संख्या आणि वाघां अधिवासाचा आकारमान याचा बॅलन्स अजूनही योग्य आहे। मेळघाट खूप मोठा विस्तार असलेला जंगल प्रदेश आहे। आताच मेळघाट संरक्षित प्रदेश 2800 square kilometers आहे त्यामुळे वाघांना अजूनही जंगल अधिवास पुरेसे आहे आणि त्यामध्ये त्यांना भक्ष्य पण पुरेसं आहे त्यामुळे अजून तरी मेळघाटात तेवढा अॅनिमल मॅन कॉन्फ्लिक्ट पाहायला मिळत नाही। परंतु भविष्यात आपण जर मेळघाटातील अधिवासांचं जी क्वालिटी आहे ती टिकून ठेवली नाही तर मेळघाटात सुद्धा वाढेल आणि मग त्याच्यावर उपाययोजना काय? एकच उपाययोजना आहे की मानवाचा जंगलावरचा जो वाढता ताण आहे ते कमी करणे, ते आपल्याच हाती आहे आणि ते आपल्यालाच करावं लागणार आहे।
0: यामध्ये स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग आणि सहकार्य ही व्याघ्र संवर्धनाची मोठी ताकद ठरू शकते। व्याघ्र संवर्धनामध्ये स्थानिक नागरिकांची भूमिका किती महत्वाची आहे याविषयी
1: वाघांचं संवर्धन करत असताना आपल्या स्थानिकांचा जो सहभाग आहे त्यासाठी शासनाने वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत। पहिल्यांदा आपल्याला आपल्या परिचयाचं म्हणजे इको टुरिझम, त्यामध्ये जिप्सी स्थानिकाची असते, जिप्सीचा ड्रायव्हर स्थानिक असतो, त्याच्यामध्ये जो गाईड असतो आपल्यासोबत आलेला तो स्थानिक असतो आणि तो त्याच भागातला असावा। त्यांना त्यातून रोजगार निर्माण होतो। रोजगार मिळाल्यामुळे काय होते की कोणालाही असं वाटेल की आपला हा रोजगार टिकून राहिला पाहिजे। तर म्हणूनच मग स्थानिकांना पण असं वाटतं की इथं पर्यटक आले पाहिजेत, ते पण या संवर्धनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात। वाघांची जर कुठे शिकार होत असेल तर ते वनविभागाला सहकार्य करतात। वाघांच्या आदिवासांमध्ये कुठे आगी लागत असतील किंवा आणखी काही प्रकार होत असतील अतिक्रमणाचे तर ते वेळोवेळी वनविभागासोबत सहकार्य करतात, माहिती पुरवतात आणि त्यातून मग वाघाचा आदिवास आणि वाघांचं संवर्धन होतं।

0: दरम्यान आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे व्याघ्र संवर्धनाच्या कार्याला नवी दिशा मिळाली आहे. व्याघ्र गणनेसाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी डॉक्टर जयंत वडतकर.
1: कॅमेरा ट्रॅप ही पद्धत आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये आता 20 वर्षापासून वापरल्या जाते. त्याच्यातून आपल्याला एक फायदा होतो, त्या भागात असलेल्या वाघांचे फोटो मिळतात. कारण वाघ त्याची संख्या वेगवेगळी मोजणे हे एक थोडं डिफिकल्ट काम आहे आणि वाघांच्या शरीरावर उभे पट्टे असतात काळ्या रंगाचे, त्याच्यावरून वेगळे वाघ ओळखले जातात आणि म्हणूनच आपण वाघांची संख्या काढू शकतो. जसं माणसाच्या हातावरच्या रेषा सारख्या नसतात, तसे वाघाच्या अंगावरचे पट्टे सारखे नसतात, त्यामुळे वेगवेगळ्या प्राण्यांचे आपल्याला फोटो मिळतात. तरी कॅमेरा ट्रॅप पद्धत त्यासाठी एक महत्वाची आहे की वाघांची संख्या आपल्याला सांगते. वाघांचा अधिवास, वाघांचा विस्तार कोणकोणत्या भागात आहे ते आपल्याला माहित होते ही कॅमेरा ट्रॅपची स्थळ आहे. परंतु व्याघ्र संवर्धनात कॅमेरा ट्रॅप शिवाय वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो. आता अलीकडे यमस्ट्राईप नावाचा एक प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये काय की GPS आपल्या फॉरेस्ट गार्ड कडे असतं आणि त्यांना दर आठवड्याला ठराविक किलोमीटर त्या परिसरात चालावं लागतं, त्या जंगलात चालावं लागतं आणि त्या ते चालत असताना त्यांना वाघाच्या दिसणाऱ्या खुणा, इतर प्राण्यांच्या दिसणाऱ्या खुणा, विष्ठा असेल, पगमार्क असेल, झाडावरचे स्क्रॅच मार्क असेल, त्याची नोंद ठेवावी लागते. म्हणजे वाघाचा किंवा इतर प्राण्यांचा कसा कसा वावर आपल्या अधिवासात आहे हे त्या यमस्ट्राईपच्या माध्यमातून त्याचा डेटा गोळा होतो. याशिवाय वेगवेगळ्या प्रणाली आपण वापरतो ते म्हणजे सॅटेलाईटच्या इमेजेस असतील किंवा ड्रोन असतील, ह्या सगळ्या गोष्टी सॅटेलाईट इमेजवरून आपल्याला प्राप्त होतात. हे सगळं तंत्रज्ञान आजकाल ह्या व्याघ्र संवर्धनासाठी किंवा एकूणच अधिवास संवर्धनासाठी फार महत्वाचं आहे.
0: तंत्रज्ञानाबरोबरच बेकायदेशीर शिकारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणंही तितकंच आवश्यक आहे. वाघांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत याविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात.
1: वाघांचे जे शिकारीचं एक नेटवर्क आहे ते संपूर्ण भारतात आहे. आपल्याला माहित आहे की भारतातल्या वाघाला भारताच्या बाहेर जगभरात डिमांड असल्यामुळे आपल्या देशांमध्ये शिकारी केल्या जातात. मध्य भारतात काही स्थानिक जमाती आहेत ज्या ह्या पारंपरिक वाघाचे शिकारी मानल्या जातात, तर ते लोक दरवर्षी शिकारीसाठी येतात, ठराविक भाग निवडून त्या ठिकाणी टार्गेट करून वाघांना मारतात. ते दिल्लीपर्यंत जातील किंवा तिथून मग दिल्लीवरून नेपाळ मार्गे चायनापर्यंत जाईल. हे असं मोठं एक आंतरराष्ट्रीय तस्करांचं जाळं आहे आणि ते तोडण्यामध्ये वन विभागानं गेल्या 20 वर्षापासून बरेच प्रयत्न केलेत. विशेषतः मेळघाटमध्ये 2013 एक जे वाघ शिकारीची ना बाहेर आली होती, त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने अगदी आंतरराष्ट्रीय टोळीतल्या लोकांना अटक करेपर्यंतची कारवाई त्या काळात केली. 40 तस्करांना पकडलं, शिकाऱ्यांना भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून पकडलं. अनेक साठी मोस्ट वॉन्टेड असलेले शिकारी मेळघाटच्या अधिकाऱ्यांनी पकडले. आता हे शिकारींना आळा घालण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे की आपल्या व्याघ्र प्रकल्पाच्या सीमा मध्य प्रदेशाला लागून आहेत, तर त्या सीमावर्ती भागामध्ये सर्व्हिलन्स ठेवणं फार महत्वाचं आहे. कुठून येतात, काय येतात, त्यानंतर ते आतमध्ये आल्यानंतर जर त्यांनी शिकारीसाठी सापळा लावला असेल तो आयडेंटिफाय करणे, त्यासाठी हे जे वनकर्मचारी फिरत असतात यमस्ट्राईपसाठी प्रोजेक्टच्या माध्यमातून, तर तेव्हा तसे जाळे जर असतील तर ते शोधणे आणि तातडीनं शिकाऱ्यांना पकडणे ही एक पद्धत आहे. आता मेळघाट आधुनिक पद्धती पण वापरते आहे आणि आपल्याकडे क्राईम सेल नावाचं एक युनिट स्थापन झालं आहे महाराष्ट्रात पहिल्यांदा मेळघाट टायगर रिझर्वला. हे जे वन क्षेत्रामध्ये क्राईम होतात शिकारीचे, त्याला मॉनिटर करण्यासाठी आपण क्राईम सेलच्या माध्यमातून सातत्यानं मॉनिटरिंग करतो. काही पोचर्सचे किंवा शिकाऱ्यांचे फोन नंबर्स मॉनिटर करणे, त्याचा डिटेल काढणे की कोणाशी बोलतायत वगैरे, तर अशा सगळ्या आधुनिक पद्धती वापरून आपण आता सर मेळघाट आपल्या क्राईम सेलच्या युनिटच्या माध्यमातून हे सगळं करत असतं, तर त्यामुळे बऱ्यापैकी शिकारीवर आळा घालण्यासाठी मेळघाट प्रशासनाला यश आलेलं आहे.
0: तथापि या सर्व प्रयत्नांनंतरही मेळघाट व्याघ्र प्रकल्पासमोर काही गंभीर आव्हानं आजही कायम आहेत. त्या आव्हानांविषयी डॉक्टर जयंत वडतकर यांचं निरीक्षण ऐकूया.
1: मेळघाट हा विस्तारानं खूप मोठा प्रदेश आहे, त्याची एक सीमा मध्य प्रदेशाला लागून आहे, पलीकडे तापी नदी आणि त्याच्या पुढे मध्य प्रदेश आणि 3 जिल्ह्यामध्ये पसरलेला हा प्रदेश.

0: 28,000 square kilometers आहे. त्याच्या काही सीमा मध्य प्रदेशाला आहेत, काही तिकडे खानदेशाच्या जंगलाला लागून आहेत. अमरावती, अकोला आणि बुलढाणा या 3 वेगवेगळ्या वनविभागाच्या व्यवस्थापनाकडे याची सगळी धुरा आहे, त्यामुळे वेगवेगळ्या भागात वेगवेगळी आव्हानं आहेत. चिखलदऱ्यापासून मेळघाट सुरू होतो, हा उंच प्रदेश आहे, या ठिकाणची आव्हानं वेगळी आहेत. तर तिकडे बुलढाण्याकडे अगदी अंबाबर्वा अभयारण्य शेवटचं अभयारण्य आहे, त्या ठिकाणची आव्हानं वेगळी आहेत. एक सर्वसामान्य सगळीकडे असलेलं जे आव्हान आहे मेळघाटातलं, ते आहे मेळघाटाच्या आदिवासाचं संरक्षण करणे. ते म्हणजे अतिक्रमणांपासून, गुरेचरेपासून, हे मानवी हस्तक्षेपाच्या गोष्टी झाल्या. आणि वनवनवा, आपला भाग विदर्भ प्रदेश हा उन्हाळ्यात पर्यंत आपलं तापमान जाते, तसंच मेळघाटात पण जाते, जंगलात वनवे पेटतात. कारण असं आहे की मेळघाटच्या जंगलाचा जो प्रकार आहे तो शुष्क पानगळी प्रकारचा जंगल, जमीनवर जी पालापाचोळा पडलेला असतो तो अगदी उन्हाळ्यात बारूक झालेला असतो. एक ठिणगी कारणीभूत ठरते संपूर्ण जंगलवनवा लावायला. तर बरेचदा वनवे मानवाकडूनच लावले जातात. काही ठिकाणी वनवे लागतात, त्याचं कारण असं आहे की स्थानिकांचा कधी कधी वनविभागासोबत मतभेद होतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वनवा लागल्यानंतर नियंत्रण करायला त्या ठिकाणी पोहोचणं हे मेळघाटातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आपल्याला माहिती आहे की मेळघाटात दऱ्याकोऱ्यांचा प्रदेश आहे, गाडी कुठेही जाणार नाही. आणि एखाद्या टेकडीवर जर आग लागली असेल तर त्या ठिकाणी माणसाला पोहोचायला किमान 2-4 तास लागतात, आणि तिथं पाणी पण नेऊ शकत नाही. तोपर्यंत बरंच नुकसान होते, अनेक टेकड्या कंट्रोल पण होऊ शकत नाहीत, त्या जळतात. तर हे असे अनेक आव्हानं आहेत.
1: मंडळी, कार्यक्रमाच्या समारोपाच्या आधी जागतिक व्याघ्र दिनानिमित्त त्यांनी सर्व श्रोत्यांसाठी दिलेला हा प्रेरणादायी संदेश.
0: मेळघाट हा आपल्या विदर्भासाठी आणि अमरावती जिल्ह्यासाठी एक भूषण असलेला प्रदेश आहे. या जंगलाचं संवर्धन करण्यासाठी आपल्या मेळघाटचं आपल्याला जाणीव असली पाहिजे की मेळघाट किती महत्वाचा आहे, मेळघाट कडून आपल्याला काय मिळतं, मेळघाट आहे म्हणून आपल्या प्रदेशाची संपन्नता कशी आहे, ह्या गोष्टी आपण माहिती करून घेणं म्हणजे जनजागृती हा एक या निमित्ताचा महत्वाचा पार्ट आहे. आपल्याला माहित आहे की जंगल नदी की महा आहे असं म्हटलं जात असं. आणि मेळघाटातून उगम पावणाऱ्या नद्यांचा जर विचार केला आपण, तर मेळघाटातून एक तापी नदी जी आहे ती मध्य प्रदेशात उगम पावते, आणि मेळघाटाच्या काठावरून जेव्हा ती वाहते आणि खानदेशमध्ये जाते, तेव्हा त्या नदीला मोठं करण्याचं काम मेळघाटातल्या शिपना, खापरा, खंडू, डोलार, खुर्शी नद्या करत असतात. आणि त्याच्यामुळे मग ती नदी मोठी होते आणि खानदेशाला पाणी देते. खानदेशातली शेती त्या नदीवर आहे, म्हणजेच मेळघाटाचं जंगल खानदेशाला पाणी देते. हे पाणी देणारं जे जंगल आहे ते आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. ते काही फक्त वाघासाठी आपल्याला वाचवायचं नाही, तर आपल्या भविष्यासाठी वाचवायचं आहे. ही जनजागृती स्थानिकांमध्ये, अमरावती जिल्ह्यातल्या शहरी लोकांमध्ये, मेळघाटात असलेल्या ग्रामीण लोकांमध्ये, स्थानिक लोकांमध्ये, आदिवासींमध्ये होणं फार महत्वाचं आहे की हे जंगल मला काय देतं. आणि म्हणूनच या निमित्तानं जर आपल्यात जनजागृती झाली तर आपण हे जंगल वाचवू शकू, त्यातील जैवविविधता, त्यातील वाघ हे सगळं वाचवू शकू. आपल्याला असं म्हणता येईल की वाघ वाचला तर जंगल वाचेल, आणि जंगल वाचला तरच निसर्ग वाचेल, आणि निसर्ग वाचला तरच मानवाचं भविष्य टिकून राहील.

0: श्रोतेहो, आताच आपण जागतिक व्याघ्र दिनानिमित्त भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल हा समन्वित कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचं निवेदन होतं नितीन भट यांचं. विशेष सहभाग पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर जयंत वडतकर. लेखन आणि सादरकर्ते आशिष गावंडे. ही आकाशवाणी अमरावती केंद्राची निर्मिती होती.
1: जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आकाशवाणी अमरावती केंद्राची निर्मिती असलेला समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतायत. आता यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आषाढ महिन्यातली पौर्णिमा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस श्रद्धेचा कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा. भारतीय संस्कृतीत अनेक नाती पवित्र मानली आहेत. आई वडील, बहीण भाऊ, मित्र, जीवनसाथी, पण या साऱ्यांच्या इतकंच एक नातं आपल्या जीवनाला दिशा देतं, ते म्हणजे गुरु शिष्याचं नातं. मातृदेवो भव, पितृदेवो भव, तसंच गुरुर्देवो भव असं आपण मानतो. गुरुपौर्णिमेचा हा सण भारत, नेपाळ, भूतानमध्ये, हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मियांमध्ये साजरा केला जातो. असं मानतात की गुरुपौर्णिमेच्या दिवशी सप्तऋषींना भगवान शंकरांनी योगाचं ज्ञान दिलं, त्यामुळे हा दिवस गुरूंना समर्पित केला जातो. गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. आजचा दिवस आहे त्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून वंदन करण्याचा, ज्यांनी आपल्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा पेटवला, विचार करायला शिकवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणूस बनायला शिकवलं. वैदिक परंपरेत व्यक्तिपूजन, ग्रंथपूजन नाही तर तत्वांचं पूजन आणि तत्वांचं पालन याला महत्व दिलंय. सख्यांनो, कर्मकांडामध्ये न अडकता आपण तत्वांचं पालन केलं, तत्वांचं पूजन केलं, तर ती पण एक प्रकारची गुरुपूजाच आहे, नाही का? गुरु म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अशी अवस्था असते. गुरु हे तत्व आहे. त्यामुळेच गुरुतत्व कदाचित एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असं काहीही असू शकतं. अगदी निसर्ग सुद्धा आपला गुरु असू शकतो. आजच्या या विशेष कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत हा मंगलमय श्लोक.

हा श्लोक आपण कितीदा तरी ऐकतो नाही का, पण त्याचा अर्थ किती गूढ आणि छान आहे बघा हा। गुरु म्हणजे ब्रह्मा, कारण ते आपल्या व्यक्तिमत्वाची निर्मिती करतात। ब्रह्मा हा उत्पत्तीचा कारक आहे, तर विष्णू हा स्थितीचा कारक आहे। विष्णू जसं जगाचं पालन पोषण करतात, तसंच गुरु आपल्या ज्ञानाचं पालन पोषण करतात। गुरुर विष्णू असं म्हटलं आहे। महेश म्हणजेच शिव हा लय या स्थितीचा कारक आहे। गुरु म्हणजे महेश, कारण ते आपल्या अज्ञानाचा नाश करतात। म्हणूनच गुरु साक्षात परब्रह्म असं म्हटलं आहे। भारतीय संस्कृतीत ज्ञानाला संपत्तीपेक्षा श्रेष्ठ मानलंय, आणि ज्ञान देणाऱ्याला देवापेक्षाही श्रेष्ठ असं स्थान दिलंय। गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश। जो अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश देतो तोच गुरु। धनश्रीताई लेले म्हणतात, गुरु म्हणजे मोठा, लघु म्हणजे लहान। जो लघुला मोठा करतो म्हणजेच गुरु करतो तो गुरु। गुरुपौर्णिमेची ही परंपरा महर्षी वेदव्यासांशीही जोडलेली आहे बरं का। महाभारतासारखा विश्व

विख्यात ग्रंथ, 18 पुराणांची रचना, ब्रह्मसूत्र, वेदांचं विभागीकरण, इतकं विशाल कार्य करणाऱ्या महर्षी वेदव्यासांना भारतीय ज्ञान परंपरेनं आद्य गुरु मानलं आहे. म्हणूनच गुरु पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हटलं जातं. आजही अनेक आश्रमांमध्ये, गुरुकुलांमध्ये, संगीत आणि नृत्य विद्यालयांमध्ये विद्यार्थी आपल्या गुरूंच्या चरणी पुष्प अर्पण करतात. पुण्यामध्ये सुद्धा एक व्यास मंदिर आहे बरं का. दरवर्षी तिथे गुरुपौर्णिमेला व्यासांची आणि गुरूंची पूजा केली जाते.

गुरुंना इतकं महत्व काय आहे बरं? कारण आपल्या परंपरेत ज्ञान हे विकत घेतलं जात नाही, ते गुरुकृपेनं प्राप्त होतं. ईश्वराकडे ज्ञान, प्रेम आणि योग्य मार्गदर्शनाची याचना ही गुरूंच्या मार्फतच केली जाते. गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का. गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो, हो ना. अहो, संत एकनाथ महाराजांच्या मनात आपल्या गुरूंविषयी इतकी श्रद्धा होती की त्यांच्या प्रत्येक अभंगात नाममुद्रा म्हणून ते गुरूंचं नाव घेत असत. त्यांचाच एक अभंग आता आपण ऐकूया.

गुरु हा शब्द जरी लहान असला तरी त्याचा अर्थ आपलं पूर्ण आयुष्य व्यापून टाकतो. जगाला शिकवणारे अनेक गुरु आपल्या आयुष्यात येतात. पहिला गुरु असते आई, कारण तीच आपल्याला पूर्णपणे ओळखते. ती बोलायला शिकवते, संस्कार देते, चांगल्या वाईटाची जाण देते. आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीत म्हटलंय मातृदेवो भव. त्यानंतर येतात वडील, धैर्य शिकवणारे, जबाबदारी शिकवणारे, परिश्रमाचं महत्व सांगणारे आणि आपल्या पाठीशी कायम उभे राहणारे आपले वडील, आपले गुरु. आणि मग आपल्या आयुष्यात प्रवेश होतो तो शाळेचा. तिथे भेटतात अनेक शिक्षक, अक्षरांची ओळख करून देणारे, पुस्तकांच्या पलीकडचं जग दाखवणारे, कधी कौतुक करणारे तर कधी रागावून योग्य मार्गावर आणणारे.

जबाबदारी शिकवणारे, परिश्रमाचं महत्व सांगणारे आणि आपल्या पाठीशी कायम उभे राहणारे आपले वडील, आपले गुरु. आणि मग आपल्या आयुष्यात प्रवेश होतो तो शाळेचा. तिथे भेटतात अनेक शिक्षक, अक्षरांची ओळख करून देणारे, पुस्तकांच्या पलीकडचं जग दाखवणारे, कधी कौतुक करणारे तर कधी रागवून योग्य मार्गावर आणणारे. प्रेरका सूचकश्चैव वाचको दर्शकस्तथा शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरुवाहा स्मृता, असा सहा गुणांनी युक्त गुरु आपल्याला योग्य मार्गावर आणून सोडतात, सत्य शिव आणि सुंदराची ओळख करून देतात.

मैत्रिणींनो, काळ पुढे सरकतो, आपण मोठे होत जातो आणि लक्षात येतं की गुरु फक्त शाळेतच नसतात. एखादं पुस्तकही आपला गुरु होतो, एखादा प्रवासही आपला गुरु होतो, एखादं अपयश, एखादी चूक आपल्याला बरंच काही शिकवून जाते. मित्र तर आपले गुरु असतातच, ते कायमच आपल्याला योग्य सल्ला देतात, आपल्याला योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करत असतात. मित्रच नव्हे तर एखादा शत्रू सुद्धा आपल्याला जीवनाचा मोठा धडा शिकवून जातो. बघा हं, एक आई वडील आणि शिक्षक सोडले तर कितीतरी गुरु आपल्याला शिकवत असतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे निसर्ग हा तर केवढा मोठा गुरु आहे. निसर्ग कधीही नियमाच्या बाहेर चालत नाही. निसर्गाचं सगळं समयचक्रानुसार योग्य वेळेला योग्य चालू असतं आणि कुठे जर असमतोल झाला तर निसर्ग स्वतः त्याचा समतोल करून घेतो. निसर्गात वाहणारे झरे आहेत, पाणी म्हणजे जीवन आहे, गाणारे पक्षी आहेत, स्वतः झिजून दुसऱ्यांना आनंद देणारे वृक्ष आहेत. वृक्ष तर कधीच आपली फळं चाखत नाहीत, ते उन्हा पावसात उभं राहून आपल्याला सावली देतात, फळं देतात. वृक्षांकडूनही कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, नाही का? हा निसर्ग म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु आहे. मानवाच्या बुद्धीची सुरुवात या निसर्गापासूनच झालेली आहे. निसर्गातल्या गोष्टींकडून प्रेरणा घेऊनच मानवाने कला निर्माण केलेल्या आहेत. जीवन जगण्याची कला ही आपण निसर्गाकडूनच शिकू शकतो. धरती माता आपल्याला भरभरून देत असते आणि आपण मात्र तिला घाण करत असतो, तरीही ती क्षमया धरित्री आपल्याला कायम क्षमा करत असते. आपण क्षमाशीलता निसर्गाकडून शिकू शकतो, आपण दातृत्व निसर्गाकडून शिकू शकतो, हृदयाची विशालता आपल्याला निसर्गाकडूनच मिळते. जेव्हा आपण हिमालयासारखा उत्तुंग पर्वत बघतो किंवा अथांग सागर बघतो तेव्हा आपल्या क्षुद्रत्वाची जाणीव आपल्याला निसर्ग करून देतो आणि आपला अहंकार गळून पडतो. बघा किती शिकवत असतो निसर्ग आपल्याला.

गुरु पौर्णिमा अगदी विशेष दिवस आहे. प्रत्येक शिष्याच्या मनात आपल्या गुरूंबद्दल अतिशय प्रेमाची आणि आदराची भावना असते. मार्ग कितीही कठीण असला तरी गुरूंचा हात डोक्यावर असेल तर आपल्याला भीती वाटत नाही. इतिहासात गुरु शिष्यांच्या अनेक जोड्या आहेत, त्या आपल्याला आजही प्रेरणा देतात. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज, सवाई गंधर्व आणि पंडित भीमसेन जोशी, पंडित बिरजू महाराज आणि त्यांचे असंख्य शिष्य, या प्रत्येक नात्यानं भारतीय संस्कृती समृद्ध केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभ्यासासाठी संपूर्ण जीवन व्यतीत करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांचा आज जन्मदिन. त्यांच्या शिवकल्याण राजा या कार्यक्रमातील एक काव्य आता ऐकवणार आहे. गुरुनी शिष्याची केलेली ही स्तुती बघा किती सुंदर आहे.

गजपति गणपति भूपति जलपति पुरंदराणि शक्ति पृष्ठभा।

केवळ माहिती नसते, ती अनुभव, चिंतन आणि मूल्यांची एक परंपरा असते. ही परंपरा गुरूंकडून शिष्याकडे वाहत असते. म्हणूनच भारतात गुरुकुल पद्धती निर्माण झाली. गुरुकुलात शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकांचा अभ्यास नाही बरं का, तिथे जीवन जगण्याची कला शिकवली जाईल. संयम, सेवा, स्वावलंबन, शिस्त, करुणा आणि राष्ट्रधर्म यांचं शिक्षण गुरुकुलात दिलं जात असे. तिथे भेदभाव नसे. राजाचा मुलगा असो किंवा एखाद्या गरीब शेतकऱ्याचा मुलगा असो, सगळेजणच तिथे शिष्य असत आणि सगळे एका पातळीवर असत. सगळ्यांनाच गुरुकुलातली सगळी कामं करायला लागत असत आणि गुरुसुद्धा सर्वांना एकसारखंच शिक्षण देत असत. म्हणूनच ही गुरु शिष्य परंपरा ही फार महान परंपरा आहे. ही व्यक्तिमत्व घडवण्याची परंपरा आहे. साधना, नम्रता आणि जीवनमूल्य शिकवण्याची परंपरा आहे. भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य, योग, वेद, आयुर्वेद, युद्धकला या सर्व विद्यांचा प्रवाह हजारो वर्ष चालू आहे, तो या गुरु शिष्य परंपरेमुळेच. गुरु जितका महान असतो तितकाच विद्यार्थीही महान असावा लागतो. ज्ञानतृष्णा, गुरुनिष्ठा, सदाध्ययन दक्षता, एकाग्रता, महत्वेच्छा, विद्यार्थी गुणपंचकम. ज्ञानाची तृष्णा, गुरुवरती निष्ठा, सतत अध्ययन करण्याची क्षमता, दक्षता, एकाग्रता आणि महत्वाकांक्षा हे विद्यार्थ्याचे पाच गुण सांगितले आहेत. या पाच गुणांनी युक्त असा विद्यार्थी आपल्या कटोऱ्यामध्ये गुरुंनी दिलेलं ज्ञान भरभरून घेत असतो आणि तो आपल्यात सामावून घेत असतो. गुरूंच्या चरणी बसून शिकण्याला गुरुकुल असं म्हणतात. जीवन कसं जगावं, समाजासाठी कसं उभं राहावं, निसर्गाशी नातं कसं जोडावं हे शिकवणारी ही गुरु शिष्य परंपरा. गुरूंनी दिलेलं ज्ञान आयुष्यभर जपणं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हीच खरी गुरुदक्षिणा. कारण विद्येनी नम्रता येते, अहंकार नष्ट होतो, आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला भरभरून देण्यातच आनंद असतो. मैत्रिणीनो, तीन गोष्टी दिल्याने वाढतात. एक ज्ञान, दुसरा आनंद आणि तिसरा सन्मान. या गोष्टी देत राहण्याची प्रेरणा आपल्याला गुरूंकडून मिळते, हो ना?

गुरु गोविंद दो खड़े काके लागू पाए, बलिहारी गुरु पदन को गोविंद दियो बताए। संत कबीरांच्या या दोह्याचा अर्थ किती सुंदर आहे। गुरु आणि परमेश्वर दोघेही समोर उभे असतील तर प्रथम नमस्कार कोणाला करायचा? कबीर म्हणतात, प्रथम नमस्कार गुरूंना करायचा, कारण परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग गुरुच दाखवतात। भारतीय संत परंपरेत गुरु म्हणजे केवळ व्यक्ती नाही, तो एक विचार आहे, तो प्रकाश आहे, ती एक जागृती आहे। म्हणूनच भारतीय संस्कृतीत गुरूंना देवासमान मानलं आहे। मैत्रिणींनो, गुरु आपल्याला केवळ यश मिळवायला शिकवत नाहीत, तर ते अपयश पचवायलाही शिकवतात। ते फक्त प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, तर योग्य प्रश्न विचारण्याची दृष्टीही आपल्याला देत असतात। कला प्रांतात तर गुरूंचं महत्व अनन्यसाधारण आहे। तुम्ही कितीही पुस्तकात वाचा, कितीही युट्यूबवर बघा, जे ज्ञान तुम्हाला गुरूंकडून मिळेल ते इतर कोणाकडूनही मिळणार नाही। कला शिकवताना गुरु विद्यार्थ्याला केवळ काय करायचं हे सांगत नाहीत, तर काय करू नये हेही शिकवतात। म्हणूनच गुरूंचा प्रत्येक शब्द, प्रत्येक नजर, त्यांची प्रत्येक सूचना ही विद्यार्थ्यांसाठी अमूल्य असते। आज शिक्षक, प्रशिक्षक, संशोधक, कलाकार, पालक, मार्गदर्शक अनेक रूपात गुरु आपल्या आयुष्यात आहेत, हे आपलं भाग्यच आहे, नाही का? आज काळ बदललाय, शाळा बदलल्या आहेत, शिक्षणाची साधनं बदलली आहेत, तंत्रज्ञान आलंय, पण गुरूंचं महत्व अजिबातच कमी झालेलं नाहीये। ऑनलाईन वर्ग, डिजिटल पुस्तकं, कृत्रिम बुद्धिमत्ता ही सगळी माहिती मिळवण्याची साधनं असू शकतात, पण ज्ञान मिळवण्यासाठी मात्र गुरुच हवेत। तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी गुरूंचं महत्व कमी होऊ शकत नाही, कारण प्रेरणा, अनुभव आणि योग्य दिशा हे गुरुच देतात। कठीण प्रसंगात आपल्या पाठीवर हात असतो तो गुरूंचा। एक त्यांच्यावरती श्रद्धा ठेवली की आपल्याला मार्ग सुकर होतो। मुख्य म्हणजे आपल्याला समस्येवरचे उपाय सुचत जातात। म्हणूनच गुरूंचा आधार हा फार महत्वाचा आहे।

समाजाच्या विकासामध्ये गुरूंची भूमिका अत्यंत महत्वाची असते. अनेक शिक्षक, प्राध्यापक, समाज सुधारक, विविध क्षेत्रातील मार्गदर्शक हे सर्वजण समाजाला दिशा देण्याचं कार्य करत असतात. थोर उद्योजक जेआरडी टाटा यांचा आज जन्मदिन आहे. स्वदेशीची भावना मनात रुजवण्याचं आणि त्यासाठी मोठा उद्योग समूह उभारण्याचं काम त्यांनी केलं. अनेक सामाजिक कामात सक्रिय सहभाग त्यांनी दिला. आज ते सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी प्रेरणादायी गुरुच आहेत. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आणि स्वातंत्र्य सेनानी अरुणा असफली यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून जगापुढे एक आदर्श उभा केलाय. एका अर्थी ते सामाजिक गुरुच म्हणायला हवेत. आपले संत तर आपले गुरु आहेतच. समता, बंधुता आणि एकता याची शिकवण आपल्या संतांनी दिली. आपला जात धर्म विसरून केवळ मानवता हा धर्म लक्षात ठेवा ही संतांची शिकवण कायम आचरणात आणावी अशीच आहे.

मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या मनात गुरुंविषयीची कृतज्ञता आदर निर्माण होतो. तो आदर ती कृतज्ञता आपल्या मनात कायमच जागृत असते. पण आज हे बोलून दाखवण्याचा दिवस आहे. आपल्याला कोणाविषयी, ज्यांच्याविषयी आपल्याला आदर वाटत असेल अशा गुरूंना आज जरूर भेटा. निदान त्यांना फोन तरी करा, एखादा संदेश पाठवा. शिष्य जेव्हा आपली आठवण करतो तेव्हा गुरूंना भरून पावल्यासारखं होतं. गुरूंचं अवघं आयुष्य शिष्यांना घडवण्यात गेलेलं असतं. म्हणूनच शिष्य जेव्हा आठवण करतात तेव्हा गुरूंना अतिशय आनंद होतो. आणि हा आनंद आज आपण त्यांना नक्कीच देऊ शकतो. जीवनात ज्यांनी आपल्याला घडवलं, पडल्यावर उभं राहायला शिकवलं, स्वप्न पाहायला आणि ती पूर्ण करण्यासाठी झटायला शिकवलं, अशा सर्व गुरुजनांना आज मनपूर्वक वंदन.

आपल्या जीवनातले यश, संस्कार, विचार आणि आपलं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये गुरूंचा वाटा खूप मोठा असतो. आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या गुरुतत्वाला नमन करून मी यशश्री आजच्या उर्मी कार्यक्रमातून तुमचा निरोप घेते.

वनिता मंडळ कार्यक्रमात आज आपण ऐकलात गुरु पौर्णिमा याविषयी उर्मी हा कार्यक्रम. गुरु एक जगी त्राता. आता मात्र तुमचा निरोप घेण्याची वेळ झाली आहे. मी यशश्री पुणेकर सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते आपण ऐकत आहात. दुपारचा एक वाजतोय. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. अशीच एक छान आणखीन एक प्रार्थना आहे सुशीला या सिनेमातली. सुरेश वाडकर, उत्तरा केळकर आणि सहकार्याने गायली आहे. जगदीश खेबुडकरांनी ही प्रार्थना लिहिली आहे आणि संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: साने गुरुजी या सिनेमातलं साने गुरुजींचं हे गीत होतं. कविता कृष्णमूर्ती, शान आणि संजीव अभ्यंकर यांनी गायलेलं. संगीत दिलं होतं राहुल रानडे यांनी. गीत बाहेर कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा अधिक वाजतोय. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: लता मंगेशकर.

अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ। राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब। नीट यूजी पेपर फुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध सीबीआय

करून दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगनं पटकावलं रौप्यपदक. आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या हिंसाचारात 40 जणांचा मृत्यू. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ झाल्यानं लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. त्यानंतर राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदकं पटकावलेल्या क्रीडापटूंचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच विरोधकांनी विद्यार्थ्यांवरच्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली. सभापतींनी कामकाज चालवण्याची विनंती करूनही गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर स्थगन प्रस्तावाच्या सर्व नोटिसा नाकारल्याची माहिती पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. एक देश एक निवडणूक या विषयावरच्या संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या 1 दिवसापर्यंत वाढवायला लोकसभेनं मंजुरी दिली. सध्या लोकसभेत पेपरफुटीला आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. सभागृहाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या चर्चेत भाग घेतला. राज्यसभेच्या कामकाजाची सुरुवात आज कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवून झाली. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. विद्यार्थी नेता आईशी घोष हिच्यावरच्या पोलिसी कारवाईवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यानं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. पुन्हा कामकाज सुरू होताच अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला, पण विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक, पुरावे नष्ट करणं असे विविध आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींवर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले असून हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. संपूर्ण देशात आज गुरुपौर्णिमा अतिशय भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी केली जात आहे. आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या आणि ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंचं स्मरण करून त्यांच्याप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. बौद्ध परंपरेतही गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे. बोधगया इथं ज्ञानप्राप्ती केल्यानंतर भगवान गौतम बुद्ध सारनाथ इथे आले आणि इथंच त्यांनी आपल्या शिष्यांना धर्मोपदेश केला होता. त्यामुळे बौद्ध धर्मीयही आजच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांची पूजा करून त्यांना अभिवादन करतात. आज देशभरात विविध मंदिरांमध्ये, मठांमध्ये, आश्रमांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये गुरुपूजन केलं जात असून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही जनतेला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला अनन्यसाधारण महत्व असल्याचं त्यांनी संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु हे केवळ ज्ञान देणारे नसतात तर आपल्या शिष्यांमध्ये सकारात्मकता, योग्य विचार आचार देत त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करत असतात असं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून यूट्यूब या समाज माध्यमावरच्या व्हिडिओमधल्या टिप्पणीवरून राजकीय समालोचक टी जी मोहनदास यांच्या विरोधात केरळ पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला आहे. मोहनदास यांनी पत्रिका या आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केलेला व्हिडिओ सार्वजनिक शांतता भंग करणारा आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारा असल्याच्या तक्रारीवरून तिरुअनंतपुरम इथल्या सायबर पोलिसांनी FIR दाखल केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कोळसा खाण वाटप प्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला आणि त्यांच्या विरोधात जारी करण्यात आलेलं समन्स रद्द केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि व्ही मोहना यांचा समावेश असलेल्या पीठानं माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग आणि अन्य काही जणांना क्लीन चिट देणारा सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्व

0: त्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलं आहे. या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याखेरीज भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 69 किलो वजनी गटात 229 किलो वजन उचलून हरजिंदर कौरनं रौप्य पदक पटकावलं. या पदकासह भारताची पदकसंख्या 12 झाली आहे. यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुलवीर सिंग यांचं अभिनंदन केलं आहे. आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. वाघांचं संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन केलं जावं, त्यांची संख्या वाढावी, तसंच वाघाबद्दल समाजात जागरूकता वाढावी या उद्देशानं आज संपूर्ण जगात वाघ दिवस साजरा केला जातो. रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरात नोव्हेंबर 2010 झालेल्या परिषदेत वाघ दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या परिषदेत भारतासह 13 देशांच्या नेत्यांनी 2022 वाघांची संख्या वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. आज मितीला संपूर्ण जगात मिळून 5,711 वाघ आहेत. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवसानिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वन्यप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतामध्ये वाघांची संख्या सर्वात अधिक असून अत्याधुनिक पद्धतीनं त्यांचं संरक्षण आणि संवर्धन केलं जात असल्याचं उपराष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ओदिशामध्ये संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून राज्याच्या अनेक भागातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. भद्रक या जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून भंडारी पोखरी आणि धामनगरला मोठा भूभाग पाण्याखाली गेला आहे. अकुआपाडा इथं बैतारणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुरामुळे जाजपूर आणि धामनगर दरम्यानची वाहतूक खंडित झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. राज्यातल्या 8 जिल्ह्यांमधल्या शाळा आज बंद ठेवण्यात आल्या असून प्रशासनानं पूरग्रस्त भागातल्या बचाव कार्याला वेग दिला आहे. राज्याच्या काही भागात आजही मुसळधार पावसाची शक्यता असून सखल आणि पूरप्रवण भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. विदर्भ, छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशात उद्यापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं मध्य प्रदेशासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशसाठी पुढले 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जम्मू काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या असंतोषादरम्यान पाकिस्तानी सैन्यदलानं केलेल्या हिंसाचारात गेल्या 2 दिवसात किमान 40 जण ठार झाले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. 5 जूनपासून या संघर्षात 100 जास्त लोक मृत्यूमुखी पडल्याचा दावा युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीनं केला आहे. संयुक्त राष्ट्र, युरोपीय संघ आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं इथल्या नागरिकांच्या मदतीसाठी पुढे यावं असं आवाहनही पार्टीनं केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगनं पटकावलं रौप्य पदक. आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या हिंसाचारात 40 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्हा नियोजन समितीची सभा संपन्न. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन उत्साहात साजरा. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 93 लाखांचं नुकसान, दोघांचा मृत्यू. आणि सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ढासळलेल्या बुरुजाची पुरातत्व विभागाकडून पाहणी. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्हा

0: जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश जोशी.
1: जिल्ह्याच्या सर्वांगीण संतुलित आणि गतिमान विकासाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण ठरणारी जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सिंधू निधी सभागृहात संपन्न झाली. सन 2026-27 मधील मंजूर निधी वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीनं खर्च करावा, कोणत्या विभागानं निधी अखर्चित ठेवू नये, आर्थिक विकासातला मंजूर निधी प्रत्येक विभागानं माहे डिसेंबर अखेर खर्च करावा, यासाठी सर्व विभागांनी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव वेळेत सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले. यावेळी खासदार नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार निरंजन डावखरे, व्हीसीद्वारे अनिकेत तटकरे, दीपक केसरकर, निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहीकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्ह्यातल्या विविध विकास योजना तसंच विकास कामांबाबत जिल्हा विकास समन्वय आणि सहनियंत्रण समिती अर्थात दिशाच्या बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला. विकास योजना उद्दिष्टांच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांकडून काटेकोर नियोजन करण्यात यावं असे निर्देश दिशा समितीचे अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी दिले. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या विशेष आरोग्य शिबिर अभियानाचा शुभारंभ सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला. स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तसंच त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या आरोग्य अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गोड्या पाण्यातल्या मत्स्यशेतीला चालना मिळण्यासाठी शास्त्रज्ञ डॉक्टर हिरालाल चौधरी यांनी 10 जुलै 1970 ला पहिल्यांदा प्रेरित प्रजनन तंत्रज्ञानाद्वारे यशस्वीपणे कार्य मत्स्यबीज निर्मितीचा प्रयोग साध्य केला. या महान कार्याचा गौरव म्हणून सन 2001 पासून 10 जुलै हा राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचं औचित्य साधून मुळदे इथल्या मत्स्य संशोधन केंद्रामध्ये जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांच्या हस्ते कटला जातीच्या नर आणि मादी या माशांना प्रेरक इंजेक्शन देण्यात आले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025-26 अंतर्गत जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कुडाळ तालुक्यातल्या तुळसुली आणि वेंगुर्ले तालुक्यातल्या अणसूर ग्रामपंचायतींची विभागस्तरीय समितीनं पाहणी करत प्रत्यक्ष केलेल्या कामांची क्षेत्रीय तपासणी करून मूल्यमापन केलं. अमरावती विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखालील पथकानं ग्रामपंचायतींच्या कामकाजाची, दस्तऐवजांची आणि प्रत्यक्ष राबवण्यात आलेल्या उपक्रमांची तपासणी केली. जिल्ह्यात जून महिन्यापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानी झाली आहे. 1 जून ते जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात अंदाजे 92,73,337 रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाकडे प्राप्त झाला. अतिवृष्टीमुळे सर्वाधिक फटका घरांना बसला असून 200+ घरांचं नुकसान झालंय. या अतिवृष्टीत 2 व्यक्तींचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात झालेल्या पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण व्यवस्था सुद्धा बाधित झाली आहे. अनेक ठिकाणी वीज वाहिने आणि खांबाचं नुकसान झालंय. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेकडच्या बुरुजाच्या तळभागातल्या तटबंदीचा काही भाग ढासळला होता. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी याची तात्काळ दखल घेऊन महसूल प्रशासनामार्फत ASI यांना पत्र लिहून त्या ठिकाणी पाहणी आणि पुढील आनुषंगिक कार्यवाही करण्याबाबत कळवलं होतं. त्यानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळाच्या पथकानं ढासळलेल्या बुरुजाच्या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीनंतर संबंधित निरीक्षणांचा सविस्तर अहवाल भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळाकडे सादर करण्यात येणार असून त्यानुसार किल्ल्याच्या संवर्धन आणि आवश्यक दुरुस्तीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत आंबोली आणि स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानं अलीकडेच आंबोलीत भव्य स्वच्छता मोहीम अर्थात स्वच्छतेच्या वारीचं आयोजन करण्यात आलं होतं. आंबोली घाट मार्गावरील पूर्वीचा वस या देवस्थानच्या ठिकाणी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या स्वच्छतेच्या वारीला सुरुवात झाली. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोते हो आता आपण ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया संध्या भाटवडेकर यांना.

0: अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत सदानंद डबीर यांच्या लहेजा या गझल संग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला काव्यवेध.
1: खूप सोसल्यावर गझल येते आणि साऱ्या सोसण्याच्या पार नेते, अशा तऱ्हेने गझलेच्या व्याख्यांमध्ये गझलकार सदानंद डबीर यांनी एक जीवनाशय सामावलेल्या व्याख्येची भर घातलेली आहे. गझलचे सर्वे सर्वा ज्यांना मानलं जात अशा सुरेश भट यांच्यानंतर गझलच्या क्षेत्रात ज्यांची नावं आदरानं घेतली जातात त्यापैकीच एक महत्वाचं नाव म्हणजे गझलकार सदानंद डबीर. डबीरांची 16 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, ज्यात कविता, गीत, गझल हे तर आहेच, अनुवादित संपादित पुस्तकं आहेत, परंतु गझलचं तंत्र आणि सौंदर्य वेध याविषयीचीही पुस्तकं आहेत. लहजा हा सदानंद डबीरांचा गझल काव्यसंग्रह आहे. लहजा म्हणजे भाषेची, बोलण्याची, गाण्याची ढब, शैली, ढंग असा अर्थ आहे, असं डबीरांनी आपल्या मनोगतात लिहिलं आहे. दे निरोप तू हसून मी इथून निघताना सुटकेचा उत्सव कर जीव मुक्त होताना. सुटकेचा उत्सव कर असा संदेश देणाऱ्या या संग्रहातील शेवटच्या गीतातील ओळी. एकंदरीत 79 आशयघन कविता, गीत, गझल संग्रह आहे. या संग्रहातील सर्वच रचना सहज साध्या शैलीत लिहिलेल्या असल्या तरीही अंतर्मुख करणाऱ्या आहेत याचा प्रत्यय येतोच. ही रात्र जरी अवसेची येणारच सूर्य उद्याचा, ये उषा सुप्त तेजाचे तिमिराला सांगत राहू, हे जीवन विषयक खोल चिंतन मुख्य म्हणजे त्यातील आशावाद शाळेतील विद्यार्थ्यांपासून शाळेची पायरी न चढलेल्या माणसांपर्यंत सहज पोहोचते, याचे जगण्याशी खेळत राहू हे शीर्षकच किती सकारात्मक आहे. प्रेमिकांची सर्व पातळीवर एकमेकांबद्दल असलेली ओढ, आसक्ती, जिव्हाळा, प्रेम, शृंगार याविषयीच्या संग्रहातील ओळी वाचताना सुद्धा एक चलचित्र डोळ्यासमोरून सरकत जातं. गाढ स्पर्शातून कळते सर्व काही, स्पर्श प्रेमळ तो तुझा की चांदण्यांचा, गालावरुनी ओघळणारे ओले मोती मी ओठानी अलगत टिपण्याचा मोसम, ओझरती भेट तुझी चुटपुटसे आलिंगण, अधरांनी अधरांना केलेले अभिवादन. डबीरांच्या अनेक रचना एक लय घेऊन येतात, त्यामुळे कोणालाही त्या गुणगुणाव्याशा वाटतात आणि म्हणूनच त्यांच्या अनेक रचना यशवंत देव, प्रभाकर पंडित, अशोक पत्की अशा अनेक संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या आहेत. तर अरुण दाते, सुरेश वाडकर, उत्तरा केळकर इत्यादींनी त्या गायलेल्या आहेत. मदिरा आणि मदिराक्षी याविषयीच्या गझला मुशारात हमखास दाद मिळवून जातात, परंतु डबीरांच्या गझला अशा गोडीबंद, साचेबंद तसेच आशयाच्या दृष्टीनं परिपूर्ण आहेत की त्या पुस्तकातून वाचतानाही आतून दाद निघतेच. थोडीच शुद्ध बाकी थोडा नशेत आहे, जसांग त्या जगाला मीही मजेत आहे, हे वाचताना वाचकांना त्या रचनेमागचं संदर्भ लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. गझलच्या स्वरूपात वक्रोक्ती आणि विनोदी भाषेचा वापर करून अत्यंत ताकदीनं डबीरांनी हजल लिहिल्या आहेत. विषय विविधता आणि तत्वचिंतनाची डूब असणाऱ्या कवितेला नवनवीन आयाम देणाऱ्या वास्तववादी उत्कट अशा गझल काव्ययुक्त लहजाचे कोणतंही पान उघडावं आणि त्यात गुंतत जावं असा रसिकांसाठी एक शेर. ती कुठे भेटते यार वरचेवरी, एकटा मीच मग आणि ही शायरी, आणि ही शायरी.
0: पुस्तक यात्रा या मालेत आताच आपण ऐकलं सदानंद डबीर यांच्या लहेजा या गझल संग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जांभूळ हे वृक्षवर्गीय असून हे झाड 8 ते 10 मीटर उंच वाढतं. या हरितपर्णी झाडाचा व्यास मोठा असतो. मुख्य खोड आणि फांद्यांची साल पांढुरकी असते. पानं काळसर हिरवट गुळगुळीत चमकदार असतात. पानांचा आकार लांबोळका असतो. रुंदी 3 ते 4 सेंटीमीटर आणि लांबी 8 ते 20 सेंटीमीटर असते. फुलं लहान मळकट पांढरी आणि मोठ्या गुच्छांमध्ये येतात. जांभळाची लागवड बहुधा बियांपासूनच करतात. जांभळाची लागवड अभिवृद्धी भेट कलम किंवा गुटी कलमाद्वारे सुद्धा केली जाते. रोपवाटिका तयार करताना मोठ्या आकाराची लहान बियांची आणि जास्त गर असलेल्या काळसर फळांची निवड करावी. अशा फळांचं बी 7.5 सेंटीमीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर लांबीच्या पॉलिथिन पिशवीत माती आणि खत भरून लावावीत आणि त्याला पाणी द्यावं. 5 ते 6 दिवसात बियांचा अंकुरण होऊन 4 ते 5 रोपं तयार होतात. त्यातील कमजोर रोपं काढून टाकावीत आणि जोमदार वाढणाऱ्या रोपांना वेगळं करून दुसऱ्या पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये प्रत्येकी 1 याप्रमाणे लागवड करावी. रोपवाटिकेतील पिशव्या 1 वर्षापर्यंत तशाच ठेवाव्यात. त्यास गरजेप्रमाणे पाणी द्यावं आणि उन्हाळ्यात सावलीमध्ये ठेवावीत. जांभूळ लागवडीस कुठल्याही प्रकारची जमीन उपयुक्त असते. हलकी मुरमाड खडकाळ तसंच भारी जमिनीत वाढ जोमानं होते, पण फळधारणा उशिरा होते. जमिनीमध्ये 10 बाय 10 मीटर अंतरावर 30 बाय 30 बाय 30 सेंटीमीटर आकाराचे खड्डे करावेत. यामध्ये 1 टोपली शेणखत, 50 ग्रॅम BSC 10% पावडर आणि माती मिसळून भरावी. प्रति खड्डा 1 रोप लावावं. लागवड करताना उतारावरील जमीन, माळरान, मोकळ्या जागेवर, गोठ्याजवळ, बांधावर, कुंपणावर, रस्त्याच्या दोन्ही कडेनं पडीत जमिनीत लागवड करावी. झाडांच्या निकोप आणि लवकर वाढीसाठी प्रति झाड 100 ग्रॅम नत्र, 50 ग्रॅम स्फुरद आणि 50 ग्रॅम पालाश प्रतिवर्षी द्यावं. फळधारणा सुरू झाल्यानंतर पालाशचा हप्ता 100 ग्रॅम करावा. त्यातील पहिला 50 ग्रॅम पावसाळ्यात आणि 50 ग्रॅमचा दुसरा हप्ता जानेवारी महिन्यामध्ये द्यावा. लागवडीनंतर 7 ते 8 वर्षांनी फळधारणा होण्यास सुरुवात होते. मे ते जून महिन्यात फळं पिकायला सुरुवात झाल्यावर झाडावर चढून बांबूला झोळी किंवा जाळी बांधून पक्व फळं काढावीत. चांगल्या प्रकारे वाढ झालेल्या झाडापासून सुमारे 200 ते 300 किलो फळं मिळतात. जांभळाच्या घरामध्ये रेजिम, गॅलिक ऍसिड, टॅनिक ऍसिड, अल्ब्युमिन आणि बियांमध्ये इलॅजिक ऍसिड हे घटक द्रव्य असतात. जांभळाची फळं खाद्यपदार्थ, जाम, जेली, स्क्वॅश, कँडी, व्हिनेगर आणि लोणचं तयार करण्यासाठी वापरतात. जांभळाचं बी मधुमेह, बहुमूत्रता, जंत, कृमीनाशक, अतिसार, अपचन, रक्तदोष, यकृत विकार, पोटदुखी अशा अनेक विकारांवरील औषध निर्मितीमध्ये वापरली जातात. झाडाची तुरट साल, घसा, टॉन्सिल्स, श्वासनलिकेची सूज आणि अतिसारावरील औषध निर्मितीमध्ये वापरली जाते.
1: श्रोतेहो, गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिकेअंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिकेअंतर्गत प्राध्यापिका मिनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तर त्याच्यानंतर पचन होण्यासाठी पित्ताची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं. तर पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तर त्याच्यानंतर पचन होण्यासाठी पित्ताची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं, तर पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर पचनावरती काही परिणाम होत असतात का?
2: तसा पचनावरती या पित्ताचा फारसा फरक पडत नाही. कारण काय होतं की खडे वगैरे ज्या वेळेला होतात त्यावेळेला जे पित्त लिव्हरमध्ये जे बाईल म्हणतात इंग्रजीमध्ये, ते बाईल वाढल्यानंतर ते पित्त हे थोडंसं वेगळं, आपण जे जनरल पित्त म्हणतो तो पोटातील ऍसिडिटी आहे, आणि हे जे पित्त आपण म्हणतो ही पित्ताची पिशवी वेगळी, थोडंसं ते या पित्तापासून ते पित्त थोडंसं वेगळं आहे. आणि त्या पित्ताची पिशवी काढल्यानंतर फारसा फरक पडत नाही. कारण काय की ते पित्त जे आहे ते थोडं जर एक्सेस झालं तर थोडी जी छोटी जी साठवण्याची जागा म्हणून ते बहुतेक निसर्गानं तिथं ठेवलेलं आहे, आणि काढल्यानंतर फारसा फरक जाणवलेला नाही. कारण इथं जे आपण पित्ताचे खडे पिशवी बरोबर काढतो, कारण या पिशवी खूप महत्वाची नसते, पण जर ठेवली काही डिसिजेसमध्ये तर काही वेळेला अडचणी निर्माण पुढं होतात, तर ही काढल्यानंतर फारसा त्याच्यावरती पित्तामध्ये फरक पडत नाही, बॉडी त्याला ऍडजस्ट करते.
1: आपण बघतोय की पित्ताशयाची पिशवी काढण्याचं प्रमाण समाजामध्ये थोडंसं जास्त दिसायला लागलेलं आहे, तर याची नेमकी काय कारणं असू शकतात?
2: पित्ताची पिशवी काढण्याचं प्रमाण वाढलंय असं म्हणण्यापेक्षा अलीकडं पित्ताच्या पिशवीचे रोग निदान करण्याची क्षमता किंवा आधुनिकता बरीच वाढलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अनुषंगानं काही आजार असतील, एखाद्याला डायबिटीस आहे, शुगर आहे, त्यालाही पित्ताच्या पिशवीचे काही आजार आहेत, तर मग काही वेळेला डायबिटिक असेल तर कॉम्प्लिकेशन नंतर पुढं वाढण्याची शक्यता जास्त असते, पित्ताच्या पिशवीला इन्फेक्शन वाढण्याची ज्यादा शक्यता असते. अशा वेळी मग हे काही वेळेला निर्णय घ्यावे लागतात, किंवा पुढं वय वाढत जाईल आणि ह्या पित्ताच्या खड्यांचा कदाचित पित्त वाहून नेण्याच्या नलिकेमध्ये अडकण्याची पॉसिबिलिटी जर ज्यादा असेल, तर अशा अनुषंगानं थोडंसं पेशंटची चर्चा करून काही वेळेला एखादा निर्णय तसा तो घ्यावा लागतो. किंवा एखाद्याची बीपी वाढण्याची पॉसिबिलिटी आहे, वाढत असेल, आणि फिटनेस प्रॉब्लेम येण्याची पॉसिबिलिटी असेल, अशा वेळी काही वेळेला पित्तगाची पिशवी काढण्याचे निर्णय घ्यावे लागतात. निदान योग्य आणि रिपीटेड त्रास असेल नेहमी तरी काही वेळेला ते काढावी लागते. म्हणजे थोडासा आणि लोकांना आता अवेअरनेस वाढलेला आहे, म्हणजे भीती पण वाढलेली आहे, मग अशा वेळी पण ते काही वेळेला इन्सिस्ट करतात, पण इन्सिस्ट केले तरी डॉक्टर ते त्याला योग्य रिझन असल्याशिवाय ते काढली जात नाही. पण एकंदरीत निदान क्षमता वाढलेली आहे आणि इतर डिसिजेसमध्ये पण त्याचा प्रॉब्लेम पुढं येऊ नये याच्यासाठी सुद्धा काही वेळेला मग तो निर्णय त्या परिस्थितीनुसार घेतला जातो. योग्य असल्याशिवाय काढलं जात नाही, हे तितकंच खरं आहे.
1: पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर मी नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे?
2: तिखट तेलकट थोडंसं कमी ठेवणं, त्याचप्रमाणे जे चटपटे खाणं, सध्या जे फास्ट फूड म्हणतो तेही कमी करणं, त्याचप्रमाणे वेळेवर झोप घेणं, ताणतणाव शक्यतो कमी करणं, आणि जेवढं काही नॅचरल डाएटकडं जाता येईल तेवढं ते नॅचरल डाएटकडं जास्तीत जास्त फळं पालेभाज्या यांचं योग्य प्रमाणात सेवन करणं, पाणी व्यवस्थित पिणं, रेग्युलर व्यायाम, स्ट्रेस कमी करणं, ह्या लाईफस्टाईल ज्या काही जनरल आहेत त्याच व्यवस्थित आपण जर आत्मसात केल्या तर त्याच्यानंतर फारसा कोणाला त्रास होत नाही, किंवा नंतर काढल्यानंतर होण्याचं प्रमाण हे अगदी नगण्य.
1: कोणत्या विशिष्ट वयोगटांमध्ये पित्ताशयाच्या पिशवीचे किंवा पित्ताच्या खड्यांचे त्रास होतात असं काही आपलं ऑब्झर्वेशन आहे का?
2: साधारणत 40-45 ते 50 या वयोगटामध्ये, आणि जरास जाड पेशंट मध्ये आणि स्त्रियांच्या मध्ये हे प्रमाण जरा जास्त आहे.
0: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहोत.
1: सर, पर्यावरण संवर्धनासाठी काम करताना शाश्वत विकासाची संकल्पना या बाबतीत काय असू शकेल असं आपल्याला वाटतं?
2: जगात शाश्वत असं काही नाहीये असं फिजिक्सच्या लोकांनी आणि बायोलॉजी लोकांनी सांगितलं. ते कसं सांगितलं? ते म्हणाले, निसर्ग अगदी सुरुवात अनादिकालापासून हा चालू आहे. बदल हा निसर्गाचा आहे. जन्मणार, मग मतरुण, म्हातारुण मरणार, चालू राहणार, सायकल पुनर्जीव चालू राहणार. आणि हे सगळं मानवाला नाही, सगळ्या जीवन सृष्टीला लागू आहे. त्यामुळे शाश्वत असं काही नाही. जी शाश्वत ही कल्पना ज्यांनी आणली त्याला शाश्वत किंवा चिरंतन म्हणतो. तर खरी इकोसिस्टीम मध्ये अशी आहे, तलाव घेतला तर ती इकोसिस्टीम आहे. या तलावाला बाहेरच्या काहीही गरज नाही. इथलं जे आहे जिवंत आहे, मरतय, वनस्पती खाऊन प्राणी जगतायत, मासे जगतायत, माशांना खाऊन पक्षी जगतायत, हे सगळं चक्र अखंडित असतं. बाहेरच्या कशावरही ते अवलंबून असत नाही. आता तर आकार कमी जास्त असेल, मोठा तलाव, लहान तलाव किंवा नदी, ते स्वतःवर स्वावलंबी असं आहे. पण निसर्ग हा इकोसिस्टीम आहे. इथं ह्या चिरंतन विकासामध्ये विकास वाढ याची तुलना केली पाहिजे. अतिशय चांगली याची तुलना आहे समाजशास्त्रात, अतिशय चांगली तुलना आहे. विकास हा सर्वांचा असतो, वाढ ही एकट्याची असते, माझी, आपली, आमची नाही. निसर्गात माझं असं कुणाचं करायचं, वाघाचं जंगल आहे काय, बाकीची हरणच तिथं, सगळ्यांना सर्वसमावेशक, सगळ्यांना उपलब्ध इथं ते नाहीये. त्यामुळे हा विकास सर्वांचा असला पाहिजे. हा विकास दूरगामी असला पाहिजे. थोड्या दिवसासाठी असा तो विकास होऊ शकत नाही, ती वाढ झाली नंतर तो ज्याला आपण काय म्हणून सुनियोजित असला पाहिजे विकास. पाच वर्षात काय करायचं, आता आपली आपण डेव्हलपमेंट प्लॅन, रिजनल प्लॅन, रिजनल प्लॅन 30 वर्षाचा असतो. 30 वर्षात हे 5 वर्षाचे डेव्हलपमेंट प्लॅन 4-5 बसतात. त्यासाठी ते असतं. आपल्याकडे वाढ याला नियोजन नसतं. आपण जी विकास जो म्हणतो तो दुर्दैवाने अनेक वेळा वाढीत जातो. म्हणजे उद्या तिथं काय घरं वाढली, आमच्या तिथं पलीकडे खूप लोक राहायला आली, ओपन झोपडपट्टी आहे, त्याला रस्ते नाही आहेत, त्याला शौचालय नाही आहेत, ही वाढ आहे. आणि विकास नीट रस्ते आहेत, हवेशीर आहेत, बाग आहेत, तो विकास झाला. विकासाचं जे प्रारूप आहे ते पुन्हा तपासलं पाहिजे. ते नियोजन पूर्ण पाहिजे, सर्वांसाठी पाहिजे, सशक्त पाहिजे. हे घेतलं पर्यावरणाला ते लागू होतं. आणि आता आपण सगळ्यांनी म्हणायचं की माझ्यासाठी नाही, माझ्याकडे आहे त्या माझ्या कृतीप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे मिळवून माझ्या मुलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी, भावी पिढ्यांसाठी आहे, नाहीतर आपली शेवटची पिढी होईल. वॉर्निंग दिली की जी येणे सकस सुख उपभोगली
1: बरोबर
2: आणि भावी पिढ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. ही जबाबदारी आपली आहे की आपण नाही करायचं असं.
1: बरोबर बरोबर. आणि त्यामुळे म्हणजे भविष्यात होणारा जो हवामान बदल आहे किंवा भावी पिढ्यांची सुरक्षितता आहे ती आज आपल्या हातात आहे आणि त्या दृष्टीने आपण हे प्रयत्न करणं गरजेचं आहे.
2: टीका त्यांची अशी मोठी झाली होती, तुम्ही चंद्रावर माणूस जाऊ शकेल का म्हणून जागा बघायला रॉकेट पाठवताय, तेवढ्या कोट्यावधी तर आता जे अन्नान्न करणारी मुलं जगतील त्यांना पहिले त्या खायला आधी. डोळ्यासमोर दिसतोय तर लढाई चालू आहेत. पर्यावरणाचा सगळ्यात मोठा आता धोका आहे तो लढाईने दाखवलेला आहे. प्रदूषण केवढं मोठं सुरू झालेलं आहे, स्फोट होत आहेत.
3: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. मुख्य समाचार. लोकसभा में आज लोक परीक्षा अनुचित साधन निवारण संशोधन विधेयक 2026 पर फिर चर्चा. सरकार ने कहा विधेयक का उद्देश्य परीक्षा प्रणाली में विद्यार्थियों का विश्वास बढ़ाना है. गृह मंत्री अमित शाह ने असम में बाढ़ राहत कार्यों की समीक्षा की. उन्होंने कहा सरकार इस कठिन समय में असम को हर संभव सहायता प्रदान करेगी. भारत में हुरमूज जलडमरू मध्य में हाल में हुए कई समुद्री जहाजों पर हमले की कड़ी निंदा की. कहा अंतर्राष्ट्रीय समुद्री मार्गों से व्यापार बहाल होना चाहिए. पाकिस्तानी सेना

मधुवंती देव यांनी गायलेला राग सूरमल्हार आता आपण ऐकला. त्यांना तबल्याची साथ माधव मोडक यांनी, हार्मोनियमची साथ संजय कोकटे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 3 वाजता आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जंतर मंतरवर आंदोलकांविरोधात बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. कामकाजात वारंवार अडथळे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळाची मुदतवाढ. राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. आणि चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ झाला. सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकं पटकावणाऱ्या क्रीडापटूंचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यावर विरोधकांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली. सभापतींनी कामकाज चालवण्याची विनंती करूनही गदारोळ सुरूच राहिला. कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यावर स्थगन प्रस्तावाच्या सर्व नोटीसा नाकारल्याची माहिती पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. एक देश एक निवडणूक या विषयावरच्या संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत वाढवायला लोकसभेनं मंजुरी दिली. लोकसभेत पेपरकुटीला आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर चर्चा पुढे सुरू आहे. सभागृहाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज चर्चेत भाग घेतला. मात्र त्यांच्या भाषणातले काही शब्द असंसदीय असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला आणि सभागृहात गदारोळ केला. त्यामुळे कामकाज 2:30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यानंतरही अवघ्या 1 मिनिटात कामकाज 3 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं. राज्यसभेच्या कामकाजाची सुरुवात आज कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवून झाली. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. विद्यार्थी नेता आईशी घोष हिच्या विरोधातल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सध्या राज्यसभेत राष्ट्र गौरव अपमान निवारण विधेयकावर चर्चा सुरू आहे. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणं फसवणूक पुरावे नष्ट करणं असे विविध आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातल्या पुणे लातूरसह राजस्थान हरियाणा आणि दिल्लीमध्ये छापे टाकून आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींवर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले असून हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळानं 1 महिन्याची मुदतवाढ दिली. त्यामुळे या नागरिकांनी एसटी प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक असेल. तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. नोंदणी करूनही अनेक

प्रवाशांना स्मार्ट कार्ड मिळालेलं नाही, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. इतर प्रवाशांनीही लवकरात लवकर या कार्डसाठी नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. पालघर आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना नियमापेक्षा अधिक विशेष पॅकेज मिळावं यासाठी दोन्ही जिल्ह्यांसाठी एकात्मिक मदत आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. पूरग्रस्त भागातलं जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी दळणवळण आणि रस्ते सुविधा पूर्ववत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक रस्ते निश्चित करून युद्धपातळीवर काम करावं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारचा 2025 या वर्षाचा विशांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झालाय. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद ओक यांना जाहीर झाला असून राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना दिला जाणार आहे. जालना जिल्ह्यातली एक महिला जीएसटी अधिकारी आणि खासगी कर सल्लागार व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल 60,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. वस्तू आणि सेवा कर विभागानं जालना जिल्ह्यातल्या एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यापाऱ्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक करून त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यानं त्याच्याकडून या रकमेची मागणी केल्याचा आरोप आहे. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केलेल्या कारवाईत काल एका नायजेरियन नागरिकाला अटक केली. या कारवाईत त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचं मूल्य 1 कोटीपेक्षा जास्त असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. आरोपी ज्या घरात राहत होता त्या घर मालकाविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपर फुटी प्रकरणी आपल्या विरोधात बदनामीकारक आणि खोटी माहिती प्रसारित केल्याच्या आरोपावरून भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात खटला दाखल केलाय. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या अधिकृत समाज माध्यम खात्यावरून प्रसारित केलेली पोस्ट केवळ राजकीय हेतूने आणि आपली सामाजिक प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशानं होती असा त्यांचा आरोप आहे. बीड जिल्ह्यातल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी महेश केदार यानं जामिनासाठी अर्ज दाखल केलाय. या प्रकरणात वारंवार निरनिराळे अर्ज दाखल करून सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा सरकारी पक्षानं केलाय. या प्रकरणाची पुढली सुनावणी 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलंय. या क्रीडा प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. याशिवाय भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 69 किलो वजनी गटात 229 किलो वजन उचलून हरजिंदर कौरनं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारताची पदक संख्या 12 झाली. यात 2 सुवर्ण 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली. आज सकाळपासून पातळीत आणखी वाढ झाली. सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 60 मिलीमीटर पाऊस चिपळूण तालुक्यात पडलाय. त्याखालोखाल 53 मिलीमीटर पाऊस खेडमध्ये, 42 मिलीमीटर लांजा, 41 मिलीमीटर दापोली तर 40 मिलीमीटर पाऊस राजापूरमध्ये पडला. विदर्भात उद्यापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय. नांदेड लातूर आणि भंडारा या जिल्ह्यांना आज तर नागपूर वर्धा आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला आज आणि उद्या जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. देशात आज गुरुपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. आजच्या दिवशी आपल्या गुरूंचं स्मरण करून त्यांच्याप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. बौद्ध

परंपरेतही गुरु पौर्णिमेला विशेष महत्व आहे. आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. वाघांचं संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन केलं जावं, त्यांची संख्या वाढावी, तसंच वाघांबद्दल समाजात जागरूकता वाढावी या उद्देशानं आज जगभरात व्याघ्र दिवस साजरा केला जातो. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जंतर मंतरवर आंदोलकांविरोधात बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. कामकाजात वारंवार अडथळे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळाची मुदतवाढ. राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना, तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. आणि चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. आता आमची पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:00. नमस्कार. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

ये कार्यक्रम आप सुनेंगे कुछ ही पलों के बाद।

इस जहां से निकल, कहती है जिंदगी इस जहां।

0: फिर से रा हो गया, ये तो गजब हो गया।
1: राम करे ऐसा हो जा।

मध्यम लहरी 249.8 एक मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरती आणि विविध भारतीच्या वेब OTTवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. मी तुमची रेडिओ सखी स्वराली करमरकर सायंकालीन प्रसारण सभा सुरू करत आहे. श्रोते हो, शुभ संध्या. सुरुवातीला ऐकूयात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोते हो, आताच आपण ऐकलत मोहित चौहान यांच्या आवाजातलं जब्वी मेट या चित्रपटातलं गीत. इर्शाद कामिल यांच्या गीताला संगीत होतं प्रीतम यांचं. यानंतर खामोशिया या चित्रपटातलं गीत ऐकूयात. अरिजित सिंग यांनी गायलेलं रश्मी सिंग यांच्या गीताला संगीत आहे जीत गांगुली यांचं. ऐकूया पुढचं गीत.

0: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।
1: क्रीडांगण।

0: क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
1: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
0: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
1: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुनःप्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
1: फक्त आणि फक्त
0: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
0: वर्तमान
1: आणि भविष्यात आहे। श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीचं सांगली केंद्र। हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात एअरलिफ्ट या चित्रपटातलं गीत। कुमार यांच्या गीताला संगीत आहे अमल मलिक यांचं आणि स्वर आहेत अरिजित सिंग, तुलसी आणि अमल मलिक यांचे। ऐकूयात पुढचं गीत।

श्रोते हो हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. यानंतर ऐकूयात पीके चित्रपटातलं गीत जे गायलंय शान आणि श्रेया घोषाल यांनी. स्वानंद किरकिरे यांच्या गीताला संगीत आहे शंतनू मोयत्रा यांचं. ऐकूयात हे पुढचं गीत.

श्रोते हो हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. यानंतर ऐकूयात पीके चित्रपटातलं गीत जे गायलंय शान आणि श्रेया घोषाल यांनी. स्वानंद किरकिरे यांच्या गीताला संगीत आहे शंतनू मोयत्रा यांचं. ऐकूयात हे पुढचं गीत.

0: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर।
1: श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीचं सांगली केंद्र। हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात टायगर जिंदा है या चित्रपटातलं गीत जे गायलंय अतिफ असलम यांनी। इर्शाद कामिल यांच्या गीताला संगीत आहे विशाल आणि शेखर यांचं। ऐकूयात पुढचं गीत।

रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये आणखी मग काय हवंय।

0: तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.
1: श्रोते हो तुम्ही ऐकताय आकाशवाणीचे सांगली केंद्र. संध्याकाळचे 5:30 वाजतात. याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. यानंतर युववाणी मुंबई केंद्रावरून आणि ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही संक्षेपित करू.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात परंपरेची पाऊल वाट। या खास कार्यक्रमात भरतनाट्यम नृत्यांगणा डॉक्टर स्वाती दातार आणि त्यांच्या शिष्या भरतनाट्यम नृत्यांगणा स्वरदा भावे यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद। सादर करते धीरज केदारी।
1: नमस्कार युवक मित्र मैत्रिणींनो, युववाणीच्या स्टे ट्यून या सदरात मी अनुजा भिसे आपलं स्वागत करते। मित्रांनो, आषाढ पौर्णिमेला साजरी केली जाणारी गुरुपौर्णिमा ही केवळ एक परंपरा नाही तर आपल्या संस्कृतीतील ज्ञान संस्कार आणि कृतज्ञतेचा उत्सव आहे। भारतीय संस्कृतीत गुरुला केवळ शिक्षक म्हणून नव्हे तर व्यक्तिमत्व घडवणारा, जीवनाला दिशा देणारा आणि साधनेचा मार्ग दाखवणारा आधारस्तंभ मानले जाते। त्यात कलेच्या क्षेत्रात गुरु शिष्य हे नातं अधिकच जिव्हाळ्याचं असतं। वर्षानुवर्षांच्या साधनेतून, शिस्तीतून आणि विश्वासातून हे नातं अधिकच घट्ट होऊन फुलत जातं।
2: अशाच एका प्रेरणादायी गुरु शिष्या आणि त्याहूनही सुंदर म्हणजे आई मुलगी अशा नात्याची गोष्ट आजच्या परंपरेची पाऊल वाट या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत। या संवादासाठी पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना गुरु डॉक्टर श्रीमती स्वातीताई दातार आणि त्यांच्या कन्या शिष्या भरतनाट्यम नृत्यांगना स्वरदाताई भावे।

0: डॉक्टर स्वातीताई दातार या ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्य साधक अध्यापक आणि कलाकार असून गेली 40 वर्ष नृत्य क्षेत्रात कार्यरत आहेत. पुणे विद्यापीठात मानद गुरु म्हणून कार्यरत असून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाशी संलग्न आहेत. भारतात अनेक महोत्सवात नृत्य प्रस्तुती त्यांनी केली आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात शालेय विभागात नृत्य विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थिनींना घेऊन ऐतिहासिक आणि सामाजिक विषयावर अनेक नृत्य नाट्याची निर्मिती आणि प्रस्तुती त्यांनी केलेली आहे. संस्कार भारती पश्चिम प्रांत नृत्य विभाग प्रमुख म्हणून त्या कार्यरत आहेत. स्वातीताई, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: मित्रांनो, आपल्याबरोबर आहे स्वरदाताई भावे. स्वरदा भावे यांनी भरतनाट्यम नृत्याचे प्राथमिक शिक्षण आई आणि गुरु डॉक्टर श्रीमती स्वातीताई दातार यांच्याकडून घेतले आहे. त्यानंतर श्रीमती मैथिली राघवन आणि गेली 15 वर्ष श्री वैभव आरेकर यांच्याकडे पुढील शिक्षण घेत आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून मास्टर्स इन भरतनाट्यम ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली असून त्या नृत्य विशारद देखील आहेत. दूरदर्शनच्या ए ग्रेड कलाकार असून आजवर देशविदेशातील नामांकित व्यासपीठांवर नृत्य प्रस्तुती करून त्यांनी रसिकांची दाद मिळवली आहे. स्वरदाताई, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुझं देखील स्वागत आहे.
2: धन्यवाद आणि सर्वांना नमस्कार.
0: चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्हा दोघींना पहिला प्रश्न विचारावासा वाटतो.

0: की गुरु पौर्णिमा हा दिवस येतो तेव्हा तुमच्या मनात कोणत्या भावना जाग्या होतात?
1: गुरु पौर्णिमा ह्या शब्दाबरोबरच खूप लहानपणापासूनची आठवण जागी होते. गुरु ह्या व्यक्तिमत्वाचं आपल्यावरती एक खूप वेगळं गारूड असतं. आपल्याला लहानपणापासून शाळेमध्ये घरामध्ये गुरूंविषयी आदर कसा ठेवावा, कृतज्ञता कशी व्यक्त करावी या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, शिकवल्या जातात. आणि मुख्यतः कला प्रांतामध्ये गुरु शिष्य ही परंपरा आपल्याकडे आहेच, कारण खूप पूर्वीपासून गुरूंच्या घरी राहून कला शिक्षण घ्यायचं ही आपली परंपरा आहे. त्यामुळे कला प्रांतात याला विशेष महत्व आहे. त्यामुळे गुरु पौर्णिमा जवळ आली, गुरु पौर्णिमा आहे असं म्हटल्यानंतर सगळ्या गुरूंची खूप आठवण येते आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता मनात दाटून येते.
0: परत आता
2: पहिली भावना कुठली जागृत होते तर फक्त आदर, आई म्हणली तसं कृतज्ञता. आणि ह्याच दिवशी असं नाही, नेहमीच मला देवाचे खूप आभार मानावेसे वाटतात, कारण योग्य वेळी योग्य वयात मला योग्य गुरु मिळाले. कारण ही गोष्ट खूप जास्त कठीण आहे, दुर्मिळ आहे, की योग्य व्यक्ती भेटणं खूप महत्वाचं असतं, कारण त्याचं आपल्या आयुष्यातलं स्थान किती महत्वाचं आहे हे नंतर नंतर आपल्याला कळत जातं, जसजसं त्यांचं मार्गदर्शन मिळतं तसं. त्याच्यामुळे ह्या बाबतीत मी पूर्णतः खूप आभारी आहे देवाची.
0: खरंच, कारण हाच तो दिवस असतो ज्या दिवशी आपण त्यांची आठवण काढतो आणि त्यांच्यासाठी काहीतरी करू इच्छित असतो, पण एक निमित्त लागतं आणि ते या दिवसाच्या निमित्ताने आपण करू शकतो.
2: अगदी अगदी.
0: स्वातीताई, मला तुम्हाला विचारायला आवडेल की गुरु शिष्य परंपरेचं भारतीय संस्कृतीत असलेलं स्थान याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: गुरु शिष्य परंपरा ही आपल्या संस्कृतीशी खूप प्राचीन काळापासून जोडलेली आहे. म्हणजे वेद व्यासांना आपण पहिले आद्य गुरु जर मानत असू तर त्यांच्यापासून ही परंपरा आपल्याकडे आहे. पूर्वी गुरु गुरुही राहूनच वेदांचं शिक्षण किंवा कलांचं शिक्षण हे आपल्याकडे होतच असे. त्यामुळे गुरूंच्या प्रत्यक्ष सहवासात तो शिष्य घडत असे, कारण वयाच्या खूप लहानपणापासूनच त्या गुरूंचा सहवास त्याला सतत लाभत असे. सो गुरूंच्या सोबत राहायचं, गुरूंचं जे काही आचरण आहे ते बघायचं, त्यातून जीवनातल्याही गोष्टी शिकायच्या आणि ज्ञान आणि कला याचंही मार्गदर्शन घ्यायचं. त्यामुळे गुरूंची पूर्ण सावली असा तो शिष्य घडत असे. सो या दृष्टीने गुरु शिष्य परंपरेचं महत्व खूप आहे.
0: अगदी खरं. स्वरताताई, तू आत्ता जसा उल्लेख केलास की तुझ्या आयुष्यात जे जे गुरु आले त्यांची ऋणी आहेस आणि कृतज्ञता व्यक्त केली सत्ता, तर त्याचविषयी हा पुढचा प्रश्न आहे की आजवरच्या तुझ्या नृत्य प्रवासात गुरूंची नक्की काय भूमिका होती आणि कशा प्रकारे तुझ्या या प्रवासाला आकार मिळत गेला?
2: मी मगाशीच म्हणलं तसं देवाची पूर्ण कृपा आहे माझ्यावर, की माझी आईच माझी पहिली गुरु आहे आणि त्याच्यानंतर मैथिली राघवन आणि आता वैभव सर, हे तिघही फक्त नृत्य गुरु जरी असले, म्हणजे मैथिली मामी आणि वैभव सरांकडनं ते नृत्य गुरु आणि पहिली आई आणि नृत्य गुरु असं, पण नृत्याच्या आधी त्यांनी जगण्याची तत्व मला शिकवली. म्हणजे नृत्याबरोबरच काय काय येतं, तर शिस्त येते, प्रामाणिकपणा येतो, जिद्द येते, चिकाटी येते. आणि महत्वाचं म्हणजे मला त्यांनी शिकवलं की माणसाशी माणसासारखं वागावं. कारण तुम्ही जर माणूस म्हणूनच चांगले नसाल, तुम्हाला जर माणूस म्हणून कसं जगायचं हेच माहिती नसेल, तर ते तुमच्या नृत्यात कधी उतरूच शकत नाही. म्हणजे तुम्ही माणसाशी माणसासारखं वागायचं म्हणजे काय, तर प्रेमाने वागायचं ना. तर तुम्ही जर जेन्युइन नसाल, तुम्ही जर सच्चे नसाल, तर तुमचं नृत्य पण तसंच होणार आहे. त्याच्यामुळे जर तुमचं नृत्य लोकांच्या मनाला भिडणारं, तुमची अपेक्षा असेल की नृत्य लोकांच्या मनाला भिडलं पाहिजे, तर पहिलं तुम्ही स्वतः माणूस म्हणून घडलं पाहिजे. हे मला त्यांनी पहिली शिकवण ही होती की नृत्य नंतर येतं, पण आधी जर तू जेन्युइन राहिली नाहीस, तू जर खरा विचार केला नाहीस, तर तुझ्या नृत्यातनं ते उमटणार नाही.
0: कंदरीतच आपला जो स्वभाव आहे तो आपल्या नृत्यात
2: ऍब्सोल्युटली रिफ्लेक्ट होणार. कला ही माणसाच्या आयुष्याचा आरसा असते असं म्हणतात. आपला स्वभाव, आपण जे काही काम करतो रेग्युलर आयुष्यामध्ये, ते आपल्या कलेतनं दिसतच, म्हणजे दिसतच, आणि ते कुणीही लपवू शकत नाही. आणि समोरचा ऑडियन्स असतो तो फार हुशार असतो, माहितीये का, म्हणजे आपण कितीही अभिनय करायचा प्रयत्न केला तरी त्यांना
0: बरं समज,
2: त्यांना कलाकाराचा स्वभाव कळतोच कळतो. त्याच्यामुळे ही पहिली शिकवण. आणि नंतर मला असं सांगावं असं वाटतं की असं म्हणतात की गुरुने

0: सतत देत राहावं आणि शिष्याने सतत खुल्या मनाने घेत राहावं. तर तसेच माझे सगळे गुरु मला मिळाले. आणि खास म्हणजे मला आईबद्दल असं सांगावं असं वाटतं की जेव्हा मी 2010 साली सरांकडे जायला लागले, त्याच्या आधी सर पुण्यामध्ये वर्कशॉप घ्यायला यायचे, तेव्हा मी त्यांचे वर्कशॉप अटेंड केले होते. आणि तेव्हा मी अशीच इच्छा व्यक्त केली की मला सरांकडे शिकायला आवडेल असं. हे माझं वाक्य ऐकल्यानंतर कुणालाही असं वाटेल, पहिले आई आहे आणि नंतर नृत्य गुरु आहे, तर कुणालाही स्वाभाविकपणे असं वाटेल की मी हिला माझ्या हातातनं नाही सोडू शकत, कारण एकतर मुलगी आहे,
1: बरोबर,
0: त्यातून असं कसं इझिली नाही सोडता येत गोष्टी. पण तिने कुठलाही पुढचा मागचा विचार न करता मला सांगितलं की तुला जे काही करायचं ते तू कर, तुला मुंबईला जाऊन शिकायचंय का त्यांच्याकडे, मला काहीही प्रश्न नाहीये. सेम माझे बाबा पण आजी पण, त्यांनी कधीच मला असं अडवलं नाही शिकण्यासाठी, कारण नृत्य आणि कला आमच्या घरातच आहे, त्याच्यामुळे कलेबद्दलची आस्था ही पहिल्यापासूनच आमच्या घरात आहे. त्याच्यामुळे आईनं जर मला पाठवलं नसतं तर, म्हणजे मगाशी मी जे म्हणले माणूस म्हणून कसं राहायचं, ते खुलं मन जे आहे ते फक्त तिच्यामुळे मी शिकले. की कारण हल्ली आपण बघतो असं पटकन सोडता नाही येत स्वतःच्या हातातली गोष्ट,
1: खरं,
0: त्याच्यामुळे तिनं जर ते केलं नसतं तर आता म्हणजे मी सरांकडे शिकू शकले नसते आणि आता माझं आयुष्य काही वेगळं असतं. मग
1: खरं म्हणजे कदाचित हे कलेत जे आपण फ्रीडम विषयी बोलतो त्याच्यामुळे कुठेतरी असा प्रवास घडला असा.
0: अब्सोल्युटली.
1: मला तुम्हा दोघींना विचारायला आवडेल की गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने तुमच्या गुरूंविषयी एखादी आठवण जी तुमच्या कायम स्मरणात राहते अशी कोणती? स्वातीताई,
2: याबद्दल मी माझ्या अगदी पहिल्या गुरु सुचेता जोशी, त्यांनी स्वतः नृत्य शिकायला सुरुवात केली त्यांच्या वयाच्या 45व्या वर्षी, आणि मी त्यांच्याकडे जेव्हा शिकायला गेले तेव्हा त्या 60च्या पुढेच त्यांचं वय होतं, म्हणजे त्या 60 वर्षाच्या आणि मी 6 वर्षाची असं आमचं नातं होतं तेव्हा. पण त्यामुळे त्यांनी मला, म्हणजे त्यांची मुलगी त्यांची नात अशाच स्वरूपात कायम बघितलं, तशाच त्या माझ्याशी वागायच्या. म्हणजे इतकं होतं की नृत्याचं तर शिक्षण त्या देतच होत्या, पण त्या पलीकडे जाऊन त्या मला म्हणायच्या, तू केव्हाही माझ्याकडे ये राहा, तुला अभ्यास करायचा आहे का, तू माझ्याकडे येऊन अभ्यास कर, जेवायला राहा. सो ही जी एक जवळीक त्यांच्याकडे शिकत असताना मला मिळाली, त्यातून तो विश्वास की नाही गुरु म्हणजे काही खूप वेगळं कुणी नसतं, ते आपल्यासारखेच असतात आणि आपलेच असतात. सो हे खूप कुठेतरी मनामध्ये रुजिल.
1: स्वरदाताई, तू कोणती आठवण सांगशील?
0: आता जसं ती म्हणली त्यालाच पुढे मी जॉईन करते की गुरु म्हणजे आता, म्हणजे काही काही वेळेला असं होतं की गुरुला मी गुरु आहे असं जे काही ऑरा असतो त्याचा, तसे माझे कुणीच गुरु नाहीयेत. म्हणजे इतके सिंपल आहेत आणि इतके जेन्युइन आहेत की त्यांच्याकडे बघून असं पहिलं तर वाटतच नाही की हे इतके, म्हणजे कलेच्या किंवा इतर पण सगळ्याच टॅलेंटने ते असे पुरेपूर भरलेलं आहे, माहितीये का, की काय काय घ्यायचं त्यांच्याकडनं हे म्हणजे विचार करावा लागतो की अरे बापरे, प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळं वेगळं दिसत जातं, अच्छा असं पण असतं का, अच्छा तसं पण असतं का. तर पहिली आई बरोबरची आठवण, म्हणजे खूप आठवणी आहेत आई म्हणून पण आणि गुरु म्हणून पण. पण मला एक सांगावं असं वाटतं की 5वीत तिने माझा आरंगेत्रम केलं, मी 5वीत होते तेव्हा. आणि तेव्हा बाकीचे खूप लोक असे होते की जे आईला म्हणत होते की अगं ती लहान आहे अजून, तू काय इतके, म्हणजे आरंगेत्रम कर एवढी काय घाई आहे, अजून होऊ देत ना, पुढं शिकतीये ना अजून. पण तिला प्रचंड विश्वास होता आणि त्या एकाच भावनेला धरून ती होती, आणि तिने माझ्यात तोच विश्वास दाखवला आणि तिने मला सांगितलं की तुला कॉन्फिडन्स आहे ना, मला पण कॉन्फिडन्स, त्याच्यामुळे हे आरंगेत्रम घडणार आहे. आणि टिळक स्मारकला, म्हणजे हाऊसफुल होता टिळक स्मारक, त्याच्यामुळे ती आठवण मी कधीच नाही विसरू शकत. त्याच्यानंतर मैथिली मामी, त्यांच्याबद्दल सांगायचं तर मी आणि आई नेहमी जेव्हा 12वीत होते तेव्हा आम्ही दोघींनी एक प्रयोग केला होता, म्हणजे कार्यक्रम केला होता, आणि तेव्हा म्युझिशियन्स बरोबर कार्यक्रम होता तो, आणि तेव्हा मैथिली मामी आमच्यासाठी नटवांगम करत होत्या. नटवांगम म्हणजे नृत्याचे बोल म्हणणं जे असतं ते, तर ते मी कधीच नाही विसरू शकत, कारण ते जे कनेक्शन आहे ना की आपल्यासाठी आपल्या गुरु बोल म्हणतायत,
1: बरोबर,
0: कारण त्या वयाने खूप मोठ्या आहेत आणि मी खूप लहान होते तेव्हा, त्याच्यामुळे पण मला खूप जास्त अप्रूव वाटलं त्या गोष्टीचं की आम्ही दोघी स्टेजवर आहोत आणि त्या आमच्यासाठी नृत्याचे बोल म्हणतायत, ती मी कधीच नाही विसरू शकत. आणि दुसरी आठवण म्हणजे मी त्यांना घेऊन सोलापूरला एका कार्यक्रमासाठी गेले होते तेव्हा त्या खूप अशा मला धरून होत्या की हा म्हणजे इथून ट्रेनमधून उतरायचंय मग तिथपर्यंत जायचंय, त्याच्यामुळे त्यांची काळजी घ्यायला मला खूप जास्त

0: छान वाटलं. म्हणजे गुरु म्हणून पण, आणि म्हणजे ते आता आजीच आहेत त्याच्यामुळे ते प्रेम माझ्यासाठी खूप जास्त लक्षात राहिलं माझ्या ते. आणि सरांबद्दल सांगायचं झालं तर 2019 साली मी आणि माझी मैत्रीण ईशा पिंगळे आम्ही दोघींनी आमचं एक प्रोडक्शन आहे ते केलं होतं पुण्यामध्ये सादर. तर मॅडम मेनका कोरिओग्राफी मुव्हमेंट क्षमाताई करतात, क्षमा भाटे, तर त्यांच्या त्या फेस्टिवलमध्ये आम्ही दोघी नाचलो होतो. आणि तो प्रयोग झाल्यानंतर म्हणजे पॅनल डिस्कशन असतं त्याच्यानंतर की त्या नृत्य प्रस्तुतीवर प्रत्येक वेगवेगळ्या फील्ड मधले लोक आहेत आलेले असतात आणि ते आपापली मतं मांडतात. तर सगळं झाल्यानंतर सरांच्या हातात जेव्हा माईक आला तेव्हा ते खूप जास्त भावुक झाले होते माहिती आहे का. त्याच्यामुळे ती गोष्ट मी आणि त्यांचा चेहरा मी कधीच नाही विसरू शकत. म्हणजे आपण काहीतरी स्वतः क्रिएट केलंय आणि त्याच्यामुळे जर गुरुंना आपल्या जर आपला अभिमान वाटत असेल तर त्याच्या पलीकडे काहीच नसू शकत.
1: खरंच या खूप प्राइसलेस अशा मोमेंट्स असतात.
0: अगदी अगदी.
1: ज्या आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही आणि त्या कायम आपल्या सोबत असतात.
0: म्हणजे आठवणी या अशा असतात की तुम्ही मागून पण आम्ही देऊच शकत नाही.
1: खरं स्वाती, तरी आपण बघतोय की आजकाल काळ खूप झपाट्याने बदलत चाललाय, खूप डिजिटायझेशन होत आहे, तर यात गुरु शिष्य परंपरा कशा प्रकारे पुढे चालली आहे आणि काय काय बदल हे तुम्हाला प्रकर्षाने जाणवत आहे?
2: काळ जरी खूप बदलला आहे, बदलत आहे, अजूनही बदलणार आहे, कारण डिजिटायझेशन आणि इक्विपमेंट्स या सगळ्यांमुळे खूप बदल होत आहेत, पण तरीही अनुजा मला ना अशी खात्री वाटते की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो ना तर त्या क्षेत्रामध्ये गुरु शिष्य परंपरा किंवा गुरु शिष्याचं नातं हे नाही बदलत. कारण शिकायला येणारे विद्यार्थी तेवढ्याच विश्वासाने तुमच्याकडे येतात, तुम्ही जेव्हा शिकवता तेव्हा तुम्ही तेवढ्याच अधिकारांनी त्यांना रागवूही शकता, त्यांना समजावूनही सांगू शकता. म्हणजे वेळ प्रसंगी कठोर, वेळ प्रसंगी मृदू, दोन्ही पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी संवाद साधत असता. कलेच्या व्यतिरिक्त आपण मगाशीच बोलत असं आयुष्याबद्दलही आपण बोलत असतो, आपण एकमेकांशी खूप संवाद साधत असतो. सो यातून गुरु शिष्याचं जे नातं आहे ना ते टिकून राहिलेलं आहे. म्हणजे आजही व्हिडिओ पाठवून शिकणं ही सहज साध्य होणारी गोष्ट आहे, पण व्हिडिओतनं मी एखादी प्रस्तुती पाठवली आणि ती एखादी विद्यार्थिनी शिकलीये आणि रोज माझ्या सहवासात क्लासमध्ये माझ्या समोर राहून ती विद्यार्थिनी शिकलीये, ह्याच्यात कुठेतरी खूप फरक पडतो. त्यामुळे गुरु शिष्य नातं बदललंय किंवा बदलेल किंवा ते कमी होईल का त्याचं प्रभाव, तर मला नाही असं वाटत.
1: आपण बघतो की काळ बदलतोय तर गोष्टी खूप बदलत जातील, म्हणजे आपल्या पूर्वजांकडून जी परंपरा आली आहे ती कदाचित पुढे टिकेल की नाही असा प्रश्न बऱ्याचदा निर्माण होतो, पण तुम्ही आज ज्या पर्स्पेक्टिव्हने सांगितलंय त्याने खरंच असं वाटतंय की नाही, या गोष्टी टिकून राहणार आहेत आणि अशाच पुढे जातील आणि बहरतील.
2: अगदीच नक्की.
1: खरं
0: मला एक छोटस ऍड करावं असं वाटतं की हाच विश्वास आहे माहितीये का, आता ती जे बोलली ना की हाच विश्वास आहे गुरुचा शिष्यावर आणि शिष्याचा गुरुवर आणि ओव्हरऑल ह्या गुरु शिष्य परंपरेवर. कारण तू म्हणलीस तसं की डिजिटायझेशनमुळे ऑफकोर्स पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की नृत्य अख्ख्या जगात, म्हणजे क्लासिकल डान्स मी म्हणते हा, की भरतनाट्यम जर घ्यायचं झालं तर ते अख्ख्या जगात पसरलंय आता. म्हणजे मी माझ्या घरी बसून व्हिडिओ केला तर तो युएस मधली माझी मैत्रीण पण इझिली बघू शकते.
1: खरं
0: त्याच्यामुळे माझं जे काही म्हणणं आहे ते मी माझ्या व्हिडिओ थ्रू कुठेही पोहोचवू शकते, ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण ती जसं म्हणली तसं तो जो प्रत्यक्ष भेटण्यातला ओलावा आहे ना तो फक्त आणि फक्त प्रत्यक्ष भेटूनच येणार
1: आहे.
0: म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी
1: आहेत
0: डिजिटायझेशनच्या आहेत.
1: खरं तर आई मुलगी आणि गुरु शिष्य असं तुमचं खास नातं आहे, तर स्वरताई गुरु आणि आई या दोन्ही भूमिकांमधून तू स्वातीताईंना कशी पाहतेस?
0: पहिली तर गोष्ट म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं की तिनं मला कधीच बांधून ठेवलं नाही. तिनं पहिल्यापासूनच मला प्रोत्साहन दिलं की तुला जे काय हवं ते तू कर, आम्ही सगळे आहोत. ऑफकोर्स म्हणजे आई म्हणून उगाच लाड पण कधीच केले नाही. आणि मेन म्हणजे मला असं सांगावं असं वाटतं की म्हणजे इच्छा खूप व्यक्त होतात मनामध्ये, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे करायचं ते करायचंय, पण म्हणजे आई पण बाबा पण नाही ऐकण्याची सवय यांनी मला लावली की एखादी गोष्ट जर मागितली तर ती त्या दुसऱ्या दिवशी नाही असं नाही मिळू शकत. की तू त्याच्यासाठी मेहनत कर, तू त्याच्यासाठी पेशन्स ठेव, मिळणार आहे, पण तुझ्या कष्टांनी जर मिळवता आलं तर वेल अँड गुड, नाहीतर मग आम्ही आहोतच. पण स्वतःवर विश्वास ठेवायला त्यांनी आधी मला शिकवलं आणि त्याच्यानंतर मग समजा जर जमलं नाही तर त्याच्यामध्ये वाईट वाटून घ्यायची काहीच गरज नाही.

0: पुन्हा करत राहायचं, आम्ही आहोतच. पण पहिल्यांदा तू प्रयत्न कर, तू कष्ट कर, जर नाही झालं तर मग पुढे पुढचं पुढे बघू.
1: आता आपण एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊयात. यात मी तुम्हाला काही शब्द किंवा फ्रेजेस सांगेन, त्याविषयी तुम्हाला थोडक्यात अगदी सांगायचंय किंवा एका शब्दात सांगितलं तरी चालेल. आधी स्वातीताईंसाठी पहिला शब्द आहे गुरुपौर्णिमा,
2: गुरुंविषयी कृतज्ञता.
1: भरतनाट्यम,
2: समृद्ध परंपरा असणारी नृत्यशैली जी माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.
1: रियाज,
2: रोजच्या आयुष्याचा एक भाग व्हायलाच पाहिजे अशी गोष्ट.
1: वा. शिष्य,
2: शिष्य ही आपली प्रतिकृती असते असं आपण म्हणू शकतो.
1: वा. स्वरदाताईसाठी आवडती नृत्य रचना,
0: म्हणजे ज्यांना भरतनाट्यम येतं किंवा ज्यांना नॉलेज असणाऱ्यांना कळेल की अलारिपू ही जी रचना असते ती, किंवा पहिलं जे आपलं नटेश कौतुम असतं ते, कारण त्याच्यासारखा वॉर्मअप किंवा अभिनयाचा पण आणि शारीरिक हालचालींसाठी, त्याच्यामुळे ते मला फार आवडतं.
1: मंचावर जाण्यापूर्वीची एक सवय,
0: पाऊल ठेवण्यापूर्वी मी विंग मध्ये उभं राहून त्या रचनेचा विचार करते, आणि दुसरी म्हणजे त्याला नमस्कार करायचा पूर्ण, जी कुठली जागा असेल त्याला.
1: सकाळचा रियाज की संध्याकाळचा?
0: हे ऍक्च्युली डिपेंड करत, कारण काही दिवशी सकाळी क्लास असतात, काही दिवशी संध्याकाळी असतात, पण शक्यतो सकाळचाच. असं
1: शेवटचा शब्द गुरु,
0: मार्गदर्शक.
1: आता पुढे जाऊयात आपण, गुरूंकडून मिळालेली कोणती शिकवण आहे की जी कायम तुमच्या लक्षात राहील?
2: गुरु या शब्दाचाच अर्थ जर आपण आपल्या परंपरेत बघितला तर अज्ञान दूर करणारा तो गुरु. मला प्रत्येकच गुरूंकडनं अशी शिकवण मिळाली की आत्ता जे ज्ञान तुझ्याकडे आहे त्याच्यापेक्षा अधिक मिळवण्याचा प्रयत्न कर. आजूबाजूच्या जगामध्ये खूप बदल होत असतात, ते बदल तुमच्या विचारांमध्ये पण झाले पाहिजेत, तुमच्या कलेत पण झाले पाहिजेत.
1: स्वरदाताई,
0: खास शिकवण की नेव्हर गिव्ह अप, माहितीये का, की तुम्ही मगाशीच म्हटलं तसं सतत करत राहा, कान डोळे सतत उघडे ठेवा, कारण ऑब्झर्वेशन करणं खूप महत्वाची गोष्ट आहे कलाकार म्हणून. कारण कलेमधनं आपण काय दाखवतो तर आजूबाजूचं जगच दाखवत असतो, मग त्याचं जर आपल्याला ज्ञान नसेल तर आपण कुठनं काय क्रिएट करायचं, त्याच्यामुळे ऑब्झर्वेशन फार महत्वाचं आहे. आणि बिंदास नाचत राहा, म्हणजे फार जास्त विचार करून खूप इंटेलेक्च्युअली नाचलं तर मग तो डान्स वेगळा होतो.
1: स्वातीताई, तुम्ही आजवर अनेक शिष्या कलाकार म्हणून घडताना पाहिले आहेत, त्यांच्या प्रवासाच्या तुम्ही साक्षीदार आहात, हा अनुभव कसा होता?
2: मी जवळपास 45 वर्ष नृत्य शिकवती आहे, कारण माझ्या वयाच्या 16व्या वर्षीच मला नृत्य शिकवण्याची संधी मिळाली. त्याआधी मी माझ्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याच क्लासमध्येही शिकवत होते, त्यामुळे शिकवणं या गोष्टीचा अनुभव होता. पण स्वतंत्रपणे शिकवायचंय ही संधी मला 16व्या वर्षी मिळाली, त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थिनींना शिकवणं आणि त्यातून स्वतः काही गोष्टी शिकत जाणं हा माझा प्रवास विद्यार्थिनींच्या बरोबरच घडत गेला, कारण 16 वर्ष हे काही माझं परिपूर्ण ज्ञान असण्याचं वय नव्हतं. त्यामुळे त्यांना शिकवत असताना मी नकळत खूप गोष्टी शिकत गेले, त्यामुळे विद्यार्थिनींचं शिकणं आणि माझं शिकणं हे सोबतच होत गेलं खूप वर्ष. नंतर परीक्षा विद्यार्थिनींनी द्यायला सुरुवात केली, मग त्यांचं परीक्षेतलं यश, त्यांचा रंगमंचावरच्या कार्यक्रमातलं यश, वेगवेगळे प्रयोग त्यांनी नृत्यात करायला सुरुवात केल्यानंतर ते बघून होणारा आनंद आणि समाधान की बाबा जे बीज आपण रुजवायचा किंवा आपल्या असलेलं ज्ञान देण्याचा जो प्रयत्न केलाय ते खूप छान पद्धतीने पुढे जात राहिलंय आणि ते अजूनही पुढे अनेक शिष्यांच्याकडनं जातच राहणार आहे, त्यामुळे हे समाधान खूप वेगळं आहे.
1: वा. शेवटी जाता जाता युववाणीच्या श्रोत्यांसाठी, तुम्ही भरतनाट्यम ही कला शिकणाऱ्या, जपणाऱ्या आणि गुरु शिष्य परंपरेला पुढे नेणाऱ्या पुढच्या पिढीला काय संदेश द्याल?
2: संदेश एकच आहे, मी पहिल्यांदाच म्हटलं तसं की तुम्ही जी कला शिकताय त्या कलेप्रती पहिली गोष्ट तर आदर ठेवा, ती कला आपल्याला समृद्ध करणार आहे याच्यावरती विश्वास ठेवा, आणि त्या कलेचा मार्ग आपल्याला दाखवणारे आपले जे गुरु आहेत त्यांना तुम्ही गुरु म्हणा, मार्गदर्शक म्हणा, शिक्षक म्हणा, काहीही म्हणा, पण ते तुमचा हात धरून तुम्हाला त्या प्रवासामध्ये नेत असतात, त्यांच्या प्रती आदर कृतज्ञता ही ठेवा आणि निष्ठेने तुमच्या कलेची साधना करत राहा. ती कला तुम्हाला नक्कीच आयुष्यात खूप गोष्टी.

0: ते खरं स्पर्धा ताई
1: सगळंच ती बोलली. एकच फक्त सांगायला आवडेल की जसं ती म्हणली तसं पहिला स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तो जो कॉन्फिडन्स आहे तो आपल्या पर्सनॅलिटीमधनं पण दिसतो आणि त्याच्यानंतर नृत्यातनं तर दिसतोच दिसतो. कला ही कलाकारापेक्षा नेहमीच मोठी असते माहितीये का, कारण कलाकार हा का घडतो, कलेमुळे घडतो. त्याच्यामुळे ती म्हणली तसं कलेवर आधी विश्वास ठेवा की त्याच्यातनं आपल्याला खूप काही मिळणार आहे, आपण जे घडतोय ते त्या कलेमुळे घडतोय, तीच आपल्याला पुढपर्यंत नेऊ शकेल. त्याच्यामुळे तिचं बोट कधीच कधीच नाही सोडायचं.
0: स्वातीताई आणि स्वरदाताई आज तुम्ही युववाणीच्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढच्या नृत्य प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
2: खूप धन्यवाद अनुजा.
1: नमस्कार.
0: मित्रांनो, डॉक्टर स्वातीताई आणि स्वरदाताई यांनी त्यांच्या अनुभवातून गुरु शिष्य परंपरेचा समृद्ध वारसा, त्यातील भावनिक नातं आणि साधनेचं महत्व अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या समोर उलगडलं. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुजनांना विनम्र अभिवादन करत या कार्यक्रमातून मी अनुजा भिसे आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह, तोपर्यंत नमस्कार.

0: अनुभवाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. यासाठी आमचा एक ईमेल आय डी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे yuvavaniairpune@gmail.com, अर्थात yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com, yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतले युवक युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा या ईमेल आय डीच्या माध्यमातून. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेतो. नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात गुरु पौर्णिमेनिमित्त परंपरेची पाऊलवाट या खास कार्यक्रमात भरतनाट्यम नृत्यांगणा डॉक्टर स्वाती दातार आणि त्यांची शिष्या भरतनाट्यम नृत्यांगणा स्वरदा भावे यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त

बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 मिनिटांनी आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 3:40 मिनिटांनी आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत.

दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिकेअंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिकेअंतर्गत प्राध्यापिका मिनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: आहे आणि मग अशा वनामध्ये पार्वती मातेने त्या अग्निदेवाला नेमकं भिक्षा म्हणून काय दिलं आहे का?
1: अरे शंकराचे राव वाढले

शंकर भगवानांचं बीज वाढलं, अग्निदेवाने भक्षण करावं, मग मात्र प्रकार काय झाला, त्या अग्निदेवाला गर्भ सामावला, अग्निदेवाला पश्चाताप झाला, स्वामी यातून मला बाहेर काढा, काहीतरी मार्ग काढा। मग कैलासपती भोळ्या शंकरने सांगितलं, एकदा दिलेला शाप मागे घेता येत नाही, परंतु यातून तुला उशाप म्हणून काहीतरी मार्ग सांगतो। मग मात्र त्या कैलासपती भोळ्या शंकरने काय केलं, त्याने सांगितलं हा गर्भ गंगेतीरी नेऊन टाक। मग मात्र प्रकार काय झाला ऐका।

शिवशंकराने सांगितल्याप्रमाणे त्या अग्निदेवाने गंगेच्या पाण्यावरती गर्भ टाकून दिला. मग ज्या सहा कृतिका स्नानासाठी आल्या, स्नान झालं, थंडी लागली म्हणून अग्नी पेटवला. एकदा अग्नी पेटवल्यानंतर तो विझवता येत नाही. मग तो शेक घेत असताना, अग्नीचा शेक घेत असताना त्या सहा जणींना स्वतः वाटे उदरामध्ये गर्भ सामावला.

भासणारे शंकराचं बीज त्या गंगे

टाकला साधनी तो गर्भत काढला आणि गंगेत्री टाकला मग मात्र ब्रह्मदेवाचं काम असतं जन्माला घालण्याचं.

त्याचा मुलगा जन्माला आला. पार्वती मातेने त्याचा संगोपन केलं, लहानचा मोठा केला. मग मात्र सहा शिर असल्या कारणास्तव त्याला षडानन म्हटलं जातं. आणि मग हा षडानन नेमकं याच्या मंदिरात जाण्याची नेमकं

दिवशी माता भगिनींना महिला मंडळींना कार्तिक स्वामीच्या मंदिरात जाता येत नाही आणि म्हणून कार्तिक स्वामीचं दर्शन कार्तिक पौर्णिमेला घेतलं जात. आर सुरावर किराव संदीप रामदास

श्रोतेहो लोकसंगीताच्या कार्यक्रमात बाबू बोरुडे आणि सहकारांच्या आवाजातील भेदिक आपण ऐकलीत. हे आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो संध्याकाळचे 6:20 होत आहेत. संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

नमस्कार श्रोते हो, क्रीडांगण या कार्यक्रमात तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. मंडळी, या कार्यक्रमाच्या मागच्या भागापासून आपण सॉफ्टबॉल या खेळाची राष्ट्रीय खेळाडू स्वरांजली राहुल देशपांडे हिच्याशी केलेली बातचीत ऐकत आहात. मागच्या भागात आपण सॉफ्टबॉल या सांघिक मैदानी खेळामध्ये 16 खेळाडू असतात, त्यापैकी 9 खेळाडू हे प्रत्यक्ष मैदानात उतरतात तर 5 खेळाडू राखीव असतात हे जाणून घेतलं. या खेळासाठी लागणार

मैदान हे कशा प्रकारचं असतं? तर ते डायमंड शेप्ड म्हणजेच समभुज चौकोनी, आपला पतंग किंवा शंकरपाळीच्या आकारासारखं साधारण असतं असं म्हणायला काही हरकत नाही. अशा या मैदानावर विशिष्ट प्रकारचा बॉल आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी बॅट जिला स्लगर असं म्हणलं जातं ती घेऊन दोन संघ स्पर्धा खेळतात आणि त्यांच्यामध्ये 3, 5 किंवा 7 अशा इनिंग्स होऊन स्पर्धा खेळली जाते हे आपण स्वरांजलीकडनं जाणून घेतलं. हा खेळ खेळायला स्वरांजलीनं कशी सुरुवात केली आणि त्यात नैपुण्य कसं मिळवलं याविषयी जाणून घेण्यासाठी ऐकूया कार्यक्रमाचा पुढचा दुसरा भाग.

0: व्यायाम होतो, कसरत होते किंवा स्टॅमिना जास्त लागतो अशा या खेळाकडं तू कशी काय वळलीस? तू केव्हापासून सॉफ्टबॉल खेळायला सुरुवात केलीस?
1: मी
0: आणि त्यासाठी काय कारण घडलं?
1: मी 5वीत असल्यापासून खेळाची आवड होतीच पण योग्य मार्गदर्शन मिळत नव्हतं. म्हणजे पहिली ते 4वीपर्यंत पण खेळायची आवड होती पण मार्गदर्शन करणारे असं कोण सापडले नव्हते. जेव्हा 5वीत ऍडमिशन घेतलं तेव्हा या खेळाबद्दल समजलं.
0: बर, तुमच्या शाळेत हा खेळ होता?
1: हा, आमच्या शाळेत हा खेळ होता. हा खेळ जवळजवळ आमच्या शाळेत 15 वर्ष झाला खेळला जातोय. म्हणजे आमचे वरिष्ठ खेळाडू जे आहेत ते पण माझ्यापेक्षा जास्त नॅशनल्स खेळलेले पण खेळाडू
0: शाळेमध्ये तयार
1: झालेले आहेत आमच्या मार्गदर्शकांकडून. सो मी 5वीपासनं हा खेळ शिकले, खेळाची आवड निर्माण झाली. नवीन खेळ होता ना, पहिल्यांदा असं वाटायचं नाही हे आपल्याला नाही जमणार, पण जसजशी गोडी लागत गेली तसतशी या खेळाची माहिती जास्त करून मिळाली व आवड निर्माण झाली. हा खेळ कसा खेळला जातो हे सगळं प्रशिक्षकांनी शिकवलं वगैरे, त्यामुळे या खेळाची जास्त आवड लागली.
0: बर, हा मग तू 5वीपासून सॉफ्टबॉल खेळायला लागलीस. गेली किती वर्ष तू खेळतीयस हा खेळ?
1: हा खेळ मी जवळजवळ 7 वर्षे खेळत आली आहे 5वीपासून. आता मी 12वीत आहे त्यामुळे 12वीपर्यंत खेळत आले हा खेळ.
0: बर, तू आता 12वी सायन्सला आहेस. हा, आणि खेळ म्हणलं की सुद्धा खेळासाठी भरपूर वेळ द्यायला लागतो. शिवाय 12वी सायन्स या शाखेला भरपूर अभ्यास असतो. दोन्हीची जी कसरत आहे, अभ्यास आणि खेळ, या दोन्हीतली कसरत कशी सांभाळतीस किंवा तू सायन्स साईडच कशी काय निवडलीस?
1: तसं बघायला गेलं तर खेळ आणि अभ्यास याचा समतोल राखणे अवघड असतं, पण वेळेचे जर प्रॉपर नियोजन केले तर म्हणजे आपण करू शकतो, स्वतःला आपण तसं घडवू शकतो. वेळेचे काटेकोर नियोजन, खेळाला वेगळा वेळ, अभ्यासाला वेगळा वेळ आणि विश्रांतीला वेगळा वेळ दिला तर हे होऊ शकतं.
0: म्हणजे थोडक्यात तुला दोन्ही गोष्टी आवडतात, सायन्स ही शाखा पण आवडती आणखीन खेळ सुद्धा आवडतो. या सॉफ्टबॉल या खेळामध्ये तुला जास्त काय आवडतं?
1: मला जास्त असं बॉल टाकायला आवडतं, म्हणजे पिचर. मी एक पिचर आहे. 5वीपासनं मी पिचिंग करत नव्हते, फिल्डिंग करत होते पहिला. 9वीत आल्यापासनं ना सर म्हणले असं खेळ पिचिंग करू शकतेस तू. म्हणजे एक दिवशी काय झालं, मी फिल्डिंग करत होते आणि एकदम जोरात असा बॉल टाकला फिरून, तर सरांनी विचारलं की पिचिंग टाकशील का. तर पहिला असं वाटायचं म्हणजे नाही आपल्याला हे जमू शकत नाही, पण म्हणजे प्रॉपर मार्गदर्शन सरांचं सराव त्यामुळं हे जमत गेलं. आणि पहिल्यापासून म्हणजे असं भीती वाटायची, पण आता खेळून खेळून खेळून कमी कमी येत आली भीती.
0: कमी झाली भीती आणि आता तू छान पिचर आहेस.
1: हो,
0: आणखीन ह्या खेळामध्ये तू राष्ट्रीय खेळापर्यंत गेलीयस, तर त्याची सुरुवात कशी कशी झाली? तुम्ही आता पहिल्यांदा खेळायला लागला तुमच्या शाळेमध्ये, मग त्यानंतर तुम्ही स्पर्धेसाठी कधी उतरलात?
1: आम्ही स्पर्धेसाठी इयत्ता मी 8वीत होते तेव्हा आमचा जिल्हा, म्हणजे आमचे असे टप्पे असतात, जिल्हा, विभाग, स्टेट आणि मग नॅशनल.
0: बर,
1: आमच्या तालुक्याच्या स्पर्धा होत नाहीत कारण की तालुक्याला टीम नसतात.
0: बर,
1: त्यामुळे डायरेक्ट आम्ही जिल्हा खेळतो. जिल्हा खेळलो, परत विभाग खेळलो. विभागाला आम्हाला आटीतटीची मॅच होती. आम्ही इयत्ता 8वीत असताना ना एक विभाग 2 दिवस खेळलेलो, म्हणजे संध्याकाळी आमची बरोबर 3 वाजता मॅच चालू झालेली आणि आटीतटीचा असा सामना चालू झालेला. 0-0, कुणाचेच रन नाहीत. अंधार पडला ना की त्याला असं बॅड लाईट असं म्हणतात.
0: बर,
1: मग बॅड लाईट पडल्यावर आम्ही परत घरी गेलो. दुसऱ्या दिवशी परत एकदा खेळायचं. प्रत्येकाच्या मनात भीती होती की ही मॅच आपण कशी जिंकणार आहे, कसं काय आपण

0: करू शकणार आहे. पण आमच्या सरांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन दिलं, नाही तुम्ही हे करू शकताय, प्रत्येकाला समजून सांगितलं की आपल्याला हे करायचंच आहे. मग प्रत्येकाच्या मनात
1: असं
0: आत्मविश्वास वाढवला की आम्ही हे करू शकतो आणि करत करत गेलो. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सांगली वर्षच कोल्हापूर मॅच चालू होती. ही विभाग जो असतो तो कोल्हापूर विभाग असतो, त्यातनं मॅच चालू होती आणि आम्ही तो विभाग 2-1 जिंकलेलो. म्हणजे 1 रन आम्ही तो विभाग जिंकलेलो आणि त्याच्यानंतर स्टेटला गेलेलो. असं प्रत्येक मॅचेसच्या वेगवेगळे अनुभव येत राहतात. पण मी आता 9वीपासनं पिचिंग स्टार्ट केली, तेव्हापासनं आम्ही पहिल्यांदा स्टेटला गेलो. सब ज्युनियरच्या मॅचेस होत्या, सब ज्युनियर स्टेट होतं, तिथे गेलो आणि मॅचेस खेळलो. तिथे आम्हाला फर्स्ट प्लेस बसली आणि तिथनं आमच्या 4 मुली सिलेक्ट झाल्या. पुढं जात गेलो तेव्हापासनं पिचिंग चालूच होती. आतापर्यंत सराव करत करत पिचिंगवर जास्त फोकस करत करत चांगले खेळाडू होऊ शकले.
2: नक्कीच, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरांनी तुझ्यातलं बॉलिंगचं म्हणजेच सॉफ्ट बॉलच्या पिचिंगचं कौशल्य ओळखलं आणि तुला संधी दिली. त्यांनी योग्य असं मार्गदर्शन केलं आणि तुझ्याकडून सराव करून घेतला आणि तू सुद्धा नियमित सराव करून राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारलीस आणि तुझी चमक दाखवलीस. हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. स्वरांजली, तुझं खूप खूप कौतुक, मस्त.
1: या खेळाच्या आतापर्यंत कोणत्या कोणत्या स्पर्धांमध्ये तू सहभाग घेतलास?
0: स्टेट, नॅशनल्स, जिल्हा, विभाग या सर्व स्पर्धांमध्ये मी खेळत आले. 15-20 स्टेट खेळलो असेल आणि 5 नॅशनल्स माझे आतापर्यंत झालेत. त्यातल्या 2 स्कूल नॅशनल्स झालेत आणि 3 फेडरेशन.
1: बर, ह्या स्पर्धा तुझ्या कुठे कुठे झाल्या?
0: स्पर्धा 3 ज्या झाल्या त्या महाराष्ट्रामध्ये झाल्या. त्यातील 2 छत्रपती संभाजीनगर मध्ये झाल्या आणि 1 नागपूर येथे झाली आणि बाकीच्या 2 ह्या बाहेरील राज्यात झाल्या. 1 आंध्र प्रदेश आणि दुसरी चंदीगड.
1: बर, हे खेळ खेळताना जेव्हा तू बाहेर गावी गेलीस हा, त्यावेळी काही आलेला एखादा अनुभव किंवा लक्षात राहिलेली एखादी आठवण आहे का?
0: एकदा स्कूलचं स्टेट होतं आणि त्यावेळी मी आधी 4-5 दिवस आजारी पडलेले, मला कावीळ झालेली आणि मला डिस्चार्ज 13 तारखेला मिळालेला आणि आमची टीम जाणार होती 15 तारखेला.
1: बर,
0: आणि घरातली पूर्ण म्हणजे असं पाठवत नव्हती की का, म्हणजे आजारी होते ना पूर्ण, सलाईन वगैरे लावलेलं, त्यामुळं जाऊ शकत नव्हते मॅचला. स्वतःला आतनं कसं तरी वाटत होतं मी का आजारी पडली असेल असं तसं. मग परत घरातल्यांना मी स्वतः सांगितलं की मी हे करू शकते, मला पाठवा. घरातल्यांनी ऐकून मला असं माझ्यावर विश्वास ठेवून पाठवलं. म्हणजे घरातल्यांचा पण तेवढाच मला सपोर्ट असतो, म्हणजे प्रत्येक वेळेला जा कर तू करू शकतेस. त्यांच्यामुळे गेले आणि तिथे मी खूपच आजारी होते पण तिथे पण आम्ही 3rd प्लेस मारून आलो. म्हणजे तो असा 3rd प्लेस मारलेलाचा जो आनंद होता ना, तो असा शब्दात सांगता येत नाही, असा आनंद होता.
1: छान छान.
2: आतापर्यंत कोणत्या कोणत्या स्पर्धांमध्ये तुम्ही यश मिळवलं याबद्दल काय सांगशील?
0: नॅशनल्समध्ये मी सब ज्युनियरला 3rd प्लेस मिळवलेली, म्हणजे नॅशनल्सला, तेव्हा मी पिचिंग करत होते. आणि दुसऱ्या 2 मॅचेस ज्या स्कूल्सच्या झाल्या त्या मॅचेसमध्ये आम्हाला गोल्ड मेडल आहे दोन्हीमध्ये. आणि बाहेर जेव्हा गेलेलो आंध्र प्रदेश, चंदीगड, त्यावेळी टीमची म्हणजे हा सांघिक खेळ आहे ना, त्यामुळं पूर्ण प्रत्येक प्लेयरनं आपला 100% द्यावा लागतो त्यासाठी, मॅच जिंकायसाठी. तर प्रत्येकाची म्हणजे 7 असल्याशिवाय जिंकू शकत नाही ना. प्रत्येकाने 100% आपला द्यायला पाहिजे, असं केलं तरच जिंकणार मॅच. नाहीतर मग गेलेलो आम्ही आंध्र प्रदेश वगैरेला, तेव्हा आमच्या एक एक किरकोळ अशा छोट्या छोट्या चुकांनी आमच्या मॅचेस गेल्या आणि म्हणजे आम्हाला त्या 2 वर्षी प्लेस नव्हती.
2: काहीच हरकत नाही, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. खेळात हारणं किंवा जिंकणं हे महत्वाचं नाहीये, तर राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचून खेळणं हे महत्वाचं.
1: हा जरी तुमचा सांघिक खेळ असला तरी तुझी एकटीची वैयक्तिक निवड करण्यात आली नॅशनलला, तर ते कसं असतं, त्याबद्दल काय सांगशील?
0: म्हणजे जे आपली स्टेटची टीम असते, आम्ही जे म्हणजे आमच्या विभागाकडनं खेळतो, आमचा सांगली जिल्ह्याचा विभाग कोल्हापूर येतो, त्या विभागाकडनं

0: मी खेळतो त्यामुळे विभागाकडनं खेळताना जे सिलेक्टर्स असतात सिलेक्ट करणारे प्लेयर, तर त्यांनी कोणता प्लेयर चांगला आहे म्हणजे अख्ख्या टीम मधला कुणाचा गेम चांगला होतोय त्याच्यावर लक्ष ठेवून असतात बारीक. आणि त्यांच्या निरीक्षणामुळे त्यांना जर हा प्लेयर खेळू शकतो तर त्यांनी आपलं नाव घेतात, नाहीतर मग नाही.
1: म्हणजे थोडक्यात तुझी टीचर म्हणून निवड केली गेली आणि तू नॅशनल पर्यंत गेली आहेस 5 वेळेला. अरे वा, छान. या खेळामुळे तुझ्या व्यक्तिमत्वात काय बदल झाले, काय सांगशील?
0: मी पहिला अशी लाजरी होते, या खेळामुळे मला आत्मविश्वास मिळाला, प्रत्येकाच्या मनात काय चालू आहे काय नाही हे ओळखायचा असा अनुभव मिळाला. प्रत्येक गोष्टीत आपण कसं वागलं पाहिजे किंवा आपण कुठल्या जागी शांत राहिलं पाहिजे, कुठल्या जागी ॲग्रेसिव्ह झालं पाहिजे हे मला या खेळामुळे कळलं. परत जे निर्णय असतात आपले ते शांतपणे घेणे किंवा संयम राखून घेणे हे आपण या खेळामुळे शिकतो. कुठं शांत राहिलं पाहिजे, कुठं आपण चिडलं पाहिजे किंवा चिडून खेळलं पाहिजे, खुन्नसीनं खेळलं पाहिजे हे या खेळामुळे
1: यश मिळवण्यासाठी
0: खेळलं पाहिजे हे या खेळामुळे.
1: अग्रेसिव्हली खेळणं असं म्हणतात त्या खेळाला,
0: अग्रेसिव्हली खेळलं पाहिजे म्हणजे प्रत्येक मॅच स्वतः आपण 100% दिल्याशिवाय जिंकूच शकत नाही. त्यामुळे स्वतःचा 100% कसा देणे, कुठल्याही कामात आपला 100% दिल्याशिवाय ते काम पूर्ण होऊ शकत नाही हे मला या खेळामुळे कळले आणि माझ्या स्वभावात बदल किंवा माझ्या वागण्यात बदल ह्या खेळामुळे घडून आला.
1: खरंय, नक्कीच. मैदानावरचं खेळणं पळणं यामुळं आपलं शरीर हलकं लवचिक होतंच, पण त्याचबरोबर आपलं मन सुद्धा तणावरहित आणि मोकळं होत असतं. सांघिक खेळातला सहभाग यामुळं टीमवर्कचं महत्व हे प्रत्येक खेळाडूच्या अंगी नकळतच रुजतं आणि त्याचा व्यक्तिमत्व विकास व्हायला मदत होत असते. याच नोटवर आजच्या कार्यक्रमात आपण थांबूया.

श्रोते हो, उत्तम व्यायाम आणि खेळातला आनंद हे दोन्ही अनुभवण्यासाठी सॉफ्टबॉल हा एक उत्तम पर्याय आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. सॉफ्टबॉल या खेळाची राष्ट्रीय खेळाडू स्वरांजली राहुल देशपांडे हिच्याशी दीपा तेलंग यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या खेळातला तिचा आत्तापर्यंतचा प्रवास आपण जाणून घेतला. तिची भविष्यातली स्वप्न, तिच्या महत्वाकांक्षा याविषयी तिनं साधलेला मनमोकळा संवाद ऐकण्यासाठी भेटूया क्रीडांगण या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मी दीपा तेलंग आपला निरोप घेते. नमस्कार. श्रोतेहो, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याविषयी तुमचे अभिप्राय किंवा तुमच्या सूचना आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा आमच्या सप्रेम नमस्कार या कार्यक्रमातून. संपर्कासाठी पत्ता आहे सप्रेम नमस्कार विभाग, कार्यक्रम अधिकारी आकाशवाणी सांगली केंद्र, कोल्हापूर रोड सांगली, पोस्ट बॅग नंबर 88. नमस्कार.

आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यम लहरी 249.81 MHz अर्थात 1251 KHz आणि एफ एम बँडच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.

0: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी. आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका. हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.
1: पहाटेची मनोनिवाऱ्याची झुळूक,
2: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
1: टवटवीत फुलांचा सुगंध,
2: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
1: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
2: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन
1: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
2: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती
1: आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वरती
2: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती. आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि
1: भविष्यात आहे.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली

श्रोते हो हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 6:50 होत आहेत. आता जाणून घेऊयात आज उर्वरित आणि उद्या दिवसभर होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळी 6:58 वाद्यसंगीत, 7:00 प्रादेशिक बातमीपत्र मुंबई केंद्रावरून, 7:10 बाजारभाव व काही निवेदनं, 7:15 अर्थविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 माझं घर माझं शेत यामध्ये प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय बाबूराव घाडगे यांची महेश इनामदार यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग, रात्री 8:00 एक गाणे ताजेतवाने, 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून, 8:15 भावधारा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम, रात्री 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून, 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, रात्री 9:30 चर्चा का विषय है, 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचे ध्वनिमुद्रण, रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूयात राग मालकम्स, रात्री 11:00 हिंदीतून बातम्या, 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू, रात्री 11:10 सभेची समाप्ती.

उद्या म्हणजे सकाळी 30 जुलै 2026 5:50 आमच्या सकाळच्या प्रसारण सभेला सुरुवात होईल. सकाळी 6 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून, 6:05 गिरवाणवाणी, यामध्ये समूह स्वरात चंद्रशेखर अष्टकम, 6:10 प्रभातवंदन हा प्रातकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम, 6:40 कृषी वार्ता, यामध्ये भेंडी लागवडीविषयी माहिती, 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पोटविकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांच्या बातचीतीचा भाग तिसरा, 6:50 परिसर यामध्ये पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांचा संवाद, सकाळी 6:55 कार्यक्रमाची रूपरेषा, 7 आजचा सुविचार व काही निवेदनं, 7:07 प्रादेशिक बातमीपत्र मुंबई केंद्रावरून, 7:20 एक गाणी ताजेतवाने, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 7:40 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम, 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आणि त्यानंतर गाणी मनातली, 8 समाचार प्रभात, सकाळी 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून, सकाळी 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम, 8:55 लखलख चंदेरी, 9:10 उद्योग जगत यामध्ये माइंड आय टी सर्व्हिसेसचे संस्थापक शिराउद्दीन शेख यांची मुलाखत, सकाळी 9:30 नाट्यधारा, 10 ॲडव्हान्स आयुर्वेद शिबिर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम, 10:05 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:00 गाता रहे मेरा दिल, 11:40 आज का शब्द आज की सुक्ती आणि त्यानंतर भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम, 12:00 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून, 1:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून, 1:05 गीतबहार, 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या, 1:40 सोलापूर जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2:00 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा, 2:10 परिसर मुंबई केंद्रावरून, 2:30 नादब्रह्म, 3:00 प्रादेशिक बातम्या, 3:10 कार्यक्रम समाप्ती.

संध्याकाळी 4:58 आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल. संध्याकाळी 5 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून, 6 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून, 6:05 लोकसंगीत, यामध्ये भगवान गर्जे व सहकारी यांच्या आवाजात भेदिक, 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून, 6:30 उद्योग जगत, 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा, 6:58 वाद्य संगीत, 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून, 7:10 बाजारभाव व काही निवेदनं, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 माझं घर माझं शेत, 8 एक गाणी ताजेतवाने, 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून,

8:15 गझल. 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून. 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज ऍट 9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वाईड. 9:45 इन्साइट्स. 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचे ध्वनिमुद्रण. त्यानंतर नभोनाट्य टाहो. 10:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. 11:00 हिंदीतून बातम्या. 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. आणि 11:10 कार्यक्रम समाप्ती. श्रोते हो, तर ही होती आज उर्वरित आणि उद्या दिवसभर होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 6:58 होत आहेत. आपण ऐकताय आकाशवाणीचं सांगली केंद्र. यानंतर वाद्यसंगीत आणि 7:00 मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र मुंबई केंद्रातून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू.

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरांचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठवणाऱ्या विधेयकाला राज्यसभेती मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. शाळांपासून 50 मीटर अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर FDA निर्बंध. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळाची मुदतवाढ. आणि राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. लोकसभेत आज पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सुधारणा विधेयक मंजूर झालं. राज्यसभेत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची तरतूद

0: पोहोचणारं विधेयक मंजूर झालं. संसदेच्या आजच्या कामकाजाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्ष नेते राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणात अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतले. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला. तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळून लावले. 2 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कायद्याच्या अंतर्गत पेपरफुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले दावे त्यांनी फेटाळून लावले. आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला नसून केवळ अश्रुधूर सोडल्याचं ते म्हणाले.
2: मुझे ये भी हैरानी है कि नेता प्रतिपक्ष जो सार्वजनिक जीवन और प्रशासनिक प्रणाली की जो बुनियादी बिंदु है उनकी जानकारी का भी अभाव है. सबसे पहली बात तो ये कि जब वो कहते हैं कि गृह मंत्री जी ने गोली चलाने का आदेश दिया और उसे ऑथेंटिकेट करने में नाकाम है तो सबसे पहली बुनियादी बात कि कहीं भी गोली चलाने का आदेश कोई मंत्री नहीं देता, वो मैजिस्ट्रेट देता है, SDM देता है, DM देता है.
1: सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं. त्यापूर्वी जन्ममृत्यूच्या उशिरा होणाऱ्या नोंदी संदर्भातलं विधेयक गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सादर केलं. 2 वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म किंवा मृत्यूची नोंदणी करायची असेल तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असेल. सध्या 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म मृत्यूची नोंद होणार असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असते. राज्यसभेत आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगण मन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. या अंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरू राहिल्यानं सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं.
0: कोळसा खाणवाटप घोटाळा प्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंह यांना निर्दोष ठरवत त्यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला. सीबीआयनं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं फेटाळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मनमोहन सिंग, उद्योजक कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव PC पारेख यांना ओदिशातल्या तालाबिरा 2 या कोळसा खाण वितरण प्रकरणी विशेष न्यायालयानं बजावलेलं समन्सही सर्वोच्च न्यायालयानं स्थगित केलं. राज्यातल्या 2 लाख रुपयांपर्यंत थकित कर्ज असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे. हेअर कटमुळे कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी घाबरण्याचं किंवा काळजी करण्याचं कारण नाही असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज स्पष्ट केलं. ते पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. कर्जमाफीच्या यादीत कमी दिसणारी उर्वरित रक्कम संबंधित राष्ट्रीयकृत बँकांकडून नियमानुसार वर्ग केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलं. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्ज नील झाल्याचं प्रमाणपत्र मिळणार असून दुसऱ्याच दिवशी पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देणं शक्य होईल असं भरणे म्हणाले. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 94% पाऊस पडला असून 84% जास्त खरीप पेरणी पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. सोयाबीनच्या निकृष्ट बोगस बियाण्यांच्या प्रकरणात 85 कंपन्यांविरुद्ध FIR दाखल केली असून संबंधित कंपन्यांना बियाणं बदलून देण्याच्या आणि नुकसान भरपाईच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात यंदा 45,10,000 हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली. त्यापैकी सुमारे 24,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाबाबत तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींचं तातडीनं निराकरण करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी प्रयत्नशील आहेत असं त्यांनी सांगितलं. नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टिकोनातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे देशातले सर्वाधिक वाघ राज्यात असतील अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
3: जगाच्या एकूण व्याघ्र संख्येच्या 75% वाघ हे आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आहे आणि अर्थातच महाराष्ट्र भारतात 3रा क्रमांकावर आहे. पण मला विश्वास आहे की आता जे नवीन सेन्सस होईल त्यानंतर कदाचित आपण 1ल्या क्रमांकाकडे जाऊ इतक्या वेगानं आपली ही संख्या या ठिकाणी वाढली आहे. साधारण 2014 साली जी संख्या 190 होती

0: ती आता 444 इथपर्यंत झालीय आणि ही 600 वर गेली आहे अशा प्रकारचा आपला अंदाज देखील आहे.
1: यावेळी वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विशाल बनसोड, गजानन धनराज गुल्धे आणि व्ही ए डोंगरे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांच्या 50 मीटर परिसरात साखर, मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज बातमीदारांना सांगितलं. अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळानं 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या नागरिकांनी एसटी प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक असेल. तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. राज्य सरकारचा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रख्यात धूक यांना तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना दिला जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा जीवन गौरव पुरस्कार गोपाळ देशमुख यांना जाहीर झाला आहे. ऐतिहासिक संशोधनात्मक आणि साहित्यिक लेखनातल्या योगदानाबद्दल विद्यापीठाच्या वर्धापनदिनी 1 ऑगस्टला त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. 51,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अक्कलकोट इथल्या स्वामी समर्थ मंदिराच्या विकासाकरता म्हाडाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे मंदिराच्या परिसरातले रस्ते, वाहनतळ, आरक्षण क्षेत्रांचा विकास आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारनं मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या 28 ऑगस्टपर्यंत पूर्ण कराव्यात, अन्यथा 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन सुरू केलं जाईल असा इशारा मनोज दरंगे पाटील यांनी दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्यस्तरीय बैठक झाल्यावर ते बोलत होते. नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ व्यंकट शाहूबाई अर्जुनराव गीते यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करायला राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मंजुरी दिली आहे. हवामान विभागानं चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट जारी केला असून या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. जळगावमध्ये उद्या रेड अलर्ट आहे. नांदेड, लातूर आणि भंडारा या जिल्ह्यांना आज तर नागपूर, वर्धा आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला आज आणि उद्या जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी लातूर शहरात काढलेल्या विविध मिरवणुकांमध्ये ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 2 मंडळांच्या 4 पदाधिकाऱ्यांविरोधात खटले दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी आणखी 24 जणांविरोधात न्यायालयीन कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं आज आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवात लाखो भाविकांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आज उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साई सच्चरित या ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. त्यानंतर अखंड पारायण समाप्ती मिरवणूक काढण्यात आली. नागपूर शहरात काल पडलेल्या 186 मिलीमीटर पावसापैकी 110 मिलीमीटर पाऊस 1 ते 1.25 तासात पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. 3 शाळांमध्ये अडकलेल्या 450 मुलांना बाहेर काढल्याचं त्यांनी सांगितलं. रायगड, पालघर, नाशिकमध्येही 15 दिवस ते 1 महिन्यात पडणारा पाऊस एका दिवसातच पडत आहे. एवढ्या पाण्याचा निचरा करायला नैसर्गिक व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत असं ते म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर एफडीएचे निर्बंध. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसी

0: एफएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळाची मुदतवाढ आणि राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 249.81 अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरती आणि आता प्रसारभारतीच्या वेब्स OTT आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:12:20 झाले आहेत. प्रसारित करत आहोत पुढील कार्यक्रम.

कधी प्रेम गीत तर कधी नाट्यपद सुद्धा।

0: मंडळी यासारख्या गीतांचा आस्वाद घेण्यासाठी जरूर ऐका आपला आवडता कार्यक्रम आवड बळीराजाची।
1: आवड बळीराजाची हा कार्यक्रम प्रसारित होईल दर शनिवारी 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.81 meters अर्थात 1251 kHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील। यासाठी आमचा पत्रव्यवहाराचा पत्ता द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सांगली कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॅग नंबर 88। आपण ईमेलद्वारे देखील आपली आवड आमच्यापर्यंत पोहोचवू शकता। त्यासाठी आमचा ईमेल ॲड्रेस programsangli@gmail.com। आवड बळीराजाची हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आकाशवाणी सांगली पहिल्यापासून सांगली।
2: श्रोते हो, हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे। संध्याकाळचे 7:15 होत आहेत। आता अर्थविशेष मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

श्रोतेहो नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, जागतिक पातळीवर भारत एक मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येतोय. जगभरात एक विश्वासू भागीदार अशी भारताची ओळख होते. त्याचबरोबर देशाची निर्यातही गेल्या काही वर्षात वाढले. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाची निर्यात विक्रमी पातळीवर पोहोचले. कच्चा माल, तयार माल याबरोबरच विविध वस्तू आणि सेवा क्षेत्रात भारताचा जगातल्या इतर देशांबरोबरचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढलाय. भारतानं जगातल्या काही महत्वाच्या देशांबरोबर केलेल्या मुक्त व्यापार करारांची साथही या वाढीला मिळाली. निर्यात आणि उत्पादन क्षेत्राच्या वाढीसाठीचं प्रोत्साहन आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचाही त्याला आधार मिळालाय. निर्यात क्षेत्रात झालेली ही वाढ, त्याची कारणं, त्यासाठी करण्यात आलेले विशेष प्रयत्न आणि योजना

0: या सर्व संबंधित घटकांविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ निखिल गुर्जर यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत. भारतातून होणाऱ्या निर्यातीत झालेल्या वाढीबद्दल सांगताना निखिल गुर्जर म्हणाले,
1: आर्थिक परिदृश्यातील नक्कीच बदल झालेला आहे. वैयक्तिक स्तरावर जसं आपण उत्पन्न आणि खर्च म्हणत असतो, तसंच देशाच्या स्तरावर आपण पुंजी आणि संपत्ती वाढवायचं म्हणजे आपण म्हणतो की निर्यात करावं. निर्यात आणि आयात हे दोन जे पैलू असतात त्याच्यात. तर 2020 साली आपलं 490 अब्ज डॉलर होतं आपलं निर्यात, आणि तेच 2025-26 मध्ये 863 अब्ज डॉलर झालं. याचे दोन प्रमुख कारण आहेत. एक आहे की आपलं स्पर्धा क्षमता जी आहे आपल्या देशाची ती वाढलेली आहे, आणि दुसरं म्हणजे जे निर्यात करायची जे संधी आहे ते संधी जे आहे ते संधींची उपलब्धी ती पण वाढलेली आहे. उपलब्धता कशी वाढली आहे, वेगळे फ्री ट्रेड अग्रीमेंट्स आणि काय काय होते त्याच्यामुळे ते वाढलेलं आहे. पण ह्या सगळ्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख जे चालक घटक कुठले आहेत, या तीन गोष्टी आहेत. पहिलं जे आहे ते स्ट्रक्चरल चेंजेस, ज्याला आपण म्हणतो की संरचनात्मक कारण जे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपण काय निर्यात करत होतो त्याच्यातच बदलाव आलेला आहे. जे आपण कच्चा माल पूर्वी विकायचो तेच आता व्हॅल्यू ऍडेड गुड्स आपण जास्त एक्सपोर्ट करतोय. ही पहिली स्ट्रक्चरल गोष्ट आहे. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड इन्सेंटिव्हचं स्कीम आहे. त्याच्यात जवळजवळ 32% वर्षादरवर्ष वाढ आहे, आणि तेच जवळजवळ 85 बिलियन डॉलर म्हणजे 85 अब्ज डॉलर जे आहे त्याची वाढ झालेली आहे. दुसरं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगला आपण फाईन लाईन करून आपण सर्व्हिसेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग असं जे आपण केलं त्यात सगळ्यात मोठा जो स्ट्रक्चरल चेंज आला तो आला GCC तर्फे. जे हे कॉम्पिटेटिव्ह सेंटर्स जे आहेत, एक्सेलन्स सेंटर्स जे आहेत, जे परदेशातले कंपनीज भारतात टाकतायत, त्याच्यातनं जवळजवळ 165 ते 180 अब्ज डॉलरचा आपल्याला फायदा आलेला आहे. दुसरं जे कारण आहे तो भूराजकीय कारण आहे, म्हणजे ते जिओपॉलिटिकल रिझन्स जे आपण म्हणतो. त्यात पहिली गोष्ट जी आहे ती पेट्रोलियम आर्बिट्राज. वॉर जेव्हा सुरू झालं तेव्हा पेट्रोलियम विकायला देशांना काही ऑपॉर्च्युनिटी नव्हती, रशियन ऑइलचा तो प्रॉब्लेम होता. तर US ने त्यात काही चेंजेस केले, आणि त्या चेंजेसमुळे भारतातनं रशियन ऑइल प्रॉडक्ट्स आपण एक्सपोर्ट करू शकलो, आणि त्या एक्सपोर्टमुळे पेट्रोलियम आर्बिट्राजमुळे आपल्याला जवळजवळ 65 बिलियन डॉलर्सचं ॲडव्हान्टेज मिळालं. दुसरं म्हणजे महागाई जो वाढ आहे त्याच्यात जवळजवळ 80 अब्ज डॉलरचा आपल्याला फरक पडला. मग इतर गोष्टी होते जसं की रत्नांचा जो व्यापार आहे, जेम ट्रेड किंवा मग वस्त्र उद्योग जे आहे, जिथे बाकीच्या देशांनी सांगितलं की आपल्याला चायनावर अवलंबून राहता येणार नाही, आपल्याला स्वस्त तर पाहिजे पण आपल्याला विश्वसनीय पण पाहिजे, आणि त्यासाठी ते भारताकडनं टेक्स्टाईलचं हे बघत होते. तर तिथे आपल्याला जवळजवळ या सगळ्या गोष्टींकडनं आपल्याला जवळजवळ 80 अब्ज डॉलरचा फरक पडला. तर तिसरी गोष्ट जी आहे फ्री ट्रेड अग्रीमेंट, जे की संस्थात्मक रिफॉर्म म्हणतो आपण किंवा इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म. फ्री ट्रेड अग्रीमेंट जी आहे ही जवळजवळ 18 ते 28 बिलियन डॉलर्सचा इथे निर्यात होते. असे हे तीन गोष्टी

0: फ्री ट्रेड अग्रीमेंट जी आहे ही जवळजवळ 18 ते 28 बिलियन डॉलर्सचा इथे निर्यात होते. असे हे तीन गोष्टी आपल्या निर्यातीला वाव देत आहेत.
1: श्रोतेहो, एकीकडे जागतिक निर्यात शुल्क प्रणालीमध्ये अनिश्चितता आली असताना अनेक नव्या देशांनी भारताबरोबर मुक्त व्यापार करार केलेत. आजच्या जागतिक परिस्थितीमध्ये हे मुक्त व्यापार करार देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे आहेत. या करारांमुळे विविध वस्तू आणि सेवांच्या निर्यातीत आणि निर्यातीच्या संरचनेमध्येही बदल झालाय. या एफटीएचं महत्व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ निखिल गुर्जर यांनी सांगितलं.
0: टेरिफ सिस्टममध्ये अनिश्चितता जेव्हा आली त्याच्यामुळे बऱ्याचशा देशांना त्रास झाला आणि जगभरात उथलपुथल सुरू झाला होता. ह्या संदर्भात जेव्हा आपण पाहतो तर बरेचसे देश जे होते ते म्हटले की या टेरिफ सिस्टम किंवा मोस्ट फेवर्ड नेशन मेकॅनिझमला सोडून आपण एक नवीन मेकॅनिझम ठरवूया आणि करूया, आणि तो जो होता तो मुक्त व्यापार करारच्या माध्यमातून ते करायला लागले. आता जगभरात व्यापाराचा जो भागीदार आहे बऱ्याचशा देशांचा, त्यात US पहिल्या नंबरवर येतो. आणि त्याच्यामुळे जेव्हा US टेरिफ सिस्टम बदलत होतं तर या बाकीच्या देशांनी सांगितलं की ठीक आहे, आता आपल्याला US वर अवलंबून राहता येणार नाही आणि आपल्याला काहीतरी दुसरा मार्ग काढायला लागेल, आणि त्याच्यात आपलं मुक्त व्यापार करार जे आहे तो मेकॅनिझम आपण वापरू. याचे तीन अशी उदाहरणं आहेत. UAE सोबत जेव्हा आपण केलं तर UAEचं कसं होतं की कच्चं तेल जो होता आणि काही पेट्रोलियमचे जे प्रॉडक्ट्स होते ते आपण म्हटलं की आपण इम्पोर्ट करू, आणि UAEला काय हवं होतं, बेसिकली त्यांना फूड सिक्युरिटी हवं होतं. तर हा जो होता हा एनर्जी हेजिंग म्हणजे जोखीम बचाव जे म्हणतो आपण हेजिंग, तर ऊर्जाचा जो हेजिंग होता तो हेजिंग आपल्याला UAE तर्फे जो भेटला. आणि हा जो खूपच महत्वाचा हा जो करार आहे ह्याच्यामुळे आपल्याला खूपच फायदा झालेला आहे, बिकॉज आपले कॉस्ट जे आहेत ते कंट्रोलमध्ये आले. दुसरं एक्झाम्पल जो आहे तो आहे की आपण ऑस्ट्रेलियासोबत जे FTA केलं त्या ऑस्ट्रेलियामधनं आपल्याला क्रिटिकल मिनरल्स जे आहेत ते लिथियम कोबाल्ट वगैरे जे आहेत आणि युरेनियम सप्लाय जे आहेत ह्या सगळे मिनरल्स आपल्याला भारतात इझिली इम्पोर्ट करता येतील असं हा एक करार होता. तर या करारातर्फे आपण जे एक्झिक्यूट करतोय त्यामुळे आपले इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री किंवा डिफेन्स इंडस्ट्री आणि पॉवर इंडस्ट्री हे सगळे जे आहेत या सगळ्यांना आपल्याला ऍडव्हान्टेज किंवा बेनिफिट मिळणार आहे. आणि वरून आपले जे प्रॉडक्ट्स आहेत खास कर फार्मा प्रॉडक्ट्स जे आहेत ते फार्मा प्रॉडक्ट्स आपण ऑस्ट्रेलियात पण विकू शकू. ऑफकोर्स ह्याच्यात ऑस्ट्रेलियाचे पण प्रॉडक्ट्स इंडियात येतील आणि तसं म्हणजे दोन्ही देशांना याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येणार आहे. तिसरं एक एक्झाम्पल जो आहे तो UKचा आहे. UKचा जो मुख्य व्यापार करार जो आहे तो अजून इफेक्टिव्ह झालेला नाही आहे, पण त्याच्यात पण फार्मास्युटिकल आणि अभियांत्रिकी उत्पादनं जे आहेत इंजिनिअरिंग गुड्स आणि टेक्सटाईल जे आहेत, टेक्सटाईल जे पूर्वी ते बांगलादेश आणि व्हिएटनामकडनं घ्यायचे ते आता भारतातनं जेव्हा घेतील 0% टॅरिफ, तर आपलं हे कॉम्पिटेटिव्हनेस जे आपण म्हटलं होतं की आपली स्पर्धा क्षमता वाढलेली आहे आणि आपण त्या देशांसोबत कम्पीट करू शकू. तर ह्या टॅरिफ अनसर्टनिटीमुळे आपल्याला हे FTA जे आहेत मुक्त व्यापार करार जे आहेत त्यामुळे आपल्याला जवळजवळ 28 बिलियनचा आतापर्यंत फायदा होतोय आणि पुढे जाऊन हा जवळजवळ 105 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचायची क्षमता आहे पुढच्या 3 वर्षात.
1: श्रोते हो, देशाच्या निर्यात वाढीमध्ये विविध घटक अंतर्भूत असतात. यात उत्पादन, लॉजिस्टिक, तांत्रिक कौशल्य याबरोबरच निर्यात शुल्कही महत्वाचं ठरतं. देशात कमीत कमी निर्यात शुल्क म्हणजे टॅरिफची आकारणी आणि देशांतर्गत उत्पादनांना देण्यात आलेलं प्रोत्साहन हे तर आहेच, त्याचबरोबर केंद्र सरकारच्या उत्पादनाशी जोडलेलं प्रोत्साहन अर्थात प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हचाही मोठा वाटा आहे. या PLIचा निर्यात वाढीला कसा फायदा झाला याबाबत निखिल गुर्जर यांनी माहिती दिली.
0: नवीन मुक्त व्यापार करारांमुळे आपलं निर्यातीचा जो व्हॉल्यूम आहे तो नक्कीच वाढणार आहे. आणि ह्याच्यात मेन कारण काय आहे की टॅरिफ आता लागणारच नाही, बिकॉज मुक्त व्यापार असल्यामुळे आपल्याला 0% टॅरिफ लागणार. आणि एक्सपोर्ट आपण वाढवलं की तो इन्सेंटिव्ह पण आहे एक्सपोर्टसाठी, जसं की प्रोडक्टिव्हिटी और प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम जे म्हणतो आपण PLI स्कीम. तर हा PLI स्कीम कसं असतं की जेव्हा आपण काही पैसे घेतो आणि

0: करतो. आपल्या देशात आपण काहीतरी बनवायचं म्हटलं की 500 कोटी ठीक आहे आपण इन्व्हेस्ट केला. इन्व्हेस्ट केल्यावर आपण पहिल्याच वर्षी आपण काय काय सेल करतो, समजा आपण 4000 कोटीचा आपण सेल केला, तर गव्हर्नमेंट जे आहे ते 4 ते 6% हे इन्क्रिमेंटल सेल जे आहे, म्हणजे जितकं सेल आपण मागच्या वर्षी आणि आताच्या वर्षांमध्ये जितका डिफरन्स आहे त्या डिफरन्सवर 4 ते 6% जे आहे त्या इन्क्रिमेंटल सेलचं गव्हर्नमेंट आपल्याला देतं डायरेक्ट. तर हा जो आहे हा गव्हर्नमेंट आपल्याला पे करतं. तर असं जे स्कीम आहे PLI, ही PLI स्कीम आपल्याला खूप राबवण्यासारखी आहे. हा जो ऑलरेडी आपण खूप वापरतोय ह्या स्कीमला, जसं की सेलफोन आयफोन वगैरे जे विकले जात आहेत इंडियातनं, PLI स्कीम तर्फे त्यांना खूप बेनिफिट मिळतोय. बरेचसे हे जे मुक्त व्यापार करार जे आहेत यांच्यामुळे ते मोस्ट फेवर्ड नेशन्सचे जे 12% किंवा 16% फुटवेअर अपॅरलचे वगैरे जे आहेत UKचे उदाहरणार्थ, ते आता शून्यावर आले, म्हणजे तिथे टॅरिफच नाही आहे. तर डेफिनेटली हा जो लो टॅरिफ आणि एक्सपोर्ट इन्क्रीमेंट आणि हा जो इन्सेंटिव्ह जो आपण म्हणतोय PLI स्कीमचा जो आहे, ह्याच्यामुळे नक्कीच वाढ होणार आहे आपल्या निर्याती.
1: श्रोते हो, निर्यात वाढीचा फायदा जसा देशाच्या आर्थिक प्रगतीला होतो त्याचबरोबर त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होत असते. यामुळे देशातल्या तरुणांसमोरही नव्या संधी निर्माण झाली आहेत, याविषयी निखिल गुर्जर यांनी माहिती दिली.
0: PLI स्कीम जे आहे तो मेक इन इंडिया प्रॉडक्ट साठी आहे, म्हणजे जे आपण नॉर्मली आयात करत असतो ते प्रॉडक्ट आपण इंडियातच बनवलो तर मग त्याला PLI स्कीम लागू पडते. तर आता देशात एक नवीन DESH बिल जे म्हणतो तो GCC साठी आहे, आणि नवीन SEZ बिल जो आहे तो पण पास झालेला आहे. आणि त्या बिलमध्ये बेसिकली आपल्याला वाव कुठल्या सेक्टर्समध्ये भेटणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड अपस्किलिंग आणि डिफेन्समध्ये, म्हणजे कौशल्य वृद्धी जी आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे सर्व्हिसेस जे आहेत AI सर्व्हिसेस आणि डिफेन्स, या एरियाजमध्ये सगळ्यात जास्त त्यांना वाव मिळणार आहे. आणि ह्याला आपण टॅलेंट आर्बिट्राज म्हणतो, म्हणजे जे टॅलेंट जे आपल्याला भेटतोय दुसऱ्या देशांमध्ये आणि आपल्या देशात जे टॅलेंट भेटतोय, तर ह्या टॅलेंटमध्ये त्यांना खूपसे संधी मिळणार आहेत. आणि जसं मी सांगितलं, कागदपत्र सोपीकरण जे आहे जे या करारांतर्फे झालेलं आहे, त्यामुळे एक्सपोर्ट ऑपॉर्च्युनिटीज इतके वाढलेत की छोटे कंपनीज जे आहेत, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज किंवा SMEs आणि इंडिव्हिज्युअल एंटरप्रेन्युअर्स, ते पण एक्सपोर्ट करू शकतात. आणि त्या एक्सपोर्टसाठी व्यवस्थित चॅनल डेव्हलप करत आहे आपल्या देशात. टॅलेंट आर्बिट्राज म्हणजे काय हे जरा आपण समजून घेऊ. टॅलेंट आर्बिट्राज म्हणजे देशात आपले एम्प्लॉयमेंट कॉस्ट कमी असते, पगार कमी असतो लोकांचा, तिथून आपण काम करून घ्यायचं आणि ज्या देशात त्या सर्व्हिस किंवा त्या उत्पन्नाला जास्त पैसे मिळतील त्या देशात आपल्याला विकायचं आहे. थोडक्यात स्वस्तात काम करून घेणे आणि ते जास्त चांगल्या व्हॅल्यू बेस्ड मार्केटमध्ये विकायचं. तर हा जो टॅलेंट आर्बिट्राज आहे ह्याच्यात युवकांना आणि आपल्या तरुण पुढच्या पिढीला डेफिनेटली ॲडव्हान्टेज घेता येईल आणि त्यांनी घ्यावं पण, बिकॉज आपले जे करार जे आहेत ते करार या टॅलेंट आर्बिट्राजला खूप सपोर्ट करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स नक्कीच आपल्याला पाहायला भेटणार आहेत आणि नक्कीच ह्याच्यामुळे आपली पुढील पिढी जी आहे ती ह्याचे उपयोग व्यवस्थित करू शकते आणि त्याचा लाभ घेऊ शकतात.
1: श्रोते हो, देशाच्या प्रगतीच्या दृष्टीनं घडत असलेल्या विविध सकारात्मक बाबींचा प्रभाव देशाच्या निर्यातीवर पडतोय. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षातली विक्रमी निर्यात नोंदवली गेली. जागतिक परिस्थितीचं सूक्ष्म अवलोकन आणि त्या अनुषंगानं उचललेल्या पावलांचा फायदा सर्व क्षेत्रांबरोबरच देशातल्या तरुणांना रोजगार मिळण्यात आणि त्यांच्या कौशल्याला मिळालेल्या संधीत होणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन

श्रोतेहो, हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: राम राम मंडळी, शेतकरी बांधवांसाठीच्या या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय बाबूराव घाडगे यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत. मुलाखतीचा भाग पहिला सादर करतायत मुक्सित मुजावर.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आपल्याकडं शासनानं निवृत्तीचं वय हे 60 वर्ष निर्धारित केलेलं आहे. मग 60 वर्षानंतर एकदा निवृत्ती झाली की मग आपण पुढं काय करू शकतो याचा अंदाज कदाचित आपण कुणीही बांधला नसेल. पण आमच्याकडे एक प्रयोगशील शेतकरी आलेले आहेत. त्यांनी वयाच्या 60 नंतर आपल्या शेतीविषयक ध्येयधोरणांना सुरुवात केली आणि त्यामध्ये ते अत्यंत यशस्वी झाले. त्यांनी केलेली शेती ही प्रामाणिकपणाची, सचोटीची आणि कष्टाची होती. या शेतीतून त्यांना बरंच काही शिकायला मिळालं आणि कदाचित त्यांचं जीवनमान यामुळे बदललं गेलं. असेच एक प्रगतशील शेतकरी, प्रयोगशील शेतकरी आज आपल्या भेटीला आलेले आहेत. त्यांचं नाव आहे दत्तात्रय घाडगे, ज्यांचं मूळ गाव आरण, तालुका माढा, जिल्हा सोलापूर इथले हे शेतकरी बांधव आहेत. आणि त्यांनी आपल्या शेतामध्ये विविध प्रकारचे प्रयोग केलेले आहेत. सध्या ते सांगलीमध्ये राहत असले तरी मूळ गाव त्यांचं आरण, जे संत सावतामाळी यांचं गाव म्हणून ओळखलं जातं, आणि पंढरपूरकडे जाणाऱ्या वाऱ्या ज्या आहेत या त्यांच्या गावातून जातात आणि त्या गावाला भेट दिल्याशिवाय कोणतीही वारी पुढे जात नाही, असं त्यांच्या गावाचं वैशिष्ट्य. तर अशा या गावात त्यांनी आपली शेती केलेली आहे, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात त्यांच्या शेती संदर्भात. घाडगे सर, एकंदरीतच शेती आणि तुमचं नातं कसं जुळलं आणि त्यातूनही तुमचा दुष्काळी भाग सोलापूर सारखा एकंदरीत कसं तुम्ही यामध्ये चॅलेंज घेतलं?
2: नमस्ते. पहिल्यांदा आकाशवाणी सांगलीचं मी आभार मानतो की या ठिकाणी आपल्यापुढं बोलायची संधी आपण मला उपलब्ध करून दिली. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा, भारी म्हणणारे सावतामाळे. सगळ्या संतांनी नामात देव सांगितलाय, ह्या संतांनी कामात देव सांगितलेला आहे. सगळे संत पंढरपूरला गेलेत, जगाचा पोशिंदा पांडुरंग सावता महाराजांना भेटायला आरणला आलेत. आजही ती परंपरा आरणला पांडुरंगाची पालखी पंढरपूर सोडून कुठेही जात नाही, ती आरणला येते. आषाढातली जी अमावस्या असते, आषाढी वारी संपली एकादशीची की जी अमावस्या पुढे येते, त्या अमावस्येच्या दिवशी सावता महाराजांची पुण्यतिथी असते आणि त्यावेळेला ती पालखी त्या आरणला येते.

आणि त्याच गावामध्ये आमचाही जन्म झालेला आहे. मूळ गाव माझं आरण आहे. 1972 चा जो दुष्काळ आमच्या भागात पडलेला आहे, महाराष्ट्रामध्ये 73 तालुके अवर्षण प्रवण क्षेत्रात येतात, त्यातला माढा तालुका हा अति अवर्षण प्रवण क्षेत्रात येणार आहे. महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं पाणी साठा असणारं धरण आमच्या तालुक्यात आहे, पण आमच्या तालुक्याची अवस्था अशी आहे की धरण विशाल आहे, कोरड आमच्या घशाला आहे, आणि त्यामुळं तो जो दुष्काळी पट्टा आहे. सोलापूर जिल्हा एकीकडं आज महाराष्ट्रात बघितलं तर साखर कारखान्यांची संख्या सगळ्यात जास्त सोलापूरमध्ये आहे, पण काही भाग असा आहे की जिथं पाणी जात नाही. पण आज आमच्याकडं पाण्याची व्यवस्था शासनाच्या माध्यमातून उपसा सिंचन योजना झालेली आहे. पण आमचं गाव हे टेलला आहे, कॅनॉल येतोय आमच्याकडं, पण टेलला असल्यामुळं वरच्या भागामध्ये साखर कारखाने आहेत, ऊसकरी शेतकरी आहेत, ते पाणी वर घेतलं जात आहे. आम्हाला पाणी फार कमी पडत आहे. शासनाचं धोरण हेड टू टेल नाही, टेल टू हेड आहे. शेवटच्या टप्प्याला पहिलं पाणी द्यायचं आहे, समन्वय पाणी वाटप जे आताचं धोरण आहे शासनाचं, पण ते तिथं आमच्याकडं थोडस बासनात गुंडाळ्यासारखं झालेलं आहे, आणि त्यामुळं आम्हाला खूप अडचणी आहेत पाण्याच्या संदर्भातल्या. आज आपल्याकडं सावता महाराज आंबा बाग म्हणून 11,000 झाडाची आंब्याची बाग आहे, आणि 10,000 झाडं बाकीची आपण लावलेली आहेत. त्याच्यामध्ये चिंच आहे, वड आहे, पिंपळ आहे, सागवान आहे, नारळ आहे, सुपारी आहे, काजू आहे, प्रति कोकण ज्याला आपण म्हणू अशा पद्धतीचं आहे. शेवगा 4,000 आपण लावलेलं आहे. तर हे सगळं करत असताना जन्मगाव आमचं आरण आहे, पण जो 72 चा दुष्काळ होता आमच्याकडचा तो आम्हाला 70, 71, 72 असा 3 वर्ष प्रचंड दुष्काळ होता, आणि त्यावेळेला आमचं वय 13-14 वर्षाचं होतं. 7वी पास झालेलं होतो आणि मला 8वीला मुंबईला ऍडमिशन घेतलेलं, पण परिस्थितीमुळे शाळेला जाता येत नव्हतं. वडील आमचे एका ब्राह्मण कुटुंबाची शेती करत होते आणि त्या आजी तिथं राहायच्या, आणि त्यांनी मग वडिलांना सांगितलं की परिस्थिती खूप अडचणीची आहे, तुमची 4 मुलं आहेत, तर एका मुलाला आम्ही शिकवतो, सांगलीत आमचा मुलगा राहतोय, त्यांच्याकडं आपण त्यांना आम्ही शिकवतो त्या मुलाला. आणि मग पुढं मला तिथून सांगलीला आणलं गेलं. त्या कुटुंबाचं आजही आपण आभार मानतो, कारण परिस्थितीनं जे काय घडवलं, आज आमचा सगळ्यात मोठा काय असेल तर तो परिस्थिती हा गुरु आहे, आणि त्यातनं जे काय आपल्याला वाट्याला आले ते आम्ही घरगडी म्हणून मी इथं सांगलीत काम केलेलं आहे. तिथून पुढचं जे आमचं सगळं चालू झालं ते त्यांची पुन्हा बदली झाली, ते पुण्याला गेले, आणि मग पुन्हा आमची ससेलपट चालू झाली. शांतिनिकेतनमध्ये ॲडमिशन घेऊन दिलं एका सांगलीतल्या सद्ग्रस्तांनी, आणि त्या माध्यमातून कमवा शिका योजनेतून आम्ही पुढं शिक्षण आमचं चालू झालं. त्याच्यानंतर पुढं अगदी खाजगी दुकानात सुद्धा मी काम केलं, त्याच्यावर पण आमचं सरळ चालत नव्हतं कॉलेजचं, कारण दुष्काळी परिस्थिती, आई वडिलांच्याकडनं काही येणं शक्यच नव्हतं तिकडनं. पुढं मग मी एका ट्रकवर क्लीनरकी केली, हमाली केली, ट्रकवर ड्रायव्हर म्हणून 1977 साली लायसन्स काढलं आमचं, आणि मग पुढचं आमचं जे आहे ते ट्रक ड्रायव्हर हमाल म्हणून पुढं झालं. ते करत असताना मी BA केलं, ट्रकवरच काम करत होतो मी, पुस्तकं ट्रकच्या केबिनमध्ये असायचे, आणि त्यातनं मग MA झालं माझं. पहिल्या वर्षीची MA ची परीक्षा ट्रक घेऊन मी माहूरगडला निघालो होतो, आणि गाडीचा नागच्या अलीकडं जुनोनी जे गाव आहे त्या जुनोनीच्या ओढ्यामध्ये गाडीचं हाऊसिंग तुटलं आमचं त्या ओढ्यात, आणि माझी परीक्षा त्या ओढ्यातच गेली. दुसऱ्या वर्षी मग ते पहिल्या वर्षीचे 8 पेपर आणि दुसऱ्या वर्षीचे 8 पेपर असं 16 पेपर एका वर्षी दिले, आणि मी MA ऑनर्समध्ये मला त्यावेळेला मिळालं. 80 साली त्यावेळेला मी MA झालेलो होतो. नोकऱ्या प्राध्यापक म्हणून नोकरी मिळत होती, पण त्यावेळेला पगार होता 500 रुपये प्राध्यापकाला. मला ट्रकवर ड्रायव्हर म्हणून पगार होता 750 रुपये, हमालीचे 5-10 रुपये मिळायचे, आणि त्यामुळं मग मी ती नोकरी घेतली नाही. हे केलं, ते करत असताना मी ट्रकवर ड्रायव्हर असताना आमच्या गावातली 16 मुलं भरत सुगिरणी म्हणून जी आहे त्या ठिकाणी कामाला लावली, दुष्काळी भाग. मी एकटा आलो होतो, आमच्या सगळ्या भावांना मी इकडं आणलं, बहिणीला इकडं आणलं, आत्याची मुलं, चुलत्यांची मुलं मुली.

सगळ्यांची शिक्षण आपण इकडे केली. आणि हे करत असताना पुढे मग 1982 साली ज्या कुटुंबानं मला या ठिकाणी सांगलीत आधार दिला होता त्यांनीच तिथं एक भाटे फॅमिली म्हणून आहेत, आजही त्यांचं ऋण आमच्या आयुष्यावर आहे. त्या भाटे फॅमिलीने निरापलपण पेपर मिल म्हणून एक युनिट काढलं होतं भोरला. त्या ठिकाणी मॅनेजर ऍडमिनिस्ट्रेशन मला 1982 साली पाठवलं. त्याही ठिकाणी आम्ही 82 ते 95 पर्यंत मी त्या ठिकाणी होतो. त्या ठिकाणी 2 एकर जमीन घेण्यापासून 110 एकर जमीन घेतली. तो प्लांट इरेक्शन, त्याचं प्रोडक्शन वेल रन मध्ये जवळजवळ 10 वर्ष मी त्या ठिकाणी काम केलं. आणि 1995 साली त्या ठिकाणी थोडस पोल्युशनचा प्रॉब्लेम होत होता आणि आम्ही सरळ माणसं होतो, त्यामुळं जसं तिथं गेलो तसंच बाहेर तिथून पडलो. आणि इथं पुन्हा आल्यावर पुन्हा टेम्पो चालवायचं हे करायचं. मग तिथून पुढे 2 डंपर घेतले, कॉन्ट्रॅक्ट लाईन मध्ये आलो. त्यावेळेला महेशांची जी योजना चालू होती पहिला टप्पा दुसरा टप्पा, तिथं मग डंपरवर ट्रक ड्रायव्हर म्हणून आपण काम केलेलं असल्यामुळं आपला डंपर स्वतःच चालवायचा. आणि मग त्या पद्धतीनं हळूहळू त्या ठिकाणचं खुदाईचं काम आपण घेतलं, सबलेट काम केलं, कॉन्ट्रॅक्टर म्हणून पुढं काम चालू केलं. मग भविष्यात पुढं 2000 सालापर्यंत मी ह्या कॉन्ट्रॅक्ट व्यवसायामध्ये होतो. इरिगेशनची कामं केली, रोडची कामं केली. आणि ते करत असताना पुन्हा सामाजिक क्षेत्रात असेल थोडंसं आपलं जे काम होतं ते इथं मी सांगली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर शासकीय सदस्य म्हणून 2009 ते 2018 त्या कमिटीवर होतो. अण्णा हजारेंची जी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन जी संघटना होती त्याच्यामध्ये मी सांगली जिल्हा संघटक म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळं शासनाच्या त्या जी आर नुसार अण्णा हजारेंनी सांगली जिल्ह्यासाठी आपलं नाव सुचवलं होतं आणि त्यामुळं मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. जे प्रशासकीय पातळीवर जो थोडा भ्रष्टाचार होता आणि त्याच्यावर थोडासा अंकुश ठेवणारी ती कमिटी होती. अनेक प्रश्नांना न्याय द्यायचं काम त्याही ठिकाणी केलं. हे करत असताना आई वडील शेताकडे होते. मी शेतकरी कुटुंबात जन्मलेलो आहे. आई वडिलांचं त्या ठिकाणचं जे सगळं काम होतं ते त्या ठिकाणची शेती ते बघायचे. जेवढं आम्हाला शक्य होतं तसं आपण तिथं जात होतो येत होतो. वडील 2016 साली गेले आणि मग आईला मी सांगलीला आणलं, कारण एकटीला तिथं शक्य नव्हतं. आणि मग आईला थोडासा अस्थम्याचा त्रास होता आणि मग मिशन हॉस्पिटलला आम्ही ट्रीटमेंट असायची वडिलांची मिशन हॉस्पिटललाच. आणि मग त्यातनं पुढं आम्ही तिला थोडासा वेळ जावा, कारण आयुष्य सगळं शेतात गेलेलं, ग्रामीण भागात गेलेलं, सांगली सारख्या ठिकाणी तिचा वेळ जात नव्हता. आणि मग तिच्यासाठी म्हणून मग आम्ही सांगलीच्या कृष्णा नदीच्या मळीची माती 2 डंपर आणली. इथं सांगलीमध्येच आपला एक त्यावेळेला 80 साली घेतलेला प्लॉट आणि त्या ठिकाणी मग त्या माती टाकून त्याच्यामध्ये चितळे डेअरीमधनं कोया विकत आणल्या. तिथं पल्प फॅक्टरी आहे चितळेंच्या, तिथं एक युनिट आहे. आणि मग त्या कोया आपण तिथं लावल्या. 21 ते 35 दिवसात 40 दिवसामध्ये त्या कोया उगवून आल्या. पुढे त्याचं काय करायचं हा विषय होता. मी त्या कमिटीवर असल्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषीचे त्यांच्याशी बोललो आणि एक माणूस आम्हाला असा द्या की जो शासकीय नर्सरीमधून रोपं ज्या शेतकऱ्यांनी नेलेत, ज्या ठिकाणी बागा लावलेले आहेत, त्या भागातली रोपं म्हणजे फांद्या आणून ते ह्या रोपावर ग्राफ्टिंग करायचं, कलम करायची. मग त्या साहेबांनी मला एक माणूस त्यांचा सुपरवायझर लेवलचा दिला. मग त्याला घेऊन आपण सांगली जिल्ह्यात त्या ज्या ठिकाणी बागा शासनाच्या नर्सरीतनं नेऊन लावलेले आहेत रोपं, तिथून काही फांद्या आणल्या. गुढे पाचगणी ज्याला 32 शरळाच्या भागातनं, त्या भागात जाऊन जुनी जी झाड आहेत आंब्याची त्याच्या फांद्या आणायच्या. विशाळगडचं जंगल आहे त्या भागात जाऊन त्या ठिकाणची जे अतिप्राचीन वृक्ष आहेत त्या झाडांच्या काही फांद्या आणल्या. कोल्हापूर रत्नागिरी मार्ग जो तो पूर्वीचा होता आता हायवे झालाय, रत्नागिरी नागपूर हायवे. आता सगळी झाडांची तोड झालेली आहे पण त्यावेळेला खूप प्रचंड वृक्ष होते आंबा घाटापर्यंतचे, तिथून काही फांद्या आणायच्या. असं करत करत आपण तिथं 3000 रोपं कलम तयार केली. शेवटच्या टप्प्यामध्ये आईची तब्येत खूप बिघडली आणि मग मिशन हॉस्पिटलला ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी पण सांगितलं की कंडिशन खूप अडचणीची आहे, हवा बदलला तर थोडंसं फरक पडेल. आणि मग तिथून मग आई मला म्हणाली की आता घरी पण जायचं नाही, इथून मला

0: घेऊन जा. आणि मग आम्ही नवरा बायको तिथूनच अरणला गेलो. एक वर्षभर आईची सेवा खूप चांगल्या पद्धतीनं आमच्या हातून घडली, कारण लहानपणापासून मी सांगलीत राहिलेलो आई वडिलांचा. तसा आठवड्यातनं कधी महिन्यातनं चार महिन्यातनं आम्ही आलो गेलो तर. आणि मग ती बरी झाल्यावर मग तिनं आम्हाला सुचवलं की आता तिकडं सांगलीकडे जाण्यापेक्षा इथं जमीन आहे, दुष्काळ आहे, पाणी नाही, पण प्रयत्न कर. आणि मग आम्ही त्या ठिकाणी थांबलो 8.5 एकर जमिनीचा जो एक प्लॉट होता त्या ठिकाणी. मग 3 पिढ्या तिथं गावची जनावरं चरायची, त्या भागातले हरणं लांडगे ते सगळे त्याच्यात वास्तव्याला होते. तर त्या ठिकाणी मग आम्ही एक बोर मारलं आणि एक छोटं शेततळं केलं, पाईपलाईननं शेततळ्यात पाणी घेतलं.
1: एकंदरीत प्रवासाला अशी सुरुवात झाली.
0: जी जी जी, आज जी आमची बाग जगभर पोचली त्याची सुरुवात अशी आहे सर.
1: एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की खडतर कष्ट असल्याशिवाय मार्ग सापडत नाही. मार्ग सापडण्यासाठी खडतर कष्टाच्या मार्गातूनच आपल्याला प्रवास करावा लागतो.
0: अगदी बरोबर, अगदी.
1: आणि हा प्रवासाचा मार्ग तुम्ही चोखाळलात आणि त्या एका यशाच्या वाटेकडे तुम्हाला सुपूर्ण घेऊन गेलेली आहे. आणि आज जसा सूर्याचा प्रकाश पडावा तसं तुमचं हे किरण सगळीकडे फोफावत आहेत आणि एकंदरीतच तुमच्या संस्थेचा देखील यामध्ये प्रसार होत आहे. तुमच्या एकंदरीत शेती 8.5 एकर, सोलापूर तालुका हा तुम्ही सांगितलं की बऱ्यापैकी दुष्काळी भाग, पाण्याची कमतरता, मग अशा वेळी ही सगळी झाडं जगवताना तुम्हाला खूप मोठी कसरत करावी लागली असेल, मग त्या कसरतीसाठी तुम्ही काय काय केलं?
0: आता आम्ही ज्या वेळेला सुरुवातीला हे तिथं काम करायला लागलो, लोकांनी वेड्यात काढलं. जिथं प्यायला पाणी नाही तिथं हा माणूस सांगलीत पैसे मिळवले असतील, इथं उधळायला लागलाय. वर्ष 2 वर्षात हा माणूस वेडा होणार, कपडे फडत गावात फिरणार, ही लोकांची कमेंट्स होती, मानसिकता होती. त्यांची चूक नव्हती, कारण तो परिस्थितीच तशी होती. पण एक होतं आम्ही की जे काम करायचं ते तन मनानं काम करायचं, त्याच्यात कसर काय ठेवायची नाही. रात्रंदिवस राबलो आम्ही. पहिल्यांदा ती 2000 झाडं जगवली. लाईटचे प्रश्न होते, पाणी शेततळ्यात सोडलं, तिथून सायपन्न पाणी आम्ही त्या 2000 झाडांना द्यायचो. तिथले प्रश्न वेगळे होते, तिथं लांडगे होते, हरणं होती, रोपांचं नासधूस व्हायची, कळपच्या कळप आले की तिथं. मग त्याला आम्ही पर्याय काय काढला की ह्यांच्यासाठी मग 2 एकर काकडी लावली आम्ही, 1 एकर कलिंगडं लावलं. आणि मग ते जे सगळं जे काय येईल ते त्यातला आम्ही 1 किलो सुद्धा मार्केटला विकला नाही किंवा बाजारात नेलं नाही. हरणं यायची ते खायचं, 4 कोपऱ्यात 4 पाण्याच्या बादल्या ठेवल्या, बकेट भरून ठेवल्या, त्यांना पाणी आपण दिलं. आणि मग त्यांच्यापासूनचं जे नुकसान होतं ते आमचं पूर्णपणे थांबलं. आणि ती बाग 1 वर्षाची 2 वर्षाची 3 वर्षापर्यंत आम्ही ते केलं. आणि मग पुन्हा एक बोर होतं ते 2 केल्या 3 केल्या 4 केल्या. आज आपले 7 बोर आहेत, एक मोठं शेततळ दुसरं एक केलेलं आहे, 300 फूट लांब आहे, 250 फूट रुंद आहे, 50 फूट खोल आहे. साधारण 1.5 कोटी लिटरचं पाणी साठा आपण त्या ठिकाणी करतोय. आणि त्याचमुळं ज्या वेळेला ही बाग आपण लावली, अल्बर्ट आइन्स्टाईननं त्यावेळेला सांगून ठेवलं होतं की ज्या दिवशी जगातली मधमाशी संपेल जग संपेल. हा विचार घेऊन आम्ही मधमाशी आपल्या बागेत कशी आली पाहिजे त्याच्यावर मी काम केलं. सुरुवातीलाच तो जो पैठण पंढरपूर पालखी मार्ग आमच्या बागेतनं गेलाय त्याच्या एका कडेने एका बाजूला आपण 1000 झाडं चिंचेची लावली की जेणेकरून त्या चिंचेच्या झाडावर फुलं आली की मधमाशी त्या ठिकाणी येईल. दुसरा उद्देश होता की लाखो भाविक त्या रस्त्याने येतात जातात, आषाढाचं कडक ऊन असतं, आमचा दुष्काळी भाग आहे, खूप ऊन असतं, रणरणत ऊन असतं, तो वारकरी आमच्या झाडाखाली बसला तर पांडुरंग आमच्याकडे आल्यासारखं होईल अशा हिशोबानं त्या वारकऱ्यांना पिण्यासाठी पाण्याची सोय केली. त्या ठिकाणी मोठं शेड उभा केलेलं आहे की वारकरी आले तर तिथं यावं, विश्रांती घ्यावी, पाणी प्यावं. तर अशा पद्धतीनं ते केलं. आणि त्याच्याबरोबरच आपण बागेत लावत असताना आपण शेवगा 4000 लावलेला आहे की वर्षभर शेवग्याला फुलं असतात, शेंगा असतात. आम्ही शेंगा आतापर्यंत विकल्या नाहीत, पण जे फुलं आहेत त्याच्यावर मधमाशी वर्षभर येते. 200 लिंबोळीची झाडं आपण लावलेली आहेत, त्यांना वर्षभर फुलं असतात, त्याच्यावर मधमाशी येते. आणि त्यामुळं आमचा जो हा आंबा आहे हा नैसर्गिक, ज्याला म्हणू आपण, पॉलिनेशन होत.

0: मध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट की आम्ही गेल्या आता डिसेंबर 2018 पहिला प्लॉट आपण लावलेला आहे 2000 झाडाचा. 21 साली म्हणजे जो पहिला प्लॉट आहे हा 14-16 वर्षाचा आहे. दुसरा प्लॉट 21 साली लावलेला आहे तो 12x3 वर्ष आहे. इस्रायल तंत्रज्ञान अति घन लागवड ज्याला म्हणून. तिसऱ्या वर्षी पुन्हा आम्ही म्हणजे 23 ला आम्ही साधारणपणे 8x3 वरचा एक प्लॉट लावला 2000 झाडांचा. 24 साली 6x3 वरची 1000 झाडं लावली. आणि 25 साली 12x5 वरची 1500 झाडं लावली. अशा पद्धतीनं आंबा आपला जवळजवळ 11000 झाडांची बाग तयार झालेली आहे.
1: मग अशी बोलताना तुम्ही सांगितलं की आईच्या कष्टासाठी आईला एक समाधान मिळावं, आईनं तुमच्या पाठीशी सांगितलं की तुम्ही यातूनच मार्ग पुढे जावा, एक आईचा आशीर्वाद होताच कुठं ना कुठं. पण आपल्याकडे असं म्हटलं जातं की आजोबांनी झाड लावावं, त्याची फळं
0: आम्ही जी कलम तयार केली या ठिकाणी 2018 मध्ये आई आजारी पडायच्या अगोदर इथं आईला जो वेळ जावा म्हणून जे आम्ही प्रयत्न केला होता ती कलम आपण आई तिथं आम्ही घेऊन गेल्यानंतर ती म्हणली आता सांगलीकडचं थांबव आणि इथं काम कर. जी शेती आपल्या पिढ्यानपिढ्या पडलेली आहे, पडीक पडलेली आहे, तर त्याच्यामध्ये लक्ष दे. आणि म्हणून मग त्याच्यात गेलो आणि एक वर्ष आईची आमच्या हातनं खूप चांगली सेवा घडली. आई वडिलांचेच आशीर्वाद आहे, सावता महाराजांचे आहेत, पांडुरंगाचे आशीर्वाद आहेत आणि त्यामुळं आज जी ही बाग फुललेली आहे. सुरुवातीची 2000 झाडं मग जी वाढवत वाढवत आपण गेलो. आमच्या आईनं बरं झाल्यानंतर 3 वर्षे आमच्या आईनं त्या बागेतला आंबा खाल्ला. कारण हे जे आपण कलम करतो किंवा हे जर ग्राफ्टिंग ज्याला म्हणतो हे जर व्यवस्थित झालं तर आपल्या कुठल्याही ह्याला 3र्या वर्षी फळ येतं आंब्याला आणि 4र्या वर्षापासून कमर्शियल फळ येतं. त्यामुळं तिनं 3-4 वर्षे आंबे खाल्ले आणि 2023 ला तिचं निधन झालं. आज जे आम्ही काय करतोय ते फक्त त्यांची आई वडिलांची पुण्याई असेल, बाकी सगळ्या सहकाऱ्यांचे त्याच्यामधले आशीर्वाद असतील, सद्भावना असतील, आपण चांगलं जग चांगलं अशा पद्धतीचं थोडस आपण सकारात्मक पद्धतीनं या ठिकाणी काम केलं. लोक काय बोलतील त्याच्याकडं न बघता आपण काय केलं पाहिजे त्याच्यावर फोकस केला आणि आज आपली बाग ही उभा राहिलेली आहे.
1: वेगवेगळ्या प्रकारची झाडं तुम्ही लावली आपल्या शेतामध्ये. वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावत असताना प्रत्येक वेळी काही ना काही अडचणी आल्या असतील, किंबहुना हे झाड इथं लावलं तर ते जगेल का नाही, या झाडांच्या सोबत त्याची वाढ होईल का नाही, हा आपण कुठेतरी विचार तुम्हाला करावा लागला असेल. तर ह्या सगळ्याचं तंत्रज्ञान किंवा याची माहिती कुठे मिळाली की आपण या झाडाच्या शेजारी हे झाड लावलं तर हे चांगल्या पद्धतीने येऊ शकेल किंवा याचा या झाडाला फायदा होऊ शकेल, असं कसं काय वाटलं तुम्हाला?
0: बघा सर, ज्याला म्हणतो ना पाण्यातल्या माशाला शिकवावं लागत नाही. मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा, भले आयुष्य इकडे गेलं पण लहानपण शेतात गेलं, मातीशी नाळ ज्याला म्हणतो ते होतीच माझ्याकडं. आणि शेवटी आई वडिलांचं जे मार्गदर्शन, मी 1982 साली आमच्या गावातली पहिली बाग आरणला लावली होती. पण वडील म्हणायचे तिकडे येऊ नकोस, तुम्ही दोन घास तिकडे खाताय ते चांगलंय. भोरला असताना मी पहिला प्रयोग आरणमध्ये आमच्या गावात पहिली बाग आपण लावलेली आहे. पण ते नंतर पुन्हा तिथं लक्ष द्यायला कोण नव्हतं. अगदी मोठी झाडं झाल्यावर वडिलांनी ते जेसीबीने काढून टाकली ती झाडं. कारण लक्ष द्यायला त्याचं ज्याला म्हणतो आठवड्यातनं एकदा बघावं लागतं, त्याला आठवड्यातनं पाणी असेल बाकीच असेल. आज आम्ही जे हे काम करतोय ह्याच्यामधलं जे नियोजन आहे, सगळ्यात महत्वाचं जे फळबागाचं जे नियोजन आहे त्याच्यामध्ये पाण्याचा वापर तुम्हाला अगदी कमीत कमी पाण्याच्या वापराच्या ह्याच्यामध्ये करावं लागतं. आज सांगली कोल्हापूर सातारा हा भाग प्रचंड पाण्याचा आहे, काही भाग त्याच्यात नाही दुष्काळी आहे जाटपाडी सरकार, पण आज त्या ठिकाणी पाणी गेलेलं आहे त्यामुळे काही अडचण नाही. तर आम्ही हे करत असताना पहिल्यांदा सगळं ड्रीप इरिगेशन केलेलं आहे, कमीत कमी पाण्यावर आपण ते सगळं उभा केलेलं आहे. आज सुद्धा आम्हाला खूप अडचणी येत आहेत. आता या वर्षीच आमच्या अडचणी इतक्या वाढल्या की गेल्या वर्षी आमच्याकडे पाऊस फार कमी पडला, आजूबाजूला खूप पाऊस पडला. अगदी सीना नदी जसं आपल्याकडे सांगलीला महापूर आले, सांगली पाण्यात होती 13 दिवस, तसं

0: सिन्हा नदीला पुणे सोलापूर हायवे 3 दिवस बंद होता, इतकं पाणी, प्रचंड पाऊस पडला. पण आमच्या त्या 22 गावामध्ये फक्त 65 मिलीमीटर गेल्या वर्षीचा पाऊस होता त्यावेळेचा, आणि त्याचा फटका आम्हालाही बसला. शेततळ्यात पाणी आम्हाला साठवता आलं नाही, धरणाचं पाणी इकडनं सोडलं गेलं नाही, आणि ह्या वर्षी थोडस सेटबॅक बसला आहे. पण ठीक आहे, शेतकऱ्याला आसमानी संकट आणि सुलतानी संकट ह्याचा सामना करावाच लागतो. आज आपल्या बागेत मध्ये जे थोडस काम उभं राहिलं आहे त्याच्यामध्ये 21 व्हरायटी आहेत आज आपल्या बागेत. त्याच्यातल्या 3 व्हरायटी आपण विकसित केलेल्या आहेत. 1 3 किलोचा आंबा आहे, 1 2 किलोचा आंबा आहे, आणि 1.25 किलो म्हणजे 1 किलो प्लसचा आंबा आहे. 3 किलोच्या आंब्याचं नाव आपण शरद आंबा ठेवलेलं आहे. 2 किलोच्या आंब्याचं नाव आपण सावता आंबा ठेवलेलं आहे. आणि 1 किलो प्लसच्या आंब्याचं नाव आहे जम्बो केशर. 1992 साली मुख्यमंत्री असताना माननीय शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा फळबाग लागवड योजना चालू केली. आज महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे हा जो उभा आहे त्याचं जे धोरण आहे ते पवार साहेबांनी उभा केलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या त्या ऋणातनं उतराई होण्यासाठी म्हणून पवार साहेबांची पूर्व परवानगी घेऊन आपण त्या आंब्याला नाव शरद आंबा ठेवलेला आहे. दुसरा आंबा जो आहे तो ज्या सावता महाराजांनी कामात देऊ सांगितलाय, जे आमच्या गावचे संत आहेत त्यांचं नाव आपण त्या आंब्याला 2 किलोच्या आंब्याला सावता आंबा नाव दिलेलं आहे. आणि तिसरा जो केशर मधलीच विकसित व्हरायटी सिलेक्शन पद्धतीनं ती जम्बो केशर आपण आंबा हे केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की आपण जी शेती केलेली आहे याच्यामध्ये रासायनिकचा कुठंही अंश नाही. ऑर्गॅनिक प्लस होमिओपॅथीमध्ये काम करणारा मी पहिला शेतकरी आहे.
1: श्रोतो हो, एकंदरीतच शेतकऱ्यांची वाटचाल ही खरोखर कष्टातून होत असते आणि गाडगे सरांच्या बाबतीत हे आपण प्रामुख्याने जाणून घेतलं. त्यांनी आपली शेती माळा रानावर कशा पद्धतीने फुलवली, त्यासाठी किती कष्ट घेतले हे आपण या मुलाखतीच्या सुरुवातीच्या भागात ऐकलं. उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत त्यांनी या शेतीमध्ये जे विविध प्रयोग केले त्या संदर्भात, खास करून त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये राबवलेल्या होमिओपॅथी या प्रयोगासंदर्भात. तेव्हा जरूर ऐका उद्या संध्याकाळी 7:30 वाजता आपला माझं घर माझं शेत हा कार्यक्रम. तोपर्यंत या कार्यक्रमात आज घाडगे सरांना, मला महेश इनामदारला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुकसित मुजावर यांना निरोप द्या. पुन्हा भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. श्रोते हो, नमस्कार.
2: माझं घर माझं शेत या कार्यक्रमात प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय बाबूराव घाडगे यांची महेश इनामदार यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आपण आता ऐकलात. श्रोते हो हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:58 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एक गाणी ताजेतवाने. रवींद्र साठे यांच्या आवाजातील गीत आपण ऐकूयात.

श्रोते हो हे आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:55 झाले आहेत. रवींद्र साठे यांच्या आवाजातील गीत आत्ता आपण ऐकलत. एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला होता. यानंतर मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: Mumbai. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. महाराष्ट्रात शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिट बंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर एफडीएचे निर्बंध. 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी मिसीर बेसराला झारखंडमध्ये अटक. आणि जपानमध्ये भूकंपात 18 जणांचा मृत्यू, 62 जण जखमी. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सुधारणा विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं. राज्यसभेत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची तरतूद असणारं विधेयक संमत झालं. संसदेच्या आजच्या कामकाजाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्ष नेते राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणात अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतले. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला. तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळून लावले. 2 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कायद्याच्या अंतर्गत पेपर फुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले दावे त्यांनी फेटाळून लावले. आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला नसून केवळ अश्रुधूर सोडल्याचं ते म्हणाले.
2: मुझे ये भी हैरानी है कि नेता प्रतिपक्ष जो सार्वजनिक जीवन और प्रशासनिक प्रणाली की जो बुनियादी बिंदु है उनकी जानकारी का भी अभाव है. सबसे पहली बात तो ये कि जब वो कहते हैं कि गृह मंत्री जी ने गोली चलाने का आदेश दिया और उसे ऑथेंटिकेट करने में नाकाम है तो सबसे पहली बुनियादी बात कि कहीं भी गोली चलाने का आदेश कोई मंत्री नहीं देता, वो मैजिस्ट्रेट देता है, एसडीएम देता है, डीएम देता है.
1: सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं. त्यापूर्वी जन्ममृत्यूच्या उशिरा होणाऱ्या नोंदी संदर्भातलं विधेयक गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सादर केलं. 2 वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म किंवा मृत्यूची नोंदणी करायची असेल तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असेल. सध्या 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर जन्ममृत्यूची नोंद होणार असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असते. राज्यसभेत आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगण मन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. या अंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरू राहिल्यानं सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं.
0: कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांना निर्दोष ठरवत त्यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला. सीबीआयनं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं फेटाळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मनमोहन सिंग, उद्योजक कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव पी सी पारेख यांना ओडिशातल्या तालाबिरा 2 या कोळसा खाण वितरण प्रकरणी विशेष न्यायालयानं बजावलेलं समन्सही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं. वाघांचं संवर्धन हे फक्त एका प्राण्यापुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण परिसंस्थेचं रक्षण करणं आणि निसर्गाशी असलेलं भारताचं गहिरं नातं जपणं यात अंतर्भूत आहे असं प्रतिपादन केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी आज केलं. जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
3: हमारी जो टाइगर पॉपुलेशन 2226 थी वो बढ़कर 3600 से ज्यादा हुई. 2014 में 47 टाइगर रिजर्व्स होते थे, उनकी संख्या बढ़कर भी 58 हुई है. एलिफेंट रिजर्व्स की संख्या जो 28 होती थी वो भी पिछले 10 वर्षों में बढ़कर के 32 हुई है. डेजिग्नेटेड रामसर साइट्स की संख्या 26 थी जो बढ़कर के अब 100 हो गई है.

0: राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं विकसित केलेल्या निसर्गस्नेही पर्यटनाच्या वेब पोर्टलचं अनावरण यादव यांच्या हस्ते आज झालं. सर्व व्याघ्र प्रकल्पांची माहिती एकाच मंचावर आणून त्याद्वारे जनजागृती आणि संतुलित पर्यावरणाला चालना देण्याचा या पोर्टलचा उद्देश आहे. नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टिकोनातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे, त्यामुळे देशातले सर्वाधिक वाघ राज्यात असतील अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
1: जगाच्या एकूण व्याघ्र संख्येच्या 75% वाघ हे आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आहे आणि अर्थातच महाराष्ट्र भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण मला विश्वास आहे की आता जे नवीन सेन्सस होईल त्यानंतर कदाचित आपण पहिल्या क्रमांकाकडे जाऊ. इतक्या वेगानं आपली ही संख्या या ठिकाणी वाढली आहे. साधारण 2014 साली जी संख्या 190 होती ती आता 444 इथपर्यंत झाली आहे आणि ही 600 वर गेली आहे अशा प्रकारचा आपला अंदाज देखील आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या सर्व शाळांच्या 50 मीटर परिसरात खाद्य, साखर, मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज वार्ताहरांना सांगितलं. अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळानं 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या नागरिकांनी ST प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून NCMC स्मार्ट कार्ड आवश्यक असेल, तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. CPI माओवादी या बंदी घातलेल्या संघटनेचा सदस्य मिसिर बेसरा याला झारखंडमध्ये धनबाद जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस होतं आणि 141 गुन्ह्यांमध्ये तो हवा होता. बेसरा याच्यासह अन्य 2 नक्षलवाद्यांनाही अटक झाली असून त्यापैकी एकावर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. झारखंड आणि शेजारच्या राज्यांमध्ये नक्षलवादी जाळ्याचा विस्तार करण्यात त्यानं महत्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान झारखंडमध्ये सक्रिय असलेल्या 8 नक्षलवाद्यांनी आज छत्तीसगडमध्ये विजापूर जिल्ह्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्या सर्वांवर मिळून 49 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शरणागती पत्करलेल्या 8 जणांमध्ये 5 महिलांचा समावेश आहे. हे नक्षलवादी विजापूर, नारायणपूर आणि सुकमा जिल्ह्यातले रहिवासी आहेत. NMC अर्थात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं MBBS अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दिव्यांग व्यक्तींच्या मूल्यांकनाची पद्धत बदलली आहे. यात अपंगत्वाच्या टक्केवारीऐवजी योग्य मदतीच्या सहाय्यानं संबंधित उमेदवार अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो का याला महत्व दिलं जाणार आहे. नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार MBBS प्रवेशासाठी उमेदवारांची पात्रता अपंगत्व मूल्यांकन मंडळानं केलेल्या कार्यक्षमता चाचणीच्या आधारे ठरवली जाईल. जपानच्या कुमामोतो भागात काल झालेल्या भूकंपात किमान 18 जण मृत्यूमुखी पडले आहेत. भूकंपामुळे जमीनदोस्त झालेल्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. 7.1 रिश्टर स्केलच्या या भूकंपात किमान 62 जण जखमी झाले असून त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज आसाममधल्या पूरस्थितीचा आढावा घेतला आणि सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिलं. आसाममधल्या पूरग्रस्त जिल्ह्यांपैकी सर्वाधिक फटका बसलेल्या शिवसागर, गोलाघाट, चराईदेव आणि जोरहाट या जिल्ह्यांमध्ये मदत आणि पुनर्वसनाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 12 पदकं मिळवली आहेत. यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्यपदकांचा समावेश आहे. भारताचे बॉक्सर्स अंकुश जाधव, अरुंधती चौधरी, साक्षी चौधरी आणि सचिन सिवाच यांनी आपापल्या गटांमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. लवलीना बोरगोहाईन, प्रीती पवार, प्रिया घंघास आणि जदुमनी सिंग यांनी यापूर्वीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं होतं, त्यामुळे या गटांमध्ये भारताची 8 पदकं निश्चित झाली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण

0: घोटाळ्या प्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. महाराष्ट्रात शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर एफडीएचे निर्बंध. 2 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी निसीर बेसराला झारखंडमध्ये अटक. आणि जपानमध्ये भूकंपात 18 जणांचा मृत्यू, 62 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीचं सांगली केंद्र. रात्रीचे 8:15 आणि 33 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पहिल्यांदा ऐकूयात भक्ती साळुंके यांच्या आवाजातील गीत.

श्रोते हो तुम्ही ऐकताय आकाशवाणीचं सांगली केंद्र. भावधारा या मराठी भावगीतांच्या कार्यक्रमात पुढे ऐकूयात गीता दातार यांच्या स्वरातील गीत.

0: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर।
1: श्रोते हो तुम्ही ऐकताय आकाशवाणीचं सांगली केंद्र। रात्रीचे 8:30 वाजतात। भावधारा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला होता। यानंतर संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून आणि 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय है हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करू।

श्रोतेहो, या बरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. यानंतर 9:30 समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 चर्चा का विषय है आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण. हे सर्व कार्यक्रम आकाशवाणी दिल्लीवरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, यानंतर टाइमपास हे चित्रपटातलं गीत जे गायलंय स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांनी. गुरु ठाकूर यांच्या गीताला संगीत आहे चिनार महेश यांचं. ऐकूयात पुढचं गीत.

श्रोते हो, आपण ऐकताय मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर सैराट या चित्रपटातलं गीत, जे गायले अजय गोगावले यांनी आणि लिहिले अजय अतुल यांनी. ऐकूयात हे पुढचं गीत.

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

श्रोते हो तुम्ही ऐकता आकाशवाणीचं सांगली केंद्र. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात प्रेमाची गोष्ट या चित्रपटातलं गीत, जे गायलंय स्वप्नील बांदोडकर आणि बेला शिंदे यांनी. ऐकूयात हे गीत.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात पुढे ऐकूयात बंध प्रेमाचे या चित्रपटातलं गीत, जे गायले शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांनी. प्रवीण दवडे यांच्या गीताला संगीत आहे अजय अतुल यांचं. ऐकूयात पुढचं गीत.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यमधारी 239.81 MHz अर्थात 1251 KHz आणि FM बँडच्या 100.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली. पहाटेची मनवाऱ्याची झुळूक,
1: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
0: टवटवीत फुलांचा सुगंध,
1: यासोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
0: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
1: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
0: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: मध्यम लहरी 239.81 MHz अर्थात 1251 KHz या मध्यम लहरी वाहिनीवरती
0: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
1: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरती. आकाशवाणी, एक असं माध्यम जे इतिहास,
0: वर्तमान
1: आणि
0: भविष्यात आहे.
2: श्रोते हो, रात्रीचे 10:30 वाजलेत. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथे समाप्त करीत आहोत. यानंतर नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूयात अजय पोहनकर यांच्या आवाजात राग मालकम्स.

श्रोते हो, तुम्ही ऐकताय आकाशवाणीचं सांगली केंद्र. रात्रीचे 10:57 होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अजय पोहनकर यांच्या आवाजात मालकम सुरांग तुम्ही ऐकलात. यानंतर 11:00 हिंदीतून बातम्या आणि ठीक 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यमधारी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.